नमस्कार. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 1 श्रावण, शक 1948 अर्थात 23 जुलै 2026. सुप्रभात. सकाळचे 5:58 आणि 55 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6 वाजतायत. आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पंडित कुमार गंधर्व आणि सहकाऱ्यांच्या आवाजातल्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. रचना आहे बाळ कोल्हटकर यांची, संगीत आहे वसंत देसाई यांचं.

श्रोत्यांमध्ये आता आशा भोसले यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:26 आणि 30 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता गौतम सुत्रावे यांची रचना, मधुकर पाठक यांचं संगीत, पुष्पा पागधरे आणि सहकार्यांचा आवाज.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर आहे. श्रोतेहो, आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर कृषी वार्ता. यामध्ये आज ऐकूया आडसाली ऊस लागवड तंत्र याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये आज मेनोपॉज याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर. या कार्यक्रमात डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी दिलेली माहिती. 7:00 ऐकूया ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये आज हेमा गंगातीरकर यांचा वैचारिक बंध तळमळ. 7:25 दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर. 8:20 कोल्हापूर दर्पण. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीतं. 8:40 चिंतन हाच चिंतामणे. हिंदी चित्रपट संगीत ऐकूया आज सकाळी 9:00 आमच्या गीतबहार या कार्यक्रमात. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:25 जितेंद्र घोडके सराफ हा कार्यक्रम. 10:30 मराठी चित्रपट संगीत. 11:00 ऐकूया गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. श्रोतेहो, संध्याकाळी 5:00 99व्या भारतीय प्रसारण दिन आणि मुंबई आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफल उत्सव नवचैतन्याचा याचं थेट प्रसारण. 6:00 लोकसंगीत. 7:30 हॅलो किसान. आज ऊस आणि

0: भुईमूग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद. सहभाग आहे करवीर तालुक्याचे कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा यांचा. 8:30 संसद समीक्षा, 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण, याशिवाय अस्मिता वाहिनीचं प्रसारण आणि नेहमीच्याच वेळी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6:42 होत आहेत. आता कृषी वार्ता.
4: कृषी वार्ता या कार्यक्रमात आडसाली ऊस लागवडीचं तंत्र या विषयीच्या माहितीचा पहिला भाग ऐकूया.
5: मंडळी, ऊस लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन आपण निवडायला हवी. जमिनीचा सामू 6.5 ते 8 पर्यंत असायला हवा. सेंद्रिय कर्वाचं किमान प्रमाण 0.5% अधिक असावं. भारी जमिनीतल्या 1.5 ते 2 फूट खोलीवरच्या जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर 3 वर्षातनं एकदा 1 ते 1.5 मीटर अंतरावर उताराच्या दिशेनं सब सॉयलरनं नांगरट करावी. मुख्य चरापर्यंत नांगराचे तास काढावेत. जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला झाला तर ऊसामध्ये फुटव्याचं प्रमाण आणि संख्या अपेक्षित राहू शकते. आडसाली ऊस लागवडीचं जमीन व्यवस्थापन करत असताना आपला प्रदेश उष्णकटिबंधात असल्यानं जे काही सेंद्रिय पदार्थ जमिनीत आहेत त्याचं विघटन होण्याचा वेग जास्त आहे. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचं संकलन आणि साठवण फार कमी प्रमाणात होते. त्यासाठी हे प्रमाण कायम ठेवणं किंवा वाढवण्यासाठी लवकर कुजणारं, मध्यम वेळ घेणारं आणि उशिरा कुजणारं सेंद्रिय खत वापरलं तर कर्बाचं योग्य प्रमाण आपल्याला ठेवता येतं. लागवड करण्यापूर्वी ताग किंवा धेंच्या ही हिरवळीची पिकं घ्यावीत. साधारणपणे हेक्टरी 20 ते 25 टन बायोमास गाडल्यानंतर त्यापासून 85 ते 90 किलो नत्राची मात्रा आपल्याला मिळते. हिरवळीचं खत नसेल तर शेवटच्या पाळीअगोदर हेक्टरी 30 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं. मातीची तपासणी करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं. लोह, जस्त, मॅंगेनीज, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मॅंगेनीज सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये 10:1 प्रमाणात 5 ते 6 दिवस मुरवून लागवडीच्या अगोदर सरीतून द्यावं. हुमणी प्रादुर्भाव कमी व्हायला लागवडीच्या वेळी हेक्टरी 2 टन निंबोळी पेंड सरीत मिसळावी.
4: आडसाली ऊस लागवडीचं तंत्र याविषयीची माहिती आपण ऐकलीत कृषी वार्ता या कार्यक्रमात. हा या माहितीचा पहिला भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:17 आता आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी

हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉजनंतर इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉजनंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉजनंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढं आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये. अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात, ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉजनंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्समिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40

0: चाळीस मिनिटांनी चिंतन हाच चिंतामणी आणि 10:25 जितेंद्र खोडके सराफ आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर सकाळचे 6:50 आणि 40 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया परिसर.
1: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोत्याहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ऍलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येकजण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पानाफुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे, त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतःसुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोत्याहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर.
0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
3: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
2: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
2: फोन 940-440-8000।
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
6: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
7: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
8: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत।
7: अगं माधव मिशन आहे की, त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात।
8: मग चालते की?
9: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला।
10: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55।
11: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
12: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर। श्रोतेहो, आज भारतीय प्रसारण दिन 23 जुलै 1927 आकाशवाणी मुंबई आकाशवाणीचं प्रसारण सुरू झालं। अभिनेते डॉ मोहन आगाशे यांचा आज वाढदिवस। खाशाबा जाधव यांना ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक देऊन गौरवण्यात आलं, तोही दिवस आजचा। भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, भगवद्गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती। विनोदी अभिनेते महमूद यांचा आज स्मृतिदिन। श्रोतेहो, काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
13: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर।
14: श्रोतेहो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग। तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
12: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, सकाळचे ठीक 7 वाजलेत। श्रोतेहो, आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये हेमा गंगातीरकर लिखित वैचारिक बंध ऐकूया तळमळ।
13: एखादं विशाल ध्येय योजना उराशी बाळगून केलेली कृती, धडपड, संघटन, प्रयत्न, ध्यास, वाटचाल या आणि अशा सर्व कृतींना तळमळ असं म्हणता येईल। अशा प्रकारची धडपड, तळमळ, साहस अनेकांनी जीवावर उदार होऊन केलं, त्यामुळंच देशाचं स्वातंत्र्य

0: असो, समाजातील काही सुधारणा असो, अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करून नव्या संकल्पना रुजवणं असो, हा बदल समाजात देशात घडून आलेला आहे. या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ असं सांगता येईल, 17वं शतक छत्रपती शिवरायांनी मोगली सत्ताधीशांकडून होणारे अत्याचार, जुलूम, जबरदस्तीनं हिंदूंचं धर्मांतरण, प्रजेचं शोषण हे प्रमाण अतिशय वाढल्यामुळं आपले सवंगडी मावळे यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतला. लाल बाल पाल म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि त्यांचे तरुण सहकारी यांनी भारताला इंग्रजी आक्रमणापासून मुक्त करण्याचा ध्यास घेतला. सन 1920 नंतर महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात अर्थात तेव्हाच्या हिंदुस्थानात आले. परकीय आक्रमणाचा धोका ओळखून गांधीजींनी ब्रिटिशांना विरोध सुरू केला. मिठाचा सत्याग्रह करत गो बॅक सायमन, जेल भरो आंदोलन अशी चळवळ सुरू केली. गांधीजींच्या आवाहनामुळेच सामान्य जनता रस्त्यावर उतरली. त्यांचं ध्येय एकच होतं, तळमळ एकच होती, आमचा देश स्वतंत्र झाला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सर्व काही बदल क्षणात झाला असं नाही. विधायक बदलासाठी, जनतेच्या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, कमवत्या हातांना काम देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावं लागलं. तसंच स्त्री स्वातंत्र्य आणि जनतेच्या साक्षरतेसाठी सुद्धा चळवळ उभी करावी लागली. सर्वप्रथम सर्वांसाठी शिक्षण, रस्ते, स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा जनतेला देण्याचे प्रयत्न सरकारनं केले. त्यांचं प्रबोधन, शिक्षण करावं लागलं. सन 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई या स्वतः आपल्या पतीकडून शिकून साक्षर होऊन पहिल्या शिक्षिका म्हणून मुलींना शिकवू लागल्या. ही स्त्री शिक्षणाची तळमळ, धडपड आणि एक प्रकारची क्रांतीच होती. व्यक्तीचं जीवनमान जादूची कांडी फिरवल्यासारखं क्षणात बदलत नाही आणि सुधारत नाही. त्यासाठी त्या निगडीत ध्येयांच्या प्राप्तीसाठी निश्चित योजना आखून धडपडणारे कार्यकर्ते जोडून द्यावे लागतात. अण्णासाहेब कर्वे यांनी विधवेशी लग्न करून समाजात वेगळा पायंडा पाडला. पंडिता रमाबाईंनी पण आपल्या आश्रमात विधवा मुलींना केस वाढवायला, शालेय शिक्षण द्यायला, वाईट अनिष्ट प्रथा दूर करायला सुरुवात केली. या नवजागृतीमुळे अनेक स्त्रिया शिकू लागल्या. शिक्षिका, डॉक्टर, शास्त्रज्ञ, समाज सुधारक बनू लागल्या. वृक्षतोड, पाणी टंचाई, जंगल ओस पडणं याविरुद्ध सुंदरलाल बहुगुणांनी चिपको आंदोलन सुरू केलं. बिहार राज्याचे प्रश्न आणखीन वेगळे आहेत. बिंदेश्वर पाठक हे असेच एक समाजकार्य तळमळीनं करणारे गृहस्थ. बिहारमध्ये बरीच जनता उघड्यावर शौचाला जात असे. त्यांनी पुढाकार घेऊन शौचालय बांधण्याची चळवळ सुरू केली. ग्रामीण जनतेचं प्रबोधन करून शौचालयाचा वापर करायला शिकवलं. त्यांच्या या प्रयत्नानं सार्वजनिक परिसर स्वच्छ झाला. कैलाश सत्यार्थी, रस्त्यावरील बेवारस मुलांची वेदना त्यांनी जाणली, ओळखली. या मुलांच्या हक्कासाठी बचपन बचाव आंदोलन त्यांनी सुरू केलं. गडचिरोली महाराष्ट्रातील असाच एक दुर्गम डोंगराळ भाग. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग या दाम्पत्यानं तेथील आदिवासींचं शिक्षण, आरोग्य याबाबतीत त्यांचं संघटन करून योग्य ते मार्गदर्शन त्यांना दिलं आणि त्यांच्यात चांगल्या सवयी रुजवल्या. समाज साक्षर, सुदृढ, निरोगी, आनंददायी होण्यासाठी अशा चळवळींची गरज आहे. संत ज्ञानेश्वर महाराज असोत अथवा रवींद्रनाथ टागोर, विश्वबंधुत्वाची कल्पना मांडताना आपली त्याबाबतची आस, इच्छा, तळमळ ते व्यक्त करतात. अशा व्यक्तींच्या उदाहरणातून, आदर्श चरित्रातून आजच्या पिढीला समाजासाठी, देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि या तळमळीमधूनच विधायक चांगल्या गोष्टी घडत राहतात.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आत्ताच आपण हेमा गंगातीरकर लिखित वैचारिक बंध ऐकला, तळमळ. वाचन केलं होतं ऐश्वर्या बेहरे यांनी. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती, भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आहे। श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: पहिल्यांदा तर शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आकाशवाणी असं आहे की ज्याच्यावर आम्ही लहानसे मोठे झालो आहोत, म्हणजे ह्यात काही शंकाच नाही की आकाशवाणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग आहे असं मला मनापासून वाटतं. आणि आठवणी ह्याच आहेत की अत्यंत सुंदर गाणी त्या काळात आम्ही लहान असताना आकाशवाणीवर लागत असत, किंवा बिना का गीतमाला असायची आणि ती नंतर रिपीट झाली होती जेव्हा, तेव्हा तो एक आनंदाचा भाग असायचा. आणि पुढे जेव्हा नंतर आकाशवाणीवरती अनेक वेगवेगळे कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली, तर मला अगदी पक्क आठवते की आई बाबा आम्हाला मुद्दामून ते कार्यक्रम ऐकायला लावायचं. म्हणजे आज जसं टीव्हीचं दिसतं ना की ह्यावेळेला हा कार्यक्रम आहे, तसं त्यावेळेला ते जाहीर व्हायचं. आणि रेडिओ हेच ते सगळ्यात मोठं माध्यम होतं तेव्हा. आणि त्याच्यावर म्हणजे माझं असं म्हणते की मी आकाशवाणीवर, आम्ही आमची पिढी आकाशवाणी आणि त्याच्या गाण्यांवर मोठी झालेलो आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 14 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारी निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आकाशवाणी पुणे, माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर। ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन। आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं। संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं। दरम्यान नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली। नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना आधार देणं आपलं काम आहे, म्हणूनच काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभा आहे, असं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। गेल्या दशकात 150 अधिक पेपर फुटले आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रभावित झाले, पण यासाठी कुणालाही शिक्षा झालेली नाही, असं गांधी म्हणाले। हा प्रश्न दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम आहे, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने केलेलं वर्तन अत्यंत वाईट आहे, अशी टीका त्यांनी केली। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही, असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ, असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल पत्राद्वारे सांगितलं। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात येऊन भेट घेतल्याबद्दल वांगचुक यांनी त्यांचे आभार मानले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी कालही आंदोलनं करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी काल जाहीर करण्यात आली। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं प्रातिनिधिक 533 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली। या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल। शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाच्या किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करावं लागेल, तसंच शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवरील नोंदणीही आवश्यक आहे। आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे। राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांसाठीची संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित केला जाणार आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पंढरपूरमध्ये दाखल झाल्या। संत सोपानकाका आणि माऊलींच्या पालखीचा बंधुभेट सोहळाही काल पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांचं काल दर्शन घेतलं। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: पालकमंत्री गोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली आणि आजच एआयच्या माध्यमातून आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे। खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं

0: संख्या आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहेत.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबियांसह बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं बायोगॅस संयंत्राचा एक प्रयोग साकारला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या धानोरा या गावच्या भानुदास वनारे या शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्राचा एक मोठा प्रयोग साकारला आहे. या बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी एक पोर्टेबिलिटी किट तयार केली आहे. या पोर्टेबिलिटी किट मध्ये ते बायोगॅस भरून कुठेही त्याचा वापर करू शकतात. तसेच याच बायोगॅस निर्मितीपासून त्यांनी एक वीज निर्मितीचा प्रयोगही यशस्वी केला आहे. बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले पोर्टेबिलिटी गॅस किट पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. बायोगॅस एका मोठ्या फुग्यासारख्या कंटेनर किट मध्ये भरून तो कुठेही वाहून नेता येत असल्यामुळे शेतात आणि शेतघरात याचा कुठेही स्वयंपाकाला लागणारा गॅस तसेच लाईटसाठी याचा उपयोग शक्य होत आहे. तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा असे इतर शेतकऱ्यांकडून मत व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. क्रिकेट. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4:30 हा सामना सुरू होईल. उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळवले जातील. गेल्या आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन झाल्यानं गडचिरोली जिल्ह्यात बळीराजा सुखावला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जुलै महिन्यात आठवडाभर दडी मारलेला पाऊस 21 जुलै पासून बरसू लागल्यानं शेतकरी राजा सुखावला. धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 73,871.56 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण 34% असलं तरी मागील वर्षीच्या तुलनेत ते 6% कमी आहे. मागील वर्षी 1 जून पासून जुलैपर्यंत 496.8 मिलीमीटर पाऊस पडला होता, परंतु यंदा केवळ 335.5 मिलीमीटर पाऊस पडल्यानं पेरण्या खोळंबल्याचं चित्र दिसून आलं. मात्र आता पाऊसधारा कोसळत असल्यानं रोवणीच्या कामाला वेग येईल असा अंदाज आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे.
1: राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं हजेरी लावली. पुण्यात काल दिवसभर पावसाची संततधार होती. या पावसानं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुण्यातला पाणी पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात आलेली नाही अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातही काल पावसाचा जोर होता. यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर धरणांमधून विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आजही पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन. आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
4: नुटेलाची एवन चटणी
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
6: MBBS शिका वीस वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
7: श्रोतेहो अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 7:40 अनुरूप विवाह संस्था 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 8:15 आयुर्विश्व हेल्थ केअर 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 10:25 जितेंद्र घोडके सराफ आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर।
8: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
9: शेतकरी बांधवांनो, ऊस आणि भुईमुग पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय। पिकांवर आलेली कीड आणि रोग ओळखायचे कसे, नियंत्रणासाठी उपाय कोणते करायचे, तुमच्या मनातल्या याच प्रश्नांविषयी सतीश वर्मा यांनी फोनवरून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं।
10: प्रतिगुंटा 1/2 ते 1 किलो DAP तुम्ही भुईमुगाला दिला पाहिजे। वरून जी फवारणी आता तुम्ही देणार आहात माव्यासाठी, त्या फवारणीमध्ये 19:19:19 साधारणतः 25 ते 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घालून जर फवारणी केली तर जो पिवळा पडलेला जो भुईमुग आहे हा सुद्धा जाऊ शकतो।
9: हॅलो किसान, हा कार्यक्रम जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी कार्यक्रमात आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून।
11: श्रोते हो इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
7: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। आता दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना, साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी. आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 नं सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच. परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचंय, काही काम करायचंय, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघेही उत्तम गातात.
0: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका. त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले. त्यामुळे तो पाया पक्का होत गेला आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे.
0: अच्छा.

0: शब्दांचं आहे आणि मग जी शब्द प्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्द प्रधान गायकीकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं.
1: अच्छा.
0: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी

0: अच्छा, कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे, आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
1: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं, तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
0: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली, म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय, आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राच जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव, कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते, आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली.
1: अच्छा,
0: तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे, आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले, आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत, आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
1: बरं,
0: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो, हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है, तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं, कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो, मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे, आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते. अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत, त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आता सारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासही प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो, तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार,
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात

होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर, पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत. जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय, तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे, आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करतायत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मान सुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला दिलखुलास, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
2: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
3: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:40 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
6: नमस्ते.
5: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
6: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंटही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच. त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
5: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स

0: देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com। तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजला आहे?
1: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत। ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं। त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते। प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेतेय, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेतेय, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे, आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे। आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेटभेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील। तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे।
0: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
1: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो। त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचं आहे। मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे। त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचंय, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा, आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच।
0: वा, क्या बात है। श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते। 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com। पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
4: खरीप हंगाम 2026।
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
4: खरीप हंगाम 2026।
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। 7:45 आणि 50 सेकंद झाली आहेत। कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद।
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः

0: व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डोळे हे अतिशय संवेदनशील आणि उपयोगी असं पंचेंद्रिय आहे. त्यांनी आपण सगळं जग पाहू शकतो, रंगांची उधळण अनुभवू शकतो आणि त्यामुळेच त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. याच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा आपला हा कार्यक्रम आहे गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी. आज पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला काचबिंदू या विकारावरची माहिती देणार आहेत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: डॉक्टर, आत्ताच मी म्हटलं काचबिंदू या विकारावर तुम्ही माहिती देणार आहात, तर नेमकं काचबिंदू म्हणजे काय, हा काय विकार आहे डोळ्याचा?
2: काचबिंदू म्हणजे काय मॅडम, खरं तर लोकांचा गैरसमज असा होतो काचबिंदू म्हणजे मोतीबिंदू. मोतीबिंदू हा विकार वेगळा आहे आणि काचबिंदू हा विकार वेगळा आहे. मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातली जी ट्रान्सपरंट लेन्स आहे ती दुधी होणं, गडूळ होणं, त्याला मोतीबिंदू म्हणतो. आणि काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढतं. जसं आपलं नॉर्मल बीपी आहे 120-80 नॉर्मल आहे, तो वाढला तर उच्च रक्तदाब म्हणतो आपण, तसं डोळ्याचं नॉर्मल प्रेशर जनरली 16-18 दरम्यान असतं. ते त्याच्यापेक्षा वाढायला लागलं आणि त्याचा दृष्टीवरती परिणाम व्हायला लागला तर त्याला काचबिंदू म्हणतात. जनरली काय होतं, काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला कारणं वेगवेगळी दिसतात. काचबिंदूच्या पेशंटमध्ये त्याचं मूळ कारणाचा शोध न घेता, त्याचं कारण न शोधता त्याचं निदान फक्त केलं जातं, म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढलंय आणि मग ह्याला काचबिंदू म्हणायचा आणि मग त्याची एक विविक्षित त्यांची ट्रीटमेंटचा पार्ट आहे. तर तो काय असतो, तर डोळ्यात प्रेशर मेंटेन करायला ड्रॉप टाकले जातात आणि त्या ड्रॉप टाकूनही जर ते प्रेशर कंट्रोलमध्ये येत नसेल आणि दृष्टी झपाट्यानं कमजोर व्हायला लागली, कमी व्हायला लागली, तर मग त्याचं एक ऑपरेशन केलं जातं जेणेकरून प्रेशर मेंटेन राहतो. एवढं करून सुद्धा मॅक्झिमम लोकांमध्ये एका सर्टन स्टेज नंतर, वयाच्या एका अवस्थेनंतर तुमची दृष्टी कायमची जाते.
1: अरे बापरे,
2: ह्या ही सगळी लक्षणं आपल्याला काचबिंदू मध्ये आढळत असतात.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही काचबिंदू म्हणजे नेमकं काय याविषयीची माहिती दिलीत, आता काचबिंदू विषयीचीच आणखी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, काचबिंदू म्हणजे काय हे तुम्ही नेमकं सांगितलं, पण आता तो कशामुळे होतो, त्याच्यामागची कारणं काय आणि काचबिंदूची नेमकी लक्षणं काय, म्हणजे ओळखायचं कसं की आपल्याला काचबिंदू झालंय?
2: खरं तर प्रश्न चांगला आहे मॅडम. काचबिंदू आयुर्वेदानुसार काय, आधुनिक शास्त्रानुसार काय, डोळ्यांचा अतिशय धोकादायक विकार आहे. ह्याचं कारण का, ह्या आजारात डोळा कधी जाईल सांगता येत नाही. खरं तर याची लक्षणं काय असतात, आयुर्वेदानुसार काचबिंदूचं वर्णन आदिमंत या विकाराच्या नावाखाली आलेलं आहे. ह्याच्यात लक्षणं काय असतात, डोकं, डोळी, भुवळ्या, हे तर प्रचंड वेदना होणं.
1: अच्छा.
2: आणि मग आस्ते आस्ते आस्ते त्या वेदनांचं स्वरूप वाढत जातं, ह्याचा सततच्या वेदना राहिल्यानंतर दृष्टी कमी व्हायला लागते आणि दिसणं कायमचं बंद होतं. हे खरं तर त्याची लक्षणं आहेत. पण काही रुग्णांमध्ये मात्र आपल्याला काचबिंदूची लक्षणं ही कोणत्याही पद्धतीनं दिसत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बऱ्याचदा असं होतं की एक डोळा कधी तर 5-7 वर्षापूर्वी गेलेला असतो.
1: अच्छा.
2: दुसऱ्या डोळ्याची दृष्टी खूप कमी झालेली असते, मग डॉक्टरकडे जातात आणि चेक करताना ज्यावेळी एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने वाचायचे सांगितले जाते, त्यावेळी कळतं की अरे एका डोळ्याला तर अजिबातच दिसत नाही. म्हणजे तो कधीतरी प्रेशर वाढून ते एका प्रमाणापेक्षा जास्त किंवा सततचं हाय प्रेशर डोळ्याचं राहून नंतर डोळा गेलेला असतो, तसंच दुसऱ्या डोळ्यावर परिणाम झालेला असतो आणि ते दिसणं कमी दुसऱ्याचं झाले मग लक्षात येतं. असं बऱ्याच वेळेला बऱ्याच पेशंटमध्ये दिसतं. हे झालं ज्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाहीत त्यांच्यामध्ये. ज्यांच्यामध्ये मी सांगितलेली लक्षणं दिसत आहेत त्यांच्यामध्ये उपचार लगेच चालू केले जातात. साहजिकच आहे, पहिल्यांदा आयुर्वेदाकडे कोणी येतच नाही, तर ते आधुनिक शास्त्राचे ज्यावेळी औषधं चालू होतात त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मागाशी जसं मी सांगितलं की दोनच पार्ट आहेत, एक सर्जरी आणि दुसरे ड्रॉप्स. सुरुवातीला कोणताही डॉक्टर पटकन सर्जरीला हात घालत नाही. इनिशियल स्टेज असेल किंवा प्रेशर वाढले दिसणं जरी कमी झालंय तरी बऱ्याचदा ते खूप हाय प्रेशर नसतं. 16-18 प्रेशर सांगितले ते 20-22-25 च्या रेंजमध्ये असतं.

0: पण एका स्टेज नंतर ते खूप दिवस राहिल्यामुळं दृष्टी कमी झालेली असते, मग ड्रॉप देतात. ड्रॉप दिलं की प्रेशर मेंटेन राहतं पण दृष्टी मात्र असते असते कमीच होत जाते.
1: अच्छा,
0: म्हणजे तो आजार असा आहे त्याला आपण कितीही प्रेमानं सांभाळलं, त्याची कितीही काळजी घेतली, त्याची औषधं न चुकता टाकली, त्याची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राची जी काय म्हणजे प्रेशर कंट्रोल येत नाही म्हणून सर्जरी जरी केली तरी एका ठराविक आजाराच्या वयानंतर काचबिंदू नावाचा विकार आपला डोळा कायमचा घालवतो.
1: अरे बापरे, ही लक्षणं सांगितली डॉक्टर, पण आता अजूनही आपण काही लक्षणं आणि कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, तुम्ही आता काही लक्षणं सांगितलीत पण अजून काय काचबिंदू बद्दल सांगता येईल?
0: जसं मी आता सांगितलं की लक्षणं अशी असतात, आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंट करता येते. आता खर तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर काचबिंदू आहे, कोणतेही शास्त्र खरंतर शास्त्र आहे, ते वाईट कोणतंच नाही.
1: बरोबर,
0: आधुनिक शास्त्र असू दे, म्हणजे अॅलोपॅथी असू दे, आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथ असू दे, शास्त्र हे शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राच्या काही तर मर्यादा ठरलेल्या असतात, त्या मर्यादेत राहून ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. आयुर्वेद काय सांगतं, मुळात आजार होऊ नये म्हणून काही गोष्टी प्रिकॉशन घ्यायला सांगतं आणि आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट सांगते, पण ती ट्रीटमेंट या पद्धतीनं सांगते की तो आजार पुनरुद्भवी होऊ नये
1: आणि मुळापासून
0: गेला पाहिजे. हे प्रत्येक शास्त्रात असेल असं नाही, हे आयुर्वेदाची खासियत आहे.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261699.
0: मुळात आयुर्वेदात मूळ कारण काय ह्याचा शोध घ्यायची पद्धत जी आहे ती विकार कायमचा घालवण्यासाठीची खरं तर मेख किंवा गमक आहे. आधुनिक शास्त्रात जसं मी सांगितलं की प्रेशर तुमचे जास्त आहे, ड्रॉप दिले जातील आणि ड्रॉपने कंट्रोल येत नाही म्हटलं की सर्जरी आहे. त्याचं कारण काय, त्याचा तो मेंदूचा विकार आहे का, शारीरिक दोष आहे का, डोळ्याचा विकार आहे,
1: नेमकं
0: डोळ्याचं प्रेशर का वाढते अगदी, ते ह्याचा विचारच केला जात नाही आणि मग त्याची चिकित्सा केली जाते. ज्यावेळी आपण याचा कारणांचा उहापोह विचार करायला लागतो तो तुम्हाला गंमत वाटेल. ज्या माणसाला जर म्हणजे खरं तर आधुनिक शास्त्रानुसार म्हणा किंवा आयुर्वेदानुसारही म्हणा, ग्लॉकोमा हा अनुवंशिकही असू शकतो. बऱ्याच वेळेला अनुवंशिकता त्याची दिसते.
1: अच्छा,
0: तर अशा लोकांमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही चेक करताना लक्षात येते की क्रोनिक कॉन्स्टिपेशन जर असेल तर बऱ्याच पेशंटमध्ये आपल्याला ग्लॉकोमाचे केसेस आढळून येतात.
1: मग हा
0: अगदी म्हणजे हा मलावस्तंभ हा वाताचा विकार आहे पोटाशी संबंधित आणि तो एका स्टेज नंतर एका वयाच्या अवस्थेनंतर तो सगळ्यांना डोळा परिणाम नक्की करत नाही, पण तो काही पेशंटमध्ये मात्र काचबिंदू होण्या इतपत मेजर परिणाम शराव करतो. त्यामुळं काचबिंदूचं मूळ निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. नुसतंच काचबिंदूचे ड्रॉप टाकते असं होता कामा नये.
1: बरोबर आहे डॉक्टर, तुम्ही आता काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारणं सांगितलीत पण हा विषय एवढा मोठा आहे की आपल्याला पुढच्या भागात सुद्धा या विषयावरचीच माहिती ऐकायचे. तर आपण पुढच्या भागात भेटूया, या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना

0: खरीप हंगाम 2026
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर. श्रोतेहो, आज सकाळी 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10 वाजता ऐकूया मिश्र संगीत, 10:30 वाजता मराठी चित्रपट संगीत आणि 11 वाजता गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. 8:20 कार्यक्रम ऐकणार आहोत कोल्हापूर दर्पण. आणि आता सकाळचे 8 वाजतात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: सर, वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवरती नाडी परीक्षा कशी काम करते याबद्दल तुम्ही सांगताय. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे विविध प्रकारच्या सांध्यांच्या दुखण्यावरती नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल सांगा.
1: हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर अगदी पूर्वी आपण वृद्धावस्थेतील लोकांना बघायचो सांधेदुखीच्या संदर्भात, पण अलीकडे अगदी तरुण वर्गाला सुद्धा सांधेदुखीचे त्रास होत आहेत, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी कंबरदुखी विशेषतः जास्ती प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर सर्वांगाला सूज येणं, सर्व सांधे दुखणं, सकाळी उठल्यानंतर सांधे आवडणं या प्रकारची लक्षणं घेऊन सुद्धा अनेक रुग्ण येत असतात आणि अगदी कमी वयातील व्यक्ती, त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्ती आहे. आफ्टर डिलिव्हरी बऱ्याचदा सांधेदुखीचे त्रास वाढलेले दिसून येतात. याच्यात पर्टिक्युलरली एक बघितलं जातं की हे लोक काय करतात, तर बऱ्याचदा सांधेदुखीसाठी दुखणं वेदनाशामक औषधांचा विचार जास्ती करून केला जातो, ज्याने लक्षणं फक्त कमी होतात पण आजार जात नाही. या ठिकाणी आपण आजार कसा बरा करता येईल या संदर्भात विचार करतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही अत्यंत दिशादर्शक ठरते की कोणत्या कारणास्तव सांधेदुखी उत्पन्न होते. म्हणजे सांधेदुखी या विषयाचा जो विचार करताना काही पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये अस्थिधातू क्षय झालेला असतो, हाडांची झीज झालेली असते, आणि काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्यामध्ये पचनातले बदल घडलेले असतात आणि त्यामुळे सांध्यांना सूज आणि दुखणं असं उत्पन्न झालेलं असतं.
0: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9260 844-844-9260 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे. सर, तुम्ही सांगताय सांधेदुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी सांधे दुखत असतात.
1: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात सामावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न झालेली असते. त्याच्याबरोबर सांध्यांना सूज आणि आवडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतं की अमुक अमुक व्यक्तीमध्ये हाडांची झीज झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाली आहेत, ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करता येतं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते, कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधे आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात. पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बरं करू शकतो.
0: अच्छा. श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9260 844-844-9260 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे. वेळ झाली इथं थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31

0: 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
2: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत कोल्हापूर दर्पण.
3: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण कोल्हापूर दर्पण.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1927 रोजी भारतात पहिल्यांदा एका खासगी कंपनीनं, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं, रेडिओ प्रसारणाची सुरुवात दिली. आजचा दिवस भारतीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश सरकारनं 1 एप्रिल 1930 रोजी ही सेवा आपल्या ताब्यात घेतली आणि भारतीय राज्य प्रसारण सेवा असं त्याचं नामकरण केलं. 8 जून 1936 या सेवेचं अधिकृतपणे ऑल इंडिया रेडिओ AIR असं नामकरण करण्यात आलं, तर 1957 त्याला आकाशवाणी हे नाव देण्यात आलं. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशातल्या जनतेला एकत्र आणण्यासाठी आणि माहिती पोहोचवण्यासाठी रेडिओनं महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर आज तागायत शेती, आरोग्य, साक्षरता आणि विविध संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी आकाशवाणी हेच प्रमुख साधन आहे. आपल्या विविधांगी, वैशिष्ट्यपूर्ण, संयत प्रसारणासह म्हणूनच आकाशवाणी आजही श्रोत्यांच्या मनात घर करून आहे.

0: कोल्हापूर हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतहो, जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस कोल्हापुरात गगनबावडा तालुक्यात 67.2 मिलीमीटर इतका पडला. जिल्ह्यातले 21 बंधारे पाण्याखाली गेले. 12 धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण 85% भरलं आहे. नदीची पाणी पातळी काल रात्री 12 वाजता 29.9 इंच इतकी होती. पुढील 2 दिवसात सुद्धा पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. 24 तासात जिल्ह्यात 22.96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यामध्ये पडलाय. श्रोतहो, पावसाळा सुरू झाला की पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना अनेक नागरिक आपल्याला दिसतात, पण या दरम्यान सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचं आहे. सह्याद्रीतले धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणी जाताना हवामानाचा अंदाज घ्यायला हवा. शेवाळलेल्या दगडांवर घसरण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य ग्रीप असलेले शूज वापरणं आणि पाण्याचा प्रवाह, खोली याची माहिती नसताना पाण्यात उतरण्याचं धाडस न करणं अशी काळजी अत्यंत महत्वाची आहे. आपला प्रवास इतरांसाठी आणि स्वतःसाठी सुरक्षित असला तर तो आनंददायी होणार आहे याची आपण दक्षता घ्यायला हवी. हे पावसाळी पर्यटन करत असताना वन विभाग किंवा जिल्हा प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. स्थानिकांना आपल्या आनंदाचा आणि पर्यटनाचा त्रास होणार नाही याची काळजी घेणंही गरजेचं आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स आणि बाकीचा कचरा तिथंच टाकून निसर्ग विद्रूप करणं म्हणजे पर्यटन नाही हे आपण अधोरेखित केलं गेलं पाहिजे.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेले जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड.
2: 4 वर्षांच्या BSc ऑनर्स ऍग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू.
1: अमानांकन दर्जा प्राप्त विद्यालय, अत्याधुनिक वायफाय कॅम्पस. जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड.

0: तुम्ही आपल्या www.jbkagri.in या वेबसाईटला भेट देखील देऊ शकता.
1: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, राज्य सामायिक प्रवेश कक्षातर्फे अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंग पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यातली कच्ची गुणवत्ता यादी काल जाहीर झाली. हरकती घेण्यासाठी शनिवार 25 अखेरची मुदत आहे. मे महिन्यात 12वीचा निकाल जाहीर झाला असला तरी गेल्या महिन्यात सीईटीचा निकाल लागला, त्यानंतर ही ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. पक्की गुणवत्ता यादी 27 जुलै रोजी लागेल. पहिला कॅप राऊंड 28 ते 30 जुलै दरम्यान होणार आहे. प्रवेशाची पहिली यादी 2 ऑगस्ट रोजी राहणार आहे. दुसरा कॅप राऊंड 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान होईल. दुसरी यादी 12 ऑगस्ट दरम्यान लागेल. तिसऱ्या फेरीसाठी जागांचा तपशील 18 ऑगस्ट रोजी. तिसरी प्रवेश यादी 24 ऑगस्ट रोजी आणि चौथा कॅप राऊंड 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

0: श्रोतेहो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया. आणि आता सकाळचे 8:30 वाजत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:20 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट

पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसंच शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय

शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकार बरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वी इतकी दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकाचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डावकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं.
उभय देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचं

0: असंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सलग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: आपल्या या देशात बालविवाह होतात, त्या बालविवाहाच्या प्रथेला प्रमुख कारणं म्हणजे अज्ञान, घराण्याची प्रतिष्ठा, दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याची प्रवृत्ती, घराण्याची परंपरा, अहंकार, अंधश्रद्धा वगैरे वगैरे। बालविवाहाच्या प्रथेला कारणं कुठली असोत, परंतु एक गोष्ट मात्र खरी की ही प्रथा अत्यंत अनिष्ट आणि निंद्य असून मंगल अशा विवाह पद्धतीचं अवमूल्यन करणारी आहे। वास्तविक स्त्री आणि पुरुष ही जोडी म्हणजे प्रत्यक्षात जगाचं रहाटगाडगं व्यवस्थितपणे आणि सुरळीतपणे नैसर्गिक पद्धतीनं चालण्यासाठी निसर्गानं निर्माण केलेली सुंदर अशी व्यवस्था आहे। त्याचप्रमाणे समाजव्यवस्था सुरेख आणि सुरळीतपणे चालण्यासाठी विवाह पद्धती मानवजातीनं निर्माण केली। याचाच अर्थ असा की विवाह या पद्धतीकडे वैयक्तिक दृष्टीनं पाहणं मुळातच चुकीचं असून त्या पद्धतीकडे सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे। या दृष्टिकोनातून पाहता बालविवाह पद्धती म्हणजे पोरकटपणाचा कळस आहे असं म्हणणं वाजवी ठरेल। लहान मुलं आणि मुली भातुकलीचा खेळ खेळताना आणि त्या खेळात मुलामुलींची म्हणजे प्रत्यक्षात बाहुला बाहुलीची लग्न पण खेळाचा एक भाग म्हणून करण्यात येतात। याच्या उलट बालविवाह पद्धती म्हणजे मोठ्या माणसांनी केलेला भातुकलीचा खेळ असतो, परंतु फरक इतकाच की बालवयातील लहान मुलामुलींची लग्न लावली जातात, त्यात खेळ नसून पोरखेळ असतो। बालविवाह पद्धती म्हणजे विवाह या मंगल आणि पवित्र पद्धतीला लावलेला सुरुंगच होय। अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांनी आपल्या मुलीचा विवाह करतेवेळी वराचं शिक्षण, त्याचा निर्व्यसनीपणा, त्याची मिळकत आणि कुटुंबातील लोकांचे स्वभाव या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे लग्नापूर्वी मुलीबद्दल सुद्धा योग्य ती चौकशी होणं आवश्यक आहे, परंतु बालविवाहात या सर्व गोष्टी करणंच अशक्य असतं। सामाजिक स्थैर्य मिळवण्यासाठी आणि राष्ट्राला पूरक आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी विवाह पद्धती आहे। याचं भान स्त्री पुरुषांचा विवाह करताना ठेवलं पाहिजे। विवाह सोहळा म्हणजे फक्त वधूवरांचं मिलन किंवा दोन कुटुंबांचं मिलन एवढीच दृष्टी असणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून विवाह पद्धती म्हणजे राष्ट्राला राष्ट्र प्रगतीसाठी उत्तम नागरिक देणारी व्यवस्था आहे। याआधी म्हटल्याप्रमाणे बालविवाह ही अत्यंत घातक अशी प्रथा आहे। बालविवाह ही अनमोल अशा स्त्री आणि पुरुष शक्तीचं अवमूल्यन करणारी प्रथा आहे। वास्तविक विवाह ही एकमेकांची गरज भागवण्यासाठी आणि समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी मानवनिर्मित अशी सुंदर आणि मंगल अशी व्यवस्था आहे। स्त्री आणि पुरुष यांनी परस्पर पोषक होण्यासाठीच विवाह ही एक व्यवस्था होय। पण आजच्या विज्ञान आणि संगणक युगात सुद्धा बालविवाह होतात ही खेदाची गोष्ट होय। विवाह यशस्वी होण्यासाठी

स्त्री आणि पुरुष दोघेही संसाराची जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम आणि समजूतदार असण्याची आवश्यकता आहे. संसारात अनेक सुखदुःखाचे प्रसंग, अडचणी आणि समस्या येत असतात. त्यांना सामोरं जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळाची आवश्यकता असते. परंतु बालविवाहात मुलगा आणि मुलगी दोघेही लहान असल्यामुळं त्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था हे सगळं पेलण्यासाठी सक्षम नसते. दुसरा मुद्दा असा की बालविवाहात जेव्हा मुलगा स्वतः शिकत असतो तेव्हा विवाहामुळं त्याच्या शिक्षणावर परिणाम होऊन त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडतं. कालांतरानं पत्नीचीही जबाबदारी अंगावर पडल्यानं त्याला मिळेल ते काम अथवा नोकरी करावी लागते. त्याचप्रमाणे त्याची आणि त्याच्या पत्नीचीही पोषण्याची जबाबदारी कुटुंबावर पडते आणि त्यातून संघर्ष आणि कलह निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलाला शिक्षण अर्धवट सोडून मिळेल ते काम स्वीकारावं लागतं. तिसरा मुद्दा असा की स्त्रीला गर्भधारणा आणि प्रसूती ही निसर्गदत्त देणगी प्राप्त झालेली आहे. लहान वयात विवाह झाल्यामुळं तिच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली नसते, त्यामुळे गर्भधारणा आणि प्रसूती या अवघड गोष्टींना सामोरं जाण्याची तिची शारीरिक आणि मानसिक तयारी नसते. पण नाईलाजानं तिला या गोष्टींना सामोरं जावंच लागतं, त्यामुळे तिची अवस्था मोठी दयनीय होते. दरवर्षी मुलांची रांग लागल्यानं त्या स्त्रीची शारीरिक आणि मानसिक अवस्था मोठी बिकट होते. त्याचबरोबर तिच्या पतीचीही आर्थिक अवस्था बिकट होऊन त्यांना दारिद्र्याला सामोरं जावं लागतं. परिणामी व्यसन, बेकारी आणि गुन्हेगारी वाढीला लागते. बालवयात लग्न झालेली लहान मुलं आणि मुली सर्वच दृष्टीनं, विशेषतः शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपरिपक्व असल्यामुळं विवाह झाल्यानंतर ज्या जबाबदाऱ्या अंगावर पडतात त्यासंबंधी ही लहान मुलं मुली अनभिज्ञ असतात, त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक वैफल्य येण्याची शक्यता असते. अज्ञान आणि शिक्षणाचा अभाव यामुळं बालवयातील मुलामुलींचं व्यवस्थित पद्धतीनं संगोपन आणि संवर्धन होत नाही. दारिद्र्य, बेकारी आणि मुलांवर सुसंस्कार करण्याची क्षमता नसणं त्यामुळं ती मुलं मुली रोगी आणि व्यसनी बनण्याची शक्यता असते. अशी मुलं भवितव्यात राष्ट्राचे उत्तम नागरिक होण्याच्याऐवजी राष्ट्राला घातक, बाधक आणि उपद्रवी होण्याची शक्यता अधिक. बालविवाहामुळं त्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. एक म्हणजे शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य, दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक दुर्बलता, तिसरं म्हणजे मुलांवर अन्याय आणि मुलांची आवाळ, चौथी गोष्ट म्हणजे त्यांचं लालन पालन पोषण आणि शिक्षण नीट न होऊ शकल्यानं निर्माण होणारी बेकारी आणि गुन्हेगारी, आणि पाचवी गोष्ट म्हणजे त्यामुळं समाजावर आणि राष्ट्रावर त्यांचा बोजा पडून समाज आणि राष्ट्र खिळखिळ होणं. थोडक्यात बालविवाह या प्रथेमध्ये फायदे तर नाहीतच, उलट तोटे मात्र अगणित आहेत. बालविवाहाला कायद्यानं बंदी असली तरी ही प्रथा प्रामुख्यानं ग्रामीण भागात असलेली दिसून येते. ही अनिष्ट प्रथा मोडण्यासाठी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर शिक्षणाचा आणि सुसंस्कारांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला पाहिजे. त्याचप्रमाणे बालविवाह पद्धती ए टू झेड सर्वांनाच कशी अहितकारक आणि नुकसानकारक आहे याचं प्रबोधन मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात होणं आवश्यक आहे. बालविवाह ही प्रथा अत्यंत अनिष्ट आणि हानिकारक असून ती निसर्गदत्त नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेला छेद देते आणि त्याचबरोबर विवाह सोहळा या मानवनिर्मित पद्धतशीर व्यवस्थेला सुद्धा छेद देणारी आहे. जीवनविद्येच्या दृष्टीनं बालविवाह म्हणजे निसर्ग नियमांना लाथाडणं होय. याआधी म्हटल्याप्रमाणे बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम समाजाला आणि राष्ट्राला भोगावे लागतात. बालविवाहामुळं व्यक्तिविकासाला वाव मिळत नाही आणि

0: स्वतःच्या सुप्त गुणांची जोपासना करायला अवसर मिळत नाही. अपरिपक्व माता पिता साहजिकच अपरिपक्व पिढी निर्माण करतात, त्यामुळं पर्यायानं ते अपरिपक्व राष्ट्र निर्माण करतात. जीवनविद्येच्या दृष्टीनं राष्ट्रधर्म हाच श्रेष्ठ धर्म असून या राष्ट्रधर्माचं पालन करणं हे राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य होय. बालविवाहामुळं व्यक्ती ते राष्ट्र ही संपूर्ण साखळीच कच्ची होते. म्हणून जीवनविद्येचं आवर्जून सांगणं आहे की बालविवाह हा जसा कायद्याच्या अंगानं गुन्हा आहे, त्याचप्रमाणे निसर्ग नियमांचं उल्लंघन करणारा आहे. त्याचे दुष्परिणाम व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत सर्वांनाच भोगावे लागतात. या अनिष्ट प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
6: नुटेलाची एवन चटणी
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
8: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
9: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
10: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना. निवड तुमची, फायदा तुमचा.
11: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोतेहो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग। तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: शेतकरी बांधवांनो, ऊस आणि भुईमुग पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. पिकांवर आलेली कीड आणि रोग ओळखायचे कसे, नियंत्रणासाठी उपाय कोणते करायचे, तुमच्या मनातल्या याच प्रश्नांविषयी सतीश वर्मा यांनी फोनवरून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं.
5: प्रतिगुंटा 1/2 ते 1 किलो DAP तुम्ही भुईमुगाला दिला पाहिजे. वरून जी फवारणी आता तुम्ही देणार आहात माव्यासाठी, त्या फवारणीमध्ये 19:19:19 साधारणतः 25 ते 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घालून जर फवारणी केली तर जो पिवळा पडलेला जो भुईमुग आहे हा सुद्धा जाऊ शकतो.
4: हॅलो किसान, हा कार्यक्रम जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:09. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. नमस्कार, आजच्या गीत बहार मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातल्या हसरत जयपुरी यांच्या रचनेनं कार्यक्रमाची सुरुवात. चित्रपट ब्रह्मचारी आणि संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

0: आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

आया सावन छोटे या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:18 आणि 15 झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आता हिरा पन्ना या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज, आनंद बक्षी यांचे बोल आणि संगीत आर डी बर्मन यांचं.

0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: आणि श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात आता शेवटी अजनबी या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांची संगीतरचना, हे बोल आहेत आनंद बक्षी यांचे, आवाज किशोर कुमार यांचा.

अजनबी चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गीतबहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आता एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो 10:30 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल आणि 11:00 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत ऐकत रहा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
2: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
1: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.
7: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:09 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दत्ता पाटील यांची रचना, मधुकर पाठक यांचं संगीत.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: कापूर।
1: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेले जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड।
2: 4 वर्षांच्या BSc ऑनर्स ऍग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू।
1: अमानांकन दर्जा प्राप्त विद्यालय, अत्याधुनिक वायफाय कॅम्पस, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड। तुम्ही आपल्या www.jbkagri.in या वेबसाइटला भेट देखील देऊ शकता।
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
5: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
6: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
5: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
6: मग चालते की
7: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
8: मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाश्वणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता उदयराज गोडबोले यांच्या आवाजात प्रल्हाद केशव अत्रे यांची रचना, वसंत देसाई यांचं संगीत.

0: श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात ही होती प्रीती संगम या नाटकासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांची रचना. आवाज उदय राजगोडबोले यांचा. संगीत होतं वसंत देसाई यांचा. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
2: कणीस आणि हत्ती
3: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
7: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70303225.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी मोहम्मद रफी यांचा आवाज, उमाकांत काणेकर यांची रचना, श्रीकांत ठाकरे यांचं

0: याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर प्रसारण. सकाळचे 10:25 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता जितेंद्र घोडके सराफ हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते.

0: मोठ्या घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोते हो, सकाळचे 10:32 झाली आहेत. आता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवात करूया अरे संसार संसार या चित्रपटातल्या गीतानं. आवाज आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. ही रचना आहे जगदीश खेपूडकर यांची आणि संगीत आहे अनिल अरुण यांचं.

विचारू देखो अरे संसार संसार या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. अनिल अरुण यांचं संगीत होतं. आवाज होता सुरेश वाडकर, सुधीर फडके आणि सहकाऱ्यांचा. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:38 झाली आहेत. 11 ऐकूया गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आणि आता मराठी चित्रपट संगीताकडे वळत असताना अनुराधा पौडवाल यांचा आवाज, संत जनाबाई यांची ही रचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट पंढरीची वारी.

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी सुधीर फडके यांचा आवाज, गदी माडगुळकर यांची रचना.

श्रोते हो, सुधीर फडके आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात गौरी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर. सकाळचे 10:49 आणि 30 सेकंद झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये आता श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत सावतामाळी यांची रचना, बाळ पळसुले यांचं संगीत.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. श्रोत्यांनो, या कार्यक्रमात आता लय भारी या चित्रपटातलं गीत ऐकूया.

श्रोते हो, याबरोबरच आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता गात रहे मेरा दिल, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सिलसिला या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात. आवाज आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, रचना जावेद अख्तर यांची, संगीत आहे शिवहरी यांचं.

दो रास्ते या चित्रपटासाठी हा होता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज. आनंद बक्षी यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:16 आणि 45 सेकंद झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये आता आंधी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज, गुलजार यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: शेतकरी बांधवांनो, ऊस आणि भुईमुग पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. पिकांवर आलेली कीड आणि रोग ओळखायचे कसे, नियंत्रणासाठी उपाय कोणते करायचे, तुमच्या मनातल्या याच प्रश्नांविषयी सतीश वर्मा यांनी फोनवरून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं.
1: प्रतिगुंटा 1.5 ते 1 किलो डीएपी तुम्ही भुईमुगाला दिला पाहिजे. वरून जी फवारणी आता तुम्ही देणार आहात माव्यासाठी, त्या फवारणीमध्ये 19:19:19 साधारणतः 25 ते 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घालून जर फवारणी केली तर जो पिवळा पडलेला जो भुईमुग आहे हा सुद्धा जाऊ शकतो.
0: हॅलो किसान, हा कार्यक्रम जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: किसान वाणी कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: श्रोतेहो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग। तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो त्रिशूल या चित्रपटासाठी लता मंगेशकर, किशोर कुमार आणि येसुदास यांच्या आवाजात ही रचना होती साहिर लुधियानवी यांची. संगीत होतं खय्याम यांचं. गात रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
0: गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता घर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर

श्रोते हो, रुना लैला यांच्या आवाजात ही होती नक्ष लयालपुरी यांची रचना. संगीत होतं जयदेव यांचं चित्रपट घरोंदा. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. सकाळचे 11:37 झाली आहेत. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आता मासूम या चित्रपटासाठी भूपेंद्र सिंग आणि सुरेश वाडकर यांचा आवाज, गुलजार यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

श्रोते हो साथ साथ या चित्रपटासाठी हा होता जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांचा आवाज. रचना होती जावेद अख्तर यांची, संगीत होतं कुलदीप सिंग यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या आवाजात गुलजार यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत आणि इजाजत चित्रपट.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी मासूम चित्रपटासाठी गुलजार यांची रचना, आर डी बर्मन यांचं संगीत, आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

श्रद्धेहो मासूम चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी

0: 24 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। श्रोतेहो, 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल आणि 12 वाजता आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ। तेव्हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते। नमस्कार।

0: तुमची लॉटरी मला वाव
1: हसबिया ऑफर्स पासून सावधान
2: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैत्रिणींनो नमस्कार आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आहे 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिन माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेला रेडिओ खरोखर आपल्या जीवनात त्याचं किती महत्व आहे याचं स्मरण आजचा हा राष्ट्रीय प्रसारण दिन करून देतो आजच्याच दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली 1927 साली याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत मुंबई स्टेशनवरून देशातील पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं मैत्रिणींनो तेव्हापासून रेडिओ हा भारतीयांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला लोकांना माहिती देणं शिक्षित करणं आणि मनोरंजनाचं कार्य करणारा रेडिओ बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवित आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळात डिजिटल युगात आणि सोशल मीडिया अनेक वेगवेगळ्या रेडिओ वाहिन्या वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्या या सगळ्यांच्या गर्दीत सुद्धा रेडिओनं आपलं स्थान अढळ असं ठेवलंय लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती शेतकरी सीमेवर तैनात सैनिक व्यावसायिक असो गृहिणी असो समाजातील प्रत्येक स्तराचा विचार करून सादर करण्यात येणारे श्रवणीय कार्यक्रम मालिका देश विदेशातल्या बातम्या त्यातून मिळणारी महत्वाची माहिती ही रेडिओची आपल्याला मिळालेली देण आहे तेव्हा मैत्रिणींनो भारतीय समाजावर मोठा प्रभाव पाडणारं संवादाचं सशक्त माध्यम म्हणून रेडिओची भूमिका

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपला भारत देश म्हणजे औद्योगिकदृष्ट्या विशाल आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य हे सगळं अनुभवण्यासाठी भ्रमंती तर आलीच हो ना. प्रत्येक प्रदेशाची बोलीभाषा, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, हवामान, विचारधारा, सारं काही वेगळं. याचा अनुभव घेण्यासाठी मात्र मग त्यात

त्या प्रदेशाला भेटही द्यावीच लागते हं. चला तर आज आपणही भारत भ्रमंती करूया प्रीती भांबोरकर यांच्यासोबत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भावना लोखंडे. चला तर ऐकूया मालिका भारत भ्रमंती.

0: मैत्रिणींनो नमस्कार. भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, विविधतेत एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य. अगदी हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यापर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारताच्या हिरव्या गार दऱ्यांपर्यंत प्रत्येक प्रदेशाची संस्कृती, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, परंपरा, तिथलं निसर्ग सौंदर्य हे थोड्याफार प्रमाणात वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या नजरेतून वेगळाच भारत आपल्याला बघायला मिळतो. चला तर आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमातून आपण एक सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. त्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत भारत भ्रमण करणाऱ्या प्रीती भांबूरकर. चला तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात भारतातली विविधता. प्रीतीताई, आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि भारत भ्रमंती म्हणाल तर भारत इतका मोठा देश आहे आणि आपल्या इथे इतकं बघण्यासारखं आहे की मी तर म्हणेल की अगदी माझं असं 1% म्हणा किंवा अगदी थोडंफार बघितलेलं आहे. आणि मुळात मला भारतात जास्त फिरायला आवडतं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की आपण बाहेर जाऊया, तर त्यापेक्षा मला असं वाटतं नाही, आपल्या भारतातच इतकी ठिकाणं आहे की आधी तर आपण ती बघूया आणि बाहेरच्या लोकांना आपण बोलवूया की बघा आमचा भारत
0: किती समृद्ध
1: आणि सुंदर आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे इतिहासासाठी सुद्धा आपण ती बघायला हवी. मंदिरं बघायला जातात लोक, तर आपण दर्शन घ्यायला जातो. त्या मंदिरांची भव्यता, त्या मंदिरांचं वास्तुशिल्प हे बघायला तुम्ही नक्की साऊथला जा.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही, आपण बघतो की आजचं जीवन खूपच धकाधकीचं आहे, मग त्या धकाधकीच्या जीवनातून आपण चार जे क्षण आहेत ते विरंगुळ्याचे काढायला, तिथे फिरायला नक्कीच जायला पाहिजे. आपला भारत तर अगदी समृद्ध आहे. भारताचा आपण अगदी एक एक टप्पा जरी आपण बघतो म्हटलं तरी आपला जन्म अपुरा पडेल. इतकं सौंदर्य आणि विविधता आपल्याला भारतात आढळते. तर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठलं आपण म्हणजे राज्य बघितले?
1: माझं हिमाचल झालं, पंजाब झालं, उत्तराखंड झालेलं आहे, साऊथमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक.
0: अच्छा.
1: म्हणजे गोवा, कोकण, महाराष्ट्रामध्ये जर आपण घेतलं तर ही सगळीच बरीचशी भाग झालेली
0: आहेत,
1: पण अजूनही काही भाग राहिलेली आहे.
0: म्हणजे पूर्ण भारत,
1: उत्तर प्रदेश जरी म्हटला तर तो इतका मोठा आहे, उत्तराखंड म्हटलं तर उत्तराखंडच इतकं मोठं आहे की आपण एक एक टप्पा करू शकतो आपल्या वयाच्या याच्यामध्ये. पूर्ण तर भारत फार कमी आहे, म्हणजे ज्याला अगदीच आवड आहे की दर महिन्याला तो फिरतोय
0: तो पूर्ण भारत
1: पूर्ण करू शकतो. तरी पण मी एक 3-4 महिन्यातनं 4-5 दिवस असतच बाहेर.
0: खूप छान. म्हणजे तुम्हाला ही फिरण्याची आवड अगदी लहानपणापासून आहे की काही कुठून प्रेरणा मिळाली?
1: लहानपणापासून आहे आवड असं एकदम सांगता येणार नाही. कारण एक जरा जो होता 78-80 जो काळ होता ज्याच्यात आमचा जन्म झाला, तेव्हा असं खूप फिरायला जाणं फॅमिली सोबत वगैरे असं नसं नव्हतं. कारण अभ्यास करायचा, घरी यायचं किंवा मग शाळेच्या कॅम्प सोबत किंवा आणखीन कुठल्या ट्रेकिंगला वगैरे जे आमच्या वडिलांनी पाठवलं तिथपर्यंत ठीक होतं. पण लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला आणि बाबांना आणि सासऱ्यांना फार फिरायची आवड होती. मग त्यांच्यासोबत जे सुरुवात झाली, आवड कदाचित आधीपासून
0: असेल
1: पण चान्स नंतर मिळाला असं आपल्याला
0: म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला तिथूनच प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बराच भारताचा जो प्रांत आहे तो पादाक्रांत.
1: हा, म्हणजे बरेचदा असं व्हायचं की नवरा सांगायचं की हा आता आपल्याला फिरायला जायचंय, मग मी म्हणायचे की मला कुठलं आवडतं ते विचारलं का, मग नंतर ते म्हणायचे बरं कुठलं, मग तेव्हा डोक्यात यायचं अरे आपण बघितलंच नाही, मग सांगायचं काही यांना. पण मग त्यांच्यासोबत पाहता पाहता तो एक
0: आवडायला लागला आणि फिरायलाही मिळालं.
1: त्यांना
0: बरं, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचा म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
1: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर, दऱ्या आणि नद्या यांच्या मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवरच आपण एखादा ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेसपेक्षा चालता का डोंगरावर. म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दऱ्या
0: हे जास्त आवडतं. पण तुम्हाला हिमाचल प्रदेश जास्त?
1: हिमाचल, उत्तराखंड हा भाग जास्त आवडतो.
0: डोंगर, दऱ्या.
1: डोंगर, दऱ्या.
0: मग

0: इतक्यात तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन आल्यात?
1: मी आताच 15 जूनला गेली आणि 20 परत आली. तुम्ही आली उत्तराखंड मधनं. तिथून आपल्या उत्तराखंड मध्ये कौसानी आणि भीमताल म्हणजे नैनितालच्या जवळ ही अनएक्सप्लोअर्ड आहे.
0: अच्छा.
1: कारण लोकांना नैनिताल जास्त माहिती आहे आणि मुळात तुम्ही जिथे लोकांना माहिती आहे तिथे मी जात नाही.
0: ही गोष्ट जास्त छान
1: म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मला आवडत नाही. कारण मला म्हणायचं की तुम्ही फिरायला जाता. माझं म्हणणं आहे की तुम्ही एका टप्प्यावर बसून फक्त त्या निसर्गाचा आस्वाद घ्या.
0: बरोबर.
1: तुम्ही फिरायला आले मग अननेसेसरी काय होतं, ट्रॅव्हल टाइम तुमचा खूप जास्त होतो आणि तुम्हाला कंटाळा येतो, मग थकून जाता तुम्ही. त्यापेक्षा एका ठिकाणी बसा, तो निसर्ग डोळ्यात साठवा आणि मग परत आपल्या हॉटेलला येऊन रिलॅक्स करा.
0: रिलॅक्स करा.
1: पण एक गोष्ट आहे आणखीन की मला स्वतःला शॉपिंगची बायकांना आवड असते किंवा मग आम्ही मैत्रिणीसोबत जातोय किंवा कोणासोबत जातोय, त्यांनी असतं की तिथे गेल्यावर तिथलं काहीतरी वस्तू विकत घ्यायची. मग मला जसं हिमाचल किंवा उत्तराखंडला जनरली मॉल रोड हा प्रकार जास्त आहे.
0: अच्छा.
1: मग रात्रीच्या वेळेस त्या मॉल रोडवर फिरायलाही मला आवडतं, मग त्या कॅफेज मध्येही जायला आवडतं, मग तेव्हा ती गर्दी आवडते.
0: अच्छा. तर तुमच्या प्रवासात तुम्ही अनेक ठिकाणी प्रवास केलाय, तर असा एखादा अनुभव आहे का की जो तुम्हाला खूप काही शिकवून गेला किंवा तो अनुभव तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील?
1: खरं सांगायचं तर प्रवासामुळे तुमच्या स्वतःमध्ये बदल होतो.
0: अच्छा.
1: म्हणजे मुळात मी तर म्हणेल की ज्यांना डिप्रेशनचा आहे किंवा एन्झायटी आहे किंवा आणखीन काही घरगुती याच्यामधनं आहे तर तुम्ही बाहेर निघून जा. म्हणजे घरात घर सोडायचं, 5 दिवस फिरून यायचं. होतं काय की ती तयारी करायला तुम्हाला 2 महिने लागतात कुठे बाहेर फिरायला जायचं म्हणजे. मग तुमचं जे डोकं असतं ते त्याच्यात फिरून जाईल, गुंतून जातं की मला हा ड्रेस घालायचा आहे का. कारण आजकाल जरा रील्समुळे याच्यामुळे जरा आपलं असतं की आपण ही रील करायची, मग त्याप्रमाणे तो ड्रेस घालायचा, मग आपण त्याप्रमाणे आपली शॉपिंग, त्याप्रमाणे आपली बॅग भरणं याच्या मागे लागतो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही इतकी मस्ती केलेली असते की त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला 15 दिवस 20 दिवस
0: आठवणींमध्येच आपण रममाण होतो.
1: आठवणीपेक्षा तुम्ही गुंतून जाता त्या लोकांमध्ये, नवीन लोक म्हणा आपली लोक म्हणा. कारण आपण घरातल्या गोष्टी आपल्याला आठवतच नाही. म्हणजे मी जर घरी परत आली तर मला कंटाळा यायला लागतो, मग नंतर परत डोक्यात हा त्या कुठलं एखादं नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करायचं का, मग जायचं का, असं सुरू होतं.
0: अच्छा. तर असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का की खूप आठवणीत राहिला?
1: हो, नक्कीच सांगता येईल. म्हणजे मी हिमाचलच्या एका गावात गेली होती आणि त्याचं घर असं होतं की उंचावर. मी त्याच्याशी बोलायची की तू दाखव, कारण आमचा ग्रुप येतोय, आम्ही मैत्रिणी येतो आहे, तर वर चढताना कसं आहे वगैरे. परत तो असा डोंगरावर बसायचा, त्याच्या बाजूने मला जरा वृक्ष वातावरण, म्हणजे हिमाचलात वृक्ष दिसतंय मग आपल्याला कंटाळा येईल का. पण मग असं झालं की बिचारा तो आपल्याशी बोलतोय तर आपण चला जाऊया त्याच्याकडे. पण त्याच्या घरी वर चढण्याचा जो रस्ता होता तो इतका अप्रतिम होता. म्हणजे वरती त्यांनी फक्त टेंट लावले होते, चांगले 20 टेंट होते, पण जायचा जो असा रस्ता आहे तिथून ओढा वाहतोय, झरे वाहतात, मध्ये धबधबा आहे, मग जाताना सगळं ऍपल प्लम याची जपानी फ्रूट यांची सगळ्यांची झाडं त्याच्या तिथे लागलेली आहे. त्याचं होमस्टे होतं. मग तिथे गेल्यावर आपुलकीने चहा त्याची बायको आम्हाला आणते आहे. ऑलरेडी त्याच्या आम्ही रेट्स कमी केले कारण अगदी तुझ्या गावात येतो आहे इतकं नाही आहे वगैरे बोलून केलेलं. मग मला आकरलं म्हणजे हा एवढ्या कमी याच्यात तर आपल्याला इतकं सगळं देतो आहे. पण ती लोकांनी ना आपुलकीनी आणि निघताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं किंवा त्याच्या डोळ्यात पाणी होतं की अरे आता हे आपल्या घरातनं म्हणजे. आणि त्याची आई आणि त्याची बायको मला म्हणते की आपका मैका समजना, आपको जब भी लगेगा ना आप यहाँ पे सिर्फ आराम करने आना.
0: अरे वा, किती मोठं मन असलं पाहिजे.
1: आणि म्हणजे
0: असं
1: केलं त्यांनी. अजूनही बोलत राहतात ते लोक किंवा काही मला तिथे जायचं असेल त्याच्याकडे जरी जायचं नाहीये तरीही तो मला गाईड करत असतो की मॅडम आपण यहाँ पे ऐसे ऐसे जाना, मॅडम मी आपको नंबर शेअर कर रहा हूँ.
0: म्हणजे आजही त्यांनी ती आपुलकी जपून ठेवलेली.
1: म्हणूनच कदाचित मला हिमाचल आणि ती लोक
0: जास्त आवडत असेल,
1: आवडत असतील.
0: आणि मला सांगा की तुम्ही भारतातल्या इतक्या राज्यात गेले तर तिथलं भाषा किंवा तिथल्या परंपरा किंवा खानपान याच्यामुळे तुम्ही काही प्रभावित झाल्या का, की कुठली खाद्य संस्कृती तुम्हाला जास्त आवडली?
1: मी असे खूप वेगवेगळे पदार्थ नाही ट्राय करत, पण एक सांगता येईल तुम्हाला की सगळ्यांनी करावीत. कारण एक सिद्धू म्हणून प्रकार असतो हिमाचलमध्ये आणि केरळला मी गेली तेव्हा तो लच्छा पोळी जो म्हणतात लच्छा पराठा, तर पहिल्यांदा मी बघितल्यावर अगदी नाही नाही खायचंच नाही या वगैरे असं केलं, पण टेस्ट केल्यावर आवडलं. तर मग असं वाटतं की तिथला एखादा पदार्थ आपण ट्राय करावा, वेगळा असतो प्रकार.
0: बरोबर.
1: आता उत्तराखंडला गेलो तर आमच्या एका ग्रुपमधल्या मुलांनी म्हटलं की ताई आपण याला सांगूया का म्हणे की भांगेची चटणी कर. अरे बापरे, भांगमिंग चढेल आपल्या लोकांना? नाही नाही असं नसतं म्हणे. ती भांगेचा जो झाड असतो त्या पानांची चटणी कुमाऊ थाली म्हणतात त्याला उत्तराखंडची, आपण कुमाऊ थाली खाऊ. तर खरंच सुंदर रागीचा

0: शिरा केला होता, तो बघितल्यावर पण मला असं पहिल्यांदा अरे बापरे कायचा का. पण सगळे जेव्हा अगदी आवडीने खात होते तेव्हा लक्षात येते की नाही प्रत्येक ठिकाणीची खाद्य संस्कृती सर्व करून घेऊन एकदा बघावी,
1: बघायला हवी. म्हणजे आपण जिथे जातो तिथल्या वातावरणात तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये जर आपण रममाण झालो तर आपल्याला तिथला निसर्ग नक्कीच सुसह्य होतो आणि जास्त जास्त तिथे जाणार.
0: आणि काय होतं ना की तुम्हाला तिथे पोल्युशन काहीच मिळत नाही, गाड्या फार कमी. तर मी गावांमध्ये जाते
1: बरोबर,
0: त्यामुळे गावांमध्ये गाड्या फारच कमी असतात, त्याच्यामुळे जे अगदी 100% ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं, त्यामुळे छान भूक लागली जाते. 3-4 वेळा मस्त तुम्ही खाऊ शकता, तुमचं वजन वाढत नाही कारण तुम्हाला 4 वेळा खालीवर डोंगरांवर करावं लागतं.
1: बरोबर आहे. तर या प्रवासामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होतो का?
0: नक्की, मी तेच म्हटलं तुम्हाला होतो. मुळात मी सोलो कधीच जात नाही.
1: अच्छा.
0: मी जाते सगळ्यांनी, मला असं खूप लोकांमध्ये जायला राहायला आवडतं, कारण एकटीने जेव्हा आपण प्रवास करतो तर तो प्रवास असा असतो की ठीक आहे मग काय बोलायचं आता पुढे, मग थोड्या वेळी कंटाळा येतो 2-3 दिवसामध्ये. ग्रुप राहायला की तुमची मस्ती, तुमचं खेळणं, रात्रीच्या गाण्या गप्पा, त्यांच्या आवडी निवडी. तर बरेचदा असं की मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये जाताना वगैरे काही गोष्टी मलाही आवडायच्या नाही, ऍडजस्टमेंट हा प्रकार माझ्यामध्ये पण फार कमी होता. मला लक्षात येतं बाहेर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांसोबत ऍडजस्ट करायचं आहे, त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागतं, त्याच्यामुळे हा पेशन्स येतात मुळात.
1: बरोबर आहे.
0: खूप महत्वाचं म्हणजे मला लोक म्हणतात तुझ्या तेवढे पेशन्स कसे आहे, म्हणजे तुम्ही आधीचं माझं रूप बघितलं नाही कदाचित, इथे आल्यावरतीच पेशन्स आपल्यामध्ये तयार होतात.
1: नक्कीच. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाता घरी फक्त आपल्याला आपल्या कुटुंबापुरतंच ऍडजस्टमेंट करावं लागतं, पण तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता तर तुम्ही ग्रुपमध्ये असता तेव्हा त्यांच्याशी जुळून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं.
0: प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचं खाण्याचा वेळा वेगळा असतात, त्याचं राहणीमान वेगळं असतं, इव्हन तुमचं सकाळपासूनचं रात्रीपर्यंतचं रुटीन वेगळं असतं. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येतात त्या एका रुटीनला मॅच करणं प्रत्येकाला कठीण जातं, पण करतात.
1: म्हणजे जो जो आपला प्रवास असतो तो सुकर होतो,
0: तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो,
1: सोडावाच लागतो. तर असं असतं की एखाद्या ट्रीपला आपण जेव्हा निघतो तेव्हा असं आपलं एक हे असतं की बा मी माझ्या कुटुंबासोबत जाईल किंवा मैत्रिणींसोबत जाईल किंवा एखादा मोठा ग्रुप जाईल, तर तुम्हाला त्यातल्या त्यात कोणासोबत फिरायला जायला जास्त आवडतं?
0: मला मैत्रिणी आणि मोठा ग्रुप.
1: भारतातलं असं एखादं ठिकाण की जिथे प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं?
0: बघा सगळीच ठिकाणं छान आहे, असं एखादं ठिकाण जरी म्हटलं तर मी आत्ता रिसेंटली उत्तराखंडला गेली होती आणि मला स्वतःला जायची इच्छा होती, कासार देवी म्हणून आहे.
1: अच्छा.
0: अल्मोडा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं ते. विवेकानंदांनी तिथे स्वतः 6 महिने साधना केलेली आहे. असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्यातलं भारतातलं एक ठिकाण आहे, म्हणजे अख्ख्या पृथ्वीवरती भारतातलं एक ठिकाण आहे ते आहे कासार देवी.
1: अच्छा.
0: नासाने सुद्धा तिथे रिसर्च केलं आणि आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल नाही जाणवेल तो दुसऱ्या गोष्ट, पण अशी ठिकाणं आपल्या भारतात आहे ही लोकांना माहितीच नाही. आता इन्स्टामुळे किंवा याच्यामुळे जरा लोकांना कळायला लागलेलं आहे, पण मला असं वाटतं की अशी जी ठिकाणं आहेत ती आपण नक्कीच जावीत.
1: बरोबर आहे. म्हणजे जिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण अशा नवीन नवीन जागा स्पिरिच्युअल म्हणा किंवा काही, एखादा निसर्ग सुद्धा इतका सुंदर असतो पण इतक्या इंटेरियरला आपल्याला आहे हे सुद्धा माहिती नसतं, तर अशा जागी आपण जायला हवं.
0: जायला हवं. मग तसं म्हटलं तर मला तिरुपतीजवळ एक श्रीकालहस्ती मंदिर आहे, ते फार आवडतं.
1: अच्छा.
0: त्याची वास्तुकला आणि त्याची भव्यता तर बघण्यासारखंच आहे. म्हणजे वायुतत्वाचं ते मंदिर, आपण जी पंचतत्वातली मंदिरं म्हणतो त्यातलं ते एक मंदिर आहे. मग अशी मंदिरं आपण नक्की पाहावीत.
1: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखादी सहल जर आपण प्लॅन करतो तर त्याच्यासाठी आधीपासून कशी योजना आखायला हवी?
0: हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आता योजना आखायची म्हणजे तुम्हाला कुठली स्थळं बघायची आहेत, कुठला प्रदेश बघायचा आहे त्या प्रदेशाची माहिती घ्या. आणि तुम्ही जेव्हा डोंगराळ प्रदेशात जाता किंवा आता जसं तुम्ही गोव्याला गेलात किंवा गेलात, तर तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे 10 किलोमीटर 20 किलोमीटर. मॅप दाखवतं गुगल मॅप, तुम्हाला 10 किलोमीटरवर तुम्ही अर्ध्या तासात पोहोचाल. डोंगराळ भागात 10 किलोमीटर म्हणजे 1 तास लागतो.
1: अच्छा.
0: इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी आता 6 इथून दिल्लीला पोहोचते, मग दिल्लीवरनं मला मॅपनी दाखवलं मी 6 तासात नैनितालला पोहोचतो, अजिबात नाही. तुम्ही तिथून 6 तासात पोहोचू शकत नाही.
1: ते वेळेचं नियोजन पण आपल्याला करावं लागतं.
0: नियोजन करावं लागतं. तुमचे हॉटेल्स कुठे आहेत ते बघावे लागतात. बरेचदा काय होतं की तुम्ही डोंगराळ भागात जाल, केरळला म्हणा किंवा इकडे असं डोंगराळ भागात जाल, तिथल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्किंगला फार त्रास होतो, जाम लागतो तिथे 2-3 तासाचा, तर बफर टाइम तुम्हाला घ्यावा लागतो. हॉटेल्स अशी निवडा की गावाच्या बाहेर राहते, की समजा एखादं ठिकाण तुम्ही नाही पाहिलं, गावाच्या बाहेरून तुम्ही पटकन

0: बाहेर निघू शकता. आत गेलात तुम्ही तर तुम्ही जाममध्ये पाच पाच सहा सहा तास
1: अडकता. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं.
0: वेळेचं प्लॅनिंग, किती दिवसाचं प्लॅनिंग आहे, डे वाईज तुमचं प्लॅनिंग, तुम्हाला खाण्याचा खर्च किती येतो, इथपासून सगळी तयारी तुम्ही करायला हवी. ट्रेन्स तुम्हाला कुठल्या कुठल्या कुठे आहेत, बरेचदा म्हणजे आपल्याला जायचं बरंच लांब असतं, जसं अरुणाचल म्हणा, आसाम म्हणा, इथे ट्रेन इतका प्रवास आहे 36 तासाचा की तेव्हा तुम्ही थकून जाता. तेव्हा तुम्हाला फ्लाइट्सनीच प्रवास करणं जास्त. म्हणजे लोक म्हणतात की नाही, कोकणातला आपल्याला निसर्ग बघायचा आहे, पावसात जाऊया. मी म्हणेल की प्रकृतीशी खेळ हा कधीच करू नये.
1: बरोबर.
0: म्हणजे त्या भागामध्ये जो सीझन असतो त्याच सीझनमध्ये जा, ऑफ सीझन मध्ये. या दोघांचंही माझं म्हणणं आहे की त्याचा भौगोलिक परिस्थितीचा विचार करा आणि मगच त्या ठिकाणी.
1: बरोबर आहे. तर प्रीतीताई मला सांगा की सुरक्षित आणि जबाबदार प्रवासासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.
0: हे बघा, मला असं ना, लोक म्हणतात की आम्हाला जरा हा त्रास झाला तो झाला. मी भारतात गेली, मला कुठलाही कधी ड्रायव्हरचा त्रास वाटलेला नाही आहे किंवा हॉटेल्सचा त्रास वाटलेला नाही आहे. लोक सगळीच चांगले मिळालेली आहेत, पण त्यातल्या त्यातनं गुगल आजकाल खूप चांगला आहे. करा की लोकांनी काय सांगितलेलं आहे त्या हॉटेलबद्दल, त्या गाडीबद्दल. तुम्हाला नुसतं 5 रेटिंग दिसतं, पण ते गुगल रिव्ह्यूज त्यांनी टाकलेले आहेत का, पासून पण सगळं बघितलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं, ज्याला अंदाज असतो ना तो समजू शकतो की फेक रिव्ह्यूज आहे.
1: अच्छा. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपण अगदी म्हणजे विचारपूर्वक बारकावे लक्षात घेऊन आपण जायला हवं.
0: कारण तुम्ही आतमध्ये जर एखाद्या खूप गावांमध्ये गेलेत आणि नंतर यायला तुम्हाला काही मार्ग नाही आणि ते हॉटेल चांगलं नाही निघालं, तर तुम्ही रात्रीचा 2-3 तासाचा एवढा अंधाराचा प्रवास कसा करा.
1: बरोबर. तुम्ही भरपूर ठिकाणी गेले तर कधी कधी असंही झालं असेल की तुम्ही त्या गावात गेले किंवा त्या ठिकाणी गेले आणि तिथे काहीतरी तिथले सण उत्सव परंपरा ह्या सुद्धा तुम्हाला जाणून घ्याव्याशा वाटल्या का, आणि कुठल्या परंपरा तुम्हाला जास्त आवडल्या?
0: मला सगळ्याच आवडतात. म्हणजे ओनम मधलं आपण नौकरी नाही त्यांचं मध्ये असं रेस केल्यासारखं असतं त्यांच्यामध्ये, तो भाग बघायला आवडतो.
1: अच्छा.
0: म्हणजे आपण त्या भागामध्ये त्याच याच्यात जावं असं वाटतं की मी गेलेली नाही या, पण ड्रायव्हरच्या तोंडून म्हणा किंवा तिथल्या हॉटेल्सच्या लोकांकडनं की नाही मॅडम एकदा तरी तुम्ही आमच्या तिथे
1: ओनमला या
0: मग ती त्यांच्या रांगोळ्या त्यांचं ते असं त्या याच्यात बघावं असं वाटतं. इकडे हिमाचल आणि उत्तराखंडला होळी खूप छान असते, फुलांची वगैरे होळी खेळतात.
1: अच्छा.
0: आणि लग्न तिथली.
1: अच्छा.
0: हा म्हणजे मी एका ठिकाणी होती तर त्याला विचारलं, तर पहा संस्कृती आपण म्हणतो भारतात आपण म्हणतो की हुंडाबळी आहे, हे आहे, ते आहे, किती गोष्टी आपण ऐकतो. आपण चांगल्या गोष्टी ऐकतच नाही, आपल्याला सगळ्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. तर मी त्याला असंच विचारलं की ज्या मी म्हटलं होतं ज्या मुलाकडे आम्ही राहिलो, अरे तुझं लग्न कसं झालं? मी हमारे यहां शादी नहीं होती. म्हटलं फिर क्या होता है? म्हणजे नाही, हमको अगर पसंद आई लड़की तो हम उसके घर जाते उसको अपने साथ लेके आते. म्हटलं लेके आते या नहीं? वो लड़की को नहीं पूछते क्या? नहीं नहीं, वो तो पहचान में ही, मतलब किसी ने तो भी बताया रहता है, उसको भी अंदाज होता है. हम लेके आते उसके बाद ससुराल में सब म्हणजे त्या लग्नाच्या विधी सगळ्या सासरी होतात.
1: अच्छा.
0: तर म्हटलं फिर कपडे लागते? नाही, यहां आने के बाद वो खरीदी. म्हणजे ती ज्या कपड्यानिशी आहे त्या कपड्यानिशी ते लोक तिला घेऊन येतात.
1: वेगळीच परंपरा आहे.
0: म्हणजे ही मी अगदी वेगळीच ऐकली. म्हटलं अरे वा, हे तर छान आहे. हे म्हणून म्हटलं ना मी हिमाचलच्या प्रेमात काय आहे, तर तिथल्या
1: सगळी संस्कृतीच खूप छान आहे.
0: हा, आणि लोक प्रेमळ आहेत. तर मग ते मी म्हणतात ना, खूप बदल होतो तुमच्या प्रवासामुळे. तुमच्यामध्ये
1: तुम्ही बरेच राज्य फिरलेले आहेत, प्रवास भरपूर झालेला आहे, यानंतर कुठे नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा आहे तुमची?
0: नवीन ठिकाणी म्हणाल तुम्हाला, आर्किओलॉजीच्या दृष्टीने बरीचशी जागा अजून माझ्या राहिलेल्या आहेत. आता मी हंपीला जेव्हा जाऊन आली, हंपे बघितलं, पण तो गाईड थोडं सांगत होता. जेव्हा लक्षात येतं की एवढा मोठा तो विजयनगरचा इतिहास आहे, ते मला वाटतं नाही तिथे 3-4 दिवस परत एकदा, किंवा तंजोरचं जे मंदिर आहे ते खूप भव्य आहे, ते बघावं. पंचतत्वांची मंदिरं पूर्णच राहिलेली आहेत माझी असं म्हटलं तर, म्हणजे बघितली आहेत पण 1-2च झालेली आहेत.
1: म्हणजे नवीन नवीन मंदिरं आणि आर्किओलॉजीच्या दृष्टीने पुरातत्व जे भाग आहे तो तुम्हाला बघायची इच्छा आहे.
0: हो.
1: अजून कुठलं राज्य आहे की जे तुम्हाला वाटतं की नाही मला आयुष्यात एकदा तरी करायला हवंच?
0: अशी तर भरपूर राज्य,
1: म्हणजे पूर्ण भारतच तुम्हाला.
0: म्हणजे माझा अजून अरुणाचल आसाम हा भाग राहिलेला
1: आहे, तो पण तुम्हाला
0: करायचा आहे.
1: आपल्या अशा मैत्रिणी आहेत बऱ्याचशा की त्यांना प्रवासाची आवड आहे, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: माझं म्हणणं की पहिल्यांदा शॉर्ट ट्रिप करून पहा, मॅनेज. एका दिवसाच्या 2 दिवसाच्या सहली पहिले तुम्ही ऑर्गनाईज करून पहा जाताना. मग हळूहळू तुम्हाला त्यातनं अनुभव आला, किंवा मंदिरांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन या पहिल्या, कारण तिथे तुम्हाला सेफर साईडला धर्मशाळा मिळतात किंवा लोक तिथली चांगली मिळतात. तर 1-2 ठिकाणं ती करून घ्या आणि मग हळूहळू बाहेर जा. कारण हॉटेल शोधणं, हॉटेल ती चांगली आहेत का बघणं, गाडी शोधणं, गाडीवाला चांगला निघतोय का बघणं.

0: ज्याशी ड्रायव्हर लोकांशी डील करणं इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत. तर हळूहळू एक एक टप्पा गाठा, एकदम मजल हे करू नका. नाही तर मग एखादी ट्रॅव्हल एजन्सी असते त्यांच्या याच्यातनं पण तुम्ही जाऊन या, तिथून अनुभव घ्या आणि मग स्वतः वाटलं तर आपल्या मैत्रिणींसोबत निघा फिरायला.
1: बरोबर आहे. आणि एखादी मोठी ट्रीप करायची असेल तर त्याचं प्लॅनिंग कसं करायला हवं?
0: मी जसं सांगितलं की पहिल्यांदा ट्रेन आणि फ्लाईट्स या दोन गोष्टी, एक तर पहिले भौगोलिक परिस्थिती घेऊन त्याचा अंदाज घ्यायचा की आपण कोणत्या सीझनमध्ये जातो आहे. गुगलवरती त्याचं आजकाल तुम्हाला वेदर कळतं, फोरकास्ट काय आहे तिथला तो तुम्ही पाहून घ्यायचा एक दोन तीन महिन्याआधी. ट्रेन आणि हे कशा आहेत ते बघायचं. तिथून तुमचं डेस्टिनेशन जर कुठलं कुठे पोहोचायचं आहे, समजा आम्ही कोचीनवरनं मला जायचं आहे, कोचीनच्या जवळ नियरेस्ट स्पॉट कुठला आहे, मग तो मी पहिले घ्यायचा का, मग ते सगळं बघायचं, मग तिथले हॉटेल्स, त्याचा किती दिवस मला स्टे हवा आहे, मग तिथून मी आणखीन जवळपासची ठिकाणं कुठली बघू शकते आहे, मग अशी ठिकाणं बघत बघत बघत यायचं. सिक्स नाईट सेव्हन डेजचा प्रवास तुम्ही करावा.
1: अच्छा.
0: जितकं तुम्ही जास्त करता नंतर नंतर कंटाळा
1: आपल्याला, तर तसं आपण प्लॅनिंग करायला हवं. प्रीती बांबूरकर ताई, आपण आज आलात आणि आमच्या मैत्रिणींना भारत भ्रमंती कार्यक्रमात खूप छान माहिती सांगितली, त्यासाठी मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: आणि असंच सगळेजण छान फिरत रहा आणि आनंदी रहा.
1: नक्कीच मैत्रिणींना, तुम्ही आनंदी तर घर आनंदी आणि समाजही आनंदी, म्हणून धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून सहलीला जा, भारत भ्रमंती करा, तिथली संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि निसर्गाचा आस्वाद घ्या. त्यासाठी आजची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तेव्हा आज इतकंच, पुन्हा भेटू भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन मैत्रिणीसह. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण भारत भ्रमंती या मालिकेअंतर्गत प्रीती भांबोरकर यांची भावना लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि खरंच मैत्रिणींनो, निसर्गाच्या सान्निध्यात आपण जाऊन आलो, तिथे आपलं मन रमलं आणि खरंच मनाला एक मानसिक शांती आपल्याला मिळाली आहे. आणि आता तर सध्या पावसाचे दिवस, त्यामुळे पावसाचा आनंद सुद्धा आपण घेत आहोतच. चला तर या गीतातूनही आपण पावसाचा आनंद घेऊया.

मैत्रिणींनो, या गीतापूर्वी आपण भारत भ्रमंती करून आलो, निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन आलो, त्याच्याशी संवाद आपण साधला. बघा ना, बरंच काही शिकण्यासारखं असताना निसर्गाकडून. शिवाय सृजनशीलतेचं दान त्यानं स्त्रीला दिलंय, तिनंही ते जपलंय. कधी त्यासाठी लेखणीचा उपयोग केला आणि मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कधी अनुभवांचा खजिना, कधी मनातल्या कल्पना, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, या साऱ्यांचं चित्रण त्यात असतं. आणि अशीच आहे आपली मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज याच मालिकेअंतर्गत आपण ऐकणार आहोत प्रीती सप्रे यांचं मनोगत. ऐकूया तर.

0: कभी तो हंसाए कभी ये रुलाए।
1: रेडिओवर हे गीत ऐकताना मनात आलं किती खरं आहे ना, आयुष्य म्हणजे कधीही पूर्णपणे न उलगडणारं, न सोडवता येणारं एक मोठं कोड आहे। असं असलं तरी ते सोडवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परी आपापल्या स्तरावर प्रयत्न हा करतच असतो। हे कोडं सोडवताना काही प्रश्नांची उकल होते, मनाजोगी उत्तरं मिळतात, मग मन आनंदी होतं, उत्साहाने नव्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो। काही प्रश्न मात्र कधीही सुटतच नाहीत, मग निराशा येते, कार्यात मलुलता येते आणि माणूस आयुष्याच्या वाटचालीत काहीसा मागे पडतो। अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं, कारण त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो, मानसिक शांती लाभते आणि आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी लागणारा आत्मविश्वास पळवतो। आत्मविश्वास एक नवी ऊर्जा प्रदान करतो आणि आयुष्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी माणूस परत एकदा नव्याने सज्ज होतो। सकारात्मक

दृष्टिकोन घडविण्यासाठी नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं फायदेशीर ठरतं. योग्य संगत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आजचं युग हे मीडियाचं युग आहे. माणसांच्या संगतीपेक्षा मीडियाच्या संगतीत मनुष्य अधिकाधिक राहू लागला आहे. म्हणून मीडियावरील निगेटिव्हिटी वाढवणाऱ्या बातम्या वाचणं ऐकणं टाळावं. पुलंना वाचावं, ऐकावं. त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीद्वारे तुमचा ताण नाहीसा होण्यास मदत होईल. ताण हलका झाल्यावर नैराश्य कमी होईल आणि कृतींमध्ये देखील पॉझिटिव्हिटी येईल. आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेचं प्रमाण प्रत्येक क्षेत्रातच इतकं वाढलं आहे की सामान्य माणूस होरपळला जातोय. परस्परांमध्ये शर्यतीत चुरस असावी पण रस्सीखेच नसावी. चुरस तुम्हाला ते कार्य अधिक चांगल्या रीतीने करण्याकरता उद्युक्त करते, परंतु रस्सीखेच जीवघेणी ठरते. या जीवघेण्या स्पर्धेत भक्कमपणे उभं राहण्याकरता सकारात्मक विचारांची ऊर्जा आवश्यक ठरते. ही सकारात्मकता बाणायची कशी? स्वतःवर विश्वास ठेवणे त्याकरता आवश्यक आहे. स्वतःकडून कार्यसिद्धीसाठी भरघोस प्रयत्न करावा. यश मिळेल अशी आशा नक्की बाळगावी, परंतु अपयश आले तर खचून जाता कामा नये. प्रत्यक्षात ही गोष्ट अंमलात आणणं खरंच कठीण आहे, परंतु उत्तम प्रकारचं वाचन, चांगल्या कलाकृती बघणं हा त्यावर उपाय ठरू शकतो. JRD टाटा यांच्या तोंडी खूप छान वाक्य आलंय. ते म्हणतात, फेल अगेन बट फेल बेटर. अपयशाच्या साखळीतून उद्याचं उज्ज्वल यश जन्माला येतं. आपलं अपयश आपल्याला साजरं करता आलं पाहिजे. ते का मिळालं याची शहानिशा करता आली पाहिजे, म्हणजे सुधारणेला वाव मिळेल आणि यश मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. म्हणूनच वपू काळे म्हणतात तसं, पडावं तर असं. आपत्ती पण अशी यावी की इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा, पडायचंच असेल तर ठेच लागून पडू नये, चांगलं 2000 फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला कळेल. असे प्रेरणादायी विचार वाचल्यावर ऐकल्यावर मनातली नकारात्मकता निश्चितच नाहीशी होण्यास मदत मिळते व माणूस आकाशात उंच झेप घेण्यासाठी सज्ज होतो. आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. संकटाच्या वादळांनी कितीही अंधारलेलं असलं तरीही जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर संगीत ऐकावं. संगीताच्या सुरांमधून सकारात्मकता ओथंबते. मन नैराश्याच्या गर्दीत लोळत असेल तर गाणी ऐकावीत. मन प्रसन्न प्रफुल्ल होतं आणि असं सकारात्मक मन नव्या जोमानं संकटांना सामोरं जायला उभं राहतं. निसर्गाच्या हिरवळीत सामावून जावं. कोमजलेलं मरगळलेलं मन टवटवीत होतं. तुलना कधीच करू नये. मन घायाळ होतं. आयुष्यात कितीही मिळवलं तरी जिथे तुलना आली तिथे काहीतरी मिळवायचं शिल्लकच राहतं. जीवनात समाधान संतुष्टी मिळवायची असेल तर सकारात्मक दृष्टिकोन हा आवश्यकच. आणि तो दृष्टिकोन मिळविण्यासाठीच्या काही छोट्या छोट्या टिप्स.

देखील माझ्या आयुष्यात यशापयशाच्या सुखदुःखाच्या मानापमानाच्या असंख्य लाटांवर हेलकावे खात खात कुठेतरी किनारा गाठण्यासाठी धडपडते. त्या अशाच काही सकारात्मकतेच्या गोष्टी उराशी बाळगत, त्यांना अंगीकारत. म्हणूनच माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या ज्यांना मी तोंड देऊ शकले, त्यातून काही धडा घेऊ शकले. त्यातील काही घटना तुमच्यासोबत सामायिक करू इच्छिते. पहिली घटना, माझे मिस्टर रेल्वेत आहेत. नवीन नवीन लग्न झाल्यावर बिलासपूरला आमची पोस्टिंग झाली होती. एक छानसं क्वार्टर देखील राहायला मिळालं होतं. घर सजवायची, नीटनेटकं ठेवण्याची मला मनापासून हौस. त्यात नवा राजाराणीचा संसार, मग काय, माझ्या उत्साहाला उधाणच. छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टींमधून देखील, साधसच क्वार्टर देखील मी देखणं केलं होतं. माझं माहेर नागपूरचं, महाराष्ट्रातून एकदम छत्तीसगडमध्ये गेले. तेथील वातावरणात, संस्कृतीमध्ये प्रचंड तफावत.

संपूर्ण मराठी वातावरणात वाढलेली मी मोडकं तोडकं हिंदी बोलत तेथील लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत होते. हळूहळू हिंदीवरही प्रभुत्व मिळवलं आणि बऱ्यापैकी छत्तीसगड निवासी झाले. दोन एक वर्षातच गोजिरा छकुलीचं आगमन झालं, मग काय.

असा छानसा संसार सुरू असताना आनंदावर विरजण घालणारा एक प्रसंग घडला. आम्ही सगळे आमच्या बहिणीकडे लोणावळ्याला गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, तिथे सुसह्य होतं, पण बिलासपूरला मात्र प्रचंड उकाडा होता. आम्ही लोणावळ्याला सगळे मज्जा मज्जा करीत होतो. एकत्र दंगा धूम सुरू होती. आनंदाची शिदोरी घेऊन परतीच्या वाटेवर असताना गाडीतच एक अशुभ वार्ता कळली की क्वार्टरमध्ये चोरी झाली आणि शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. 10 मेचा रणरणता दिवस होता. ही घटना दुपारी घडली. उन्हामुळे सगळी घरं कूलरच्या गारव्यात गुडूप झालेली. शेजारपाजारची काही मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीची म्हणून बाहेरगावी गेलेली. क्वार्टर्सचा आवारही मोठा. प्रत्येक घराघरांमध्ये बरेच अंतर, त्यामुळे आग लागल्याचा सुगावा लागायला बराच वेळ लागला. बाजूचे काका काही कारणांनी जेव्हा घराबाहेर आले तेव्हा त्यांना हा भयंकर प्रकार आढळला. त्यांनी आणखीन 4-5 लोकांना धरून आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण हाती काहीच लागलं नाही. मध्यमवर्गीय ऐपतीप्रमाणे थोडं थोडं करून जमवलेला संसार राख राख झाला. जेव्हा प्रत्यक्षात ती स्थिती बघितली तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मन विषण्ण झालं होतं, काहीच सुचत नव्हतं. सगळं सामान जळून खाक झालं होतं. गावाला जाताना नेलेलं सामान तेवढंच शिल्लक होत. आत्ता कुठे संसार फुलायला लागला होता जो काही वेळातच आगीत होरपळून निघाला. नातेवाईकांची लोकांची सहानुभूती होती सोबतीला, पण आता स्वतःला सावरायची गरज होती. शून्यापासून परत सुरुवात करायची होती. मध्यमवर्गीय माणसासाठी हे सोपं नक्कीच नव्हतं. माझ्या सासऱ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला मानसिक पाठबळ दिलं. ते म्हणाले होते, बेटा तुमच्यावर देवाची केवढी कृपा आहे बघा. आग लागली तेव्हा तुमच्यापैकी कोणीही घरी नव्हतं. कोणालाही तिळबरही इजा झालेली नाही. सामान काय परत घेता येईल. त्यांच्या या शब्दांनी मनाला इतका दिलासा मिळाला, वाटलं खरंच की जीवित हानी झाली असती तर. अंगावर कापरं भरलं. संसार काय पुन्हा नव्यानं उभारता येईल. आणि लागलो आम्ही दोघही नवरा बायको पुन्हा काडी काडी जमवायला.

या घटनेतून लहान वयातच केवढा मोठा धडा मिळाला. माणसांची पारख झाली. पुढे आलेल्या मदतीच्या हातांनी सहानुभूती दर्शक नव्हे तर खऱ्या अर्थाने मनावर फुंकर घालणाऱ्या बोलांनी खरे आपले कोण याची ओळख झाली. दिलेल्या अग्निपरीक्षेमुळे मन ताऊन सुलाखून निघालं आणि अधिक बळकट झालं. नव्यानं सज्ज झालं जीवनाच्या दुसऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी. अग्निकांडानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो. माझी छोटी मुलगी तेव्हा अगदी बाळ होती, रांगण्याच्या अवस्थेतील. त्या घरात असताना एकदा काय झालं, हे ऑफिसला मोठी मुलगी शाळेत गेल्यावर दुपारी 11-12 च्या सुमारास छोटं बाळ आणि मी असे दोघेच घरी होतो.

बाळाला बेडरूम मध्ये झोपवून मी स्वयंपाकघरात काम करत होते. डायनिंग एरियाला लागूनच मोठी गच्ची होती, ओपन एरिया होता. तिथून दार उघडं असेल तर बंदर आत शिरायचे. त्या दिवशी देखील दार उघडं होतं आणि अचानक 7-8 मोठे मोठे बंदर आत शिरले. माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं. चटकन मी बेडरूमचं दार बाहेरून लावून घेतलं आणि काही सुचेनासं होऊन तशीच उभी राहिले भांबावून. बंदरांनी मी केलेल्या पोळ्यांवर मस्त ताव मारला. स्वयंपाकघरातच कणसं ठेवली होती ती खाल्ली. बिस्किटे शेंगदाणे यांच्या बरण्या उघडून उघडून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यांची मेजबानी सुरू होती आणि मी मात्र जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात उभी होते. पोटोबा झाल्यावर त्यांची नजर बेडरूम कडे गेली आणि जे घडू नये असं मनापासून वाटत होतं तेच घडलं. त्यांनी अगदी सहजपणे बेडरूमचं दार उघडलं आणि एका बंदरीने अलगद माझ्या बाळाला उचललं. आपल्या पिल्लांना कमरेभोवती पकडतात तसं पकडलं आणि ती उड्या मारत मारत निघून गेली. माझी काय अवस्था झाली होती सांगवत देखील नाही. माझ्या बाळाला माझ्या देखत उचलून नेलेलं आणि मी काहीच करू शकत नव्हते. मन बधीर झालं, शरीर सुन्न झालं. भीतीपोटी माझी वाचाच बंद झाली होती. मदतीसाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज देण्याचं देखील त्राण उरलं नव्हतं. थोड्या वेळाने उठून कसबसा आजूबाजूच्या लोकांना बोलावलं पण कोणी काहीच करू शकत नव्हतं. सगळेच नुसते आता काय करूयात या विचारात उभे होते. तेवढ्यात त्या बंदरीने माझ्या बाळाला नेलं, तसंच अलगद आणून सोडलं. बापरे, तो क्षण अजूनही अंगावर शहारे उभे राहतात. बाळाला मी लगेच कडेवर घेतलं आणि आनंदाश्रूंनी न्हाऊन घातलं. सगळ्यांच्याच जीवात जीवाला. त्या क्षणापासून दिवसभर बाळाला मी आपल्यापासून क्षणभरही दूर केलं नाही, सतत मांडीवर घेऊन होते. चुकून कुठे पुन्हा ती बंदरी बाळाला घेऊन गेली तर? त्यानंतर अनेक दिवस मनात एक दहशत होती. गच्चीचं दार अगदी सतत आठवणीने बंद ठेवायला सुरुवात केली होती. आई मानव जातीतील असो की प्राण्यांमधील, ममत्व वात्सल्य हा एका आईचा वैश्विक गुण असतो हे त्या दिवशी सिद्ध झालं. माझ्यातील आईची त्या दिवशी सत्व परीक्षा होती. पण आधी थोडीफार तरी चांगली कर्मे केले असतील त्यामुळे त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले.

या दोन्ही घटनांमधून मी एक शिकले, आपण नेहमी चांगलंच वागायचं, लोकांकडून कितीही वाईट अनुभव आला तरी, कारण त्यामुळेच अंतिम फळ हे चांगलंच मिळतं. म्हणतात ना, अंत भला तो सब भला. त्या सर्व कर्त्या कर्विताला माझं मनपूर्वक एकच मागणं, तू परीक्षा घे, अनेक परीक्षा घे, पण प्रत्येक कसोटीवर खरं उतरण्यासाठीच सामर्थ्य देखील तूच दे. म्हणूनच सुरेश भट म्हणतात तसं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाणी

प्रीतीच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत प्रीती सप्रे यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, असं म्हणतात की आनंद हा आपल्या मनात असावा लागतो, पण तरीही आपण तो आपल्या अवतीभोवती शोधत असतो. हा आनंद जेव्हा आपल्याला सापडतो ना, तेव्हाच आपल्याला जगही सुंदर दिसायला लागतं आणि सुखाची आपली कल्पना साकार होते.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: उम्मीद पूरी भी की है। तो बताइएगा कि हेलो फरमाइश कार्यक्रम में, जैसा कि हमारे श्रोताओं ने कहा कि उन्होंने अपने यहाँ के जो केंद्र सुनाई देते हैं वहाँ पर हेलो फरमाइश कार्यक्रम के लिए फोन किया था, क्या आपने विविध भारती के लिए कभी फोन किया या आपके जो लोकल स्टेशन लगते हैं वहाँ पर हेलो फरमाइश के लिए क्या आपने कभी कॉल किया, अगर कॉल किया तो किस उद्घोषक से आपकी बात हुई, क्या बात हुई, कौन सा गीत सुनना चाहा था आपने। याद कीजिए उन पलों को जो आपने रेडियो की दुनिया में अपने अनमोल पल दिए हैं। और साथ ही बताइएगा कि जयमाला, हवा महल जैसे कार्यक्रम जो बरसों से सुने जा रहे हैं, आपने कब से इन्हें सुनना शुरू किया था और क्या लगातार आप इन कार्यक्रमों को सुन रहे हैं।
1: आकाशवाणी मुंबई, अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पेपर फुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन। तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका। सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल। 23वा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ। आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे। यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे। या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला। राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली। गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं। विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली। घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला, त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केली। तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं। लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला। नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली, पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजे पर्यंत तहकूब करण्यात आले।

0: कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनचर चर्चा करण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपर फुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया, री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन

0: ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपर फुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं. ये ठीक नहीं है. ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए. फिर क्यों भाग रहे चर्चा से.
0: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत एथलेटिक्स जलतरण बास्केटबॉल भारोत्तोलन मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात

आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. आणि राज्यात चार जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशीही मागणीही त्यांनी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिला. उपसभापती हरिवंश यांनी विनंती करूनही गोंधळ न थांबल्यानं अवघ्या 1 मिनिटात त्यांनी कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब केलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमांतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्र्यांनी लोकसभेतही केलं. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसदेत आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमावर संदेश लिहून या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन केलं. मुंबईत लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना समाजमाध्यमावर संदेश लिहून आदरांजली वाहिली. राष्ट्रीय प्रसारण दिन आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत

आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी जर यापुढे आंदोलनात भाग घेतला तर त्यांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवायची धमकी देतानाचा या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय आज मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीने शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलनही केलं. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्र्यंबक जव्हार महामार्गावर डोंगरावर माती घसरल्यानं रस्त्याची एक बाजू काही काळ बंद होती. त्र्यंबकेश्वरमध्ये मेन रोड परिसरातून 7 ते 8 भाविक जात असताना वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून पडल्यानं 3 भाविक अडकले. त्यातला एक जण गंभीर जखमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात NDRFचं पथक तलासरी इथं दाखल झालं असून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. CJP संसद मार्चचा तपास NTA मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्र.

0: करणं बरोबर नाहीच आहे. आपल्या या मुंबई आकाशवाणीच्या 99 वर्ष पूर्ण आणि शताब्दी पदार्पणाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवर, एक मोठा इतिहास आकाशवाणीचा या ठिकाणी मांडण्यात आला. 1927 पासून सुरू झालेले आपले मुंबई आणि कोलकाता या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आणि त्याच्यावर सुरू घातलेला सांस्कृतिक यात्रेचा मोठा प्रवास आहे. आणि मग त्या त्या काळातल्या सर्व प्रमुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ म्हणजे आकाशवाणी. दुसरं अन्य व्यासपीठ कदाचित त्यावेळेला आजच्यासारखं तर नव्हतंच, पण अन्य मिळणंही कठीण होतं. आणि त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावं याची वाट पाहताना प्रत्यक्ष रूपानं काम करण्याची संधी आकाशवाणीमुळे मिळाल्याची एक मोठी परंपरा आहे. माझ्या लक्षात आलं आणि माहितीत आलं त्या पद्धतीने काही हजार तासांचं रेकॉर्डिंग सुद्धा आकाशवाणीकडे, त्याचा सुद्धा या निमित्ताने रसिकांसमोर त्याची सोय त्यांना ऐकण्याची होणार आहे. आणि या सगळ्यातून ही यात्रा जी आहे ही महाराष्ट्राला प्रगल्भ समृद्ध करणारी यात्रा आकाशवाणीची आहे. आणि त्या कार्यक्रमाला शताब्दी वर्षाच्या पदार्पणाच्या उपस्थित राहता आलं याचं मला समाधान आहे. मी माझ्याकडून सरकारच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि जास्त वेळ न घेता या विद्यार्थ्यांचं गाणं मला सुद्धा ऐकायचं आहे, ते ऐकण्यासाठी खाली बसतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.
1: सुस्वागतम.
2: आणखीन एक माईक लागेल.
1: रसिक हो, आकाशवाणी वेगवेगळ्या श्रोत्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम स्वतंत्रपणे सादर करत असते. म्हणजे कामगारांसाठी कामगार सभा, महिलांसाठी वनिता मंडळ, युवकांसाठी युववाणी, पण सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात. म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून ऐकावं हे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं म्हटलं पाहिजे आपल्याला.
3: प्रत्येक घरासाठी असं आपण म्हणू शकतो की आकाशवाणी आपली पोहोचलेली आहे. आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम आपल्याकडे खूप कल्पकतेने आपण तयार करतो. आणि जेव्हा सगळ्यांचा आपण विचार करतोय तेव्हा आपले बालदोस्त हे सुद्धा आलेच की नाही का?
1: आणि तुला माहितीये, बालदोस्तांसाठी पूर्वी दोन दोन कार्यक्रम सादर केले जायचे, म्हणजे गंमत जम्मत आणि बालदरबार.
3: म्हणजे निरागस बालकांसाठी गंमत जम्मत आणि समंजस बालकांसाठी बालदरबार असं वगैरे काही होतं का पूर्वी?
1: कदाचित असा विचार तेव्हा असावा, पण काय झालं की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं खेळणं आलं आणि ही निरागस बालकं समंजस झाली एकाएकी. आणि मग आपणही त्या दोन कार्यक्रमांचं एकत्रीकरण करून टाकलं आणि फक्त गंमत जम्मत हा कार्यक्रम सध्या मुलांसाठी आपण सादर करतो आहोत.
3: पण या बालदरबारातूनच किंवा गंमत जम्मत मधूनच आजचे अनेक दिग्गज कलाकार पुढे आलेले आहेत. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव येतं, किंवा आताचे गुरु ठाकूर, असे कितीतरी आहेत. आणि फक्त कलाकारच नाही, हा उत्तम ऐकण्याचे संस्कार सुद्धा आकाशवाणी बालवयापासूनच सगळ्यांवर करत असते. आणि आठवणी सुद्धा किती आहेत आपल्या. म्हणजे असे कितीतरी श्रोते आपल्यापैकी असतील की ज्यांची शाळेत जायची तयारी, किंवा अमुक एक सुरू झाला कार्यक्रम की मी बॅग आवरायला सुरुवात करायचो आणि कामगार सभेची सांकेत धून वाजली की शाळेत जायला निघायचं, अशा आठवणी कितीतरी जणांच्या असतील. तिथपासून ते कलाकार घडवण्यापर्यंत आकाशवाणी नेहमीच खूप महत्वाची राहिलेली आहे.
1: तू कामगार सभेची संकेत धून लागल्यानंतर शाळेला जायला निघायचीस, मी मात्र ती ऐकत थांबायचो, त्यामुळे मला शाळेला जायला बऱ्याचदा उशीर व्हायचा. याचं कारण ती संकेत धून सुद्धा इतकी गोड आहे, आकाशवाणीच्या सगळ्या संकेत धून इतक्या सुमधूर अशा बांधलेल्या आहेत संगीतकारांनी की त्या संकेत धून हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल. आणि गंमत जम्मत बालदरबार या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक कलाकार पुढे आले, मगाशी आपण उल्लेख केला. आज हे कलाकार आपल्या पुढे जे उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जो दिसतोय की उद्याचे मोठे कलाकार त्यांच्यामध्ये दडलेले आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे त्यांची लाडकी वर्षा मावशी ठामपणे उभी आहे. डॉक्टर वर्षा भावे, आपण कृपया

0: पुढे यावं.
1: हा वर्षाताई भावे प्रसिद्ध संगीतकार गायिका आणि प्रशिक्षक वर्षा भावे. आणि आजचं हे सुरुवातीचं जे सत्र आहे ते संपूर्ण लहान मुलंच सादर करणार आहेत. वर्षाताईंच्या कलांगणातली ही सुंदर फुलं त्यांच्या कलेचा सुगंध उधळण्यासाठी सज्ज झालेली आहेत. तेव्हा पुढची सगळी सूत्र या कार्यक्रमाची निवेदिका आद्या दामले हिच्याकडे मी सुपूर्द करतो. आद्या, ओम नमो जी आद्या. धन्यवाद.

किया, अया

Tío, tío.

हेलो हेलो हेलो।

छान गायलं नाही का? सुरुवातीला सगळ्या कलाकारांची ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळे मी पुन्हा करून देत नाहीये. आणि आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्यतः आपली सौम्याताई, कुहूताई, रोहनदादा, अथर्वदादा या सगळ्या मंडळींनी जी तुम्हाला मदत केली, तुमच्या पालकांनी मदत केली, त्याबद्दल हा कार्यक्रम एकदम सुंदर झाला त्यामुळे, हो की नाही? येस. हो, हे नवीन काय आता? बर.

Mm-hmm.

0: बोलाचाच भात बोलाचीच कढी.
1: बापरे काहीतरी सुचतंय.
0: हा काहीतरी सुचतंय. बोलाचाच भात बोलाचीच कढी परी नाही अढी श्रोतियांच्या मनी.
1: वा वा.
0: कारण काय खरी तृप्ती जी आहे ना ती उदरभरणानी होत नाही तर ती हृदय भरणानी होते.
1: नेमकं म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय कविता वगैरे सादर करण्याचा प्लॅन आहे की काय?
0: नाही म्हणजे कसं आहे की कवी हे शब्दब्रह्माचे उपासक असतात, त्यामुळे मनातल्या भावतरंगांना ते शब्दरूप देतात आणि गहिऱ्या भावनांची वलय ते शब्दांमधूनच निर्माण करतात.
1: क्या बात आहे. आणि त्यातून पाऊस, म्हणजे कालपासून पुन्हा पाऊस बरसायला लागलाय. आषाढातला पाऊस आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. आणि पाऊस आणि प्रेम ही तर कवींची मक्तेदारी आहे, नाही का?
0: खरे.
1: आत्ता तर आहे, पाऊस पडतोय आत्ता, त्यामुळे कल्पनांना बहर आला असणारच. पण तो जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा ही कवी मंडळी मूर्त पाऊस आपल्या समोर उभा करू शकतात.
0: नक्कीच. आणि याला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर शब्द योजलेला आहे. पाडगावकर म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कवी आसुसलेला असतो किंवा आपलं मन आसुसलेलं असतं त्यावेळेस तो इमोशनल इस्केप असतो. म्हणजे जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले द्वारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. प्रसिद्ध पाडगावकरांचं गाणं. हे गाणं त्यांनी टळटळीत उन्हाच्या काहिलीनी जीव हैराण झालेला असताना लिहिलेलं आहे.
1: क्या बात आहे. म्हणूनच पाऊस हे कवींसाठी एक निमित्त असतं, कारण भावनांनी ओथंबलेल्या प्रतिभेतून काव्यधारा या अविरत वर्जत असतात आणि हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो, नाही का?
0: तेव्हा रसिक हो, आता या काव्यधारांमध्ये भिजण्याचा आनंद आपण घेणार आहोत यानंतरच्या काव्यसत्रामधून. त्यासाठी रेश्मा कारखानीस आणि मंदार चोळकर यांना आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गीतकार कवी मंदार चोळकर आणि रेश्मा कारखानीस. या सत्राचं संचालन करणार आहे रश्मी आंबळेकर. आधुनिक मराठी साहित्यामधील एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री म्हणून रेश्मा कारखानीस आपल्याला सुपरिचित आहेत. सहज बोलकथा आणि भावस्पर्शी शैलीमुळे त्यांच्या कविता आपल्या मनाशी संवाद साधतात. त्यांचा काव्यसंग्रह मी शून्य हा विशेष गाजलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. खट्याळ पियू आणि जादूचा खाऊ हा बालकथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. मी शून्य आणि रेशीम रंग या स्वरचित कविता आणि गीतांचे 100+ अधिक प्रयोग झालेले आहेत. कृष्णार्थ हे एकपात्री संगीत नाटक याचं लेखन दिग्दर्शन संगीत आणि अभिनय सर्व काही रेश्मा कारखानीस यांचंच आहे. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन या संस्थेची फेलोशिप त्यांना त्यांच्या या योगदानासाठी मिळालेली आहे. त्या कवयित्री म्हणून जशा प्रसिद्ध आहेत तशाच यशस्वी उद्योजिका आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही प्रसिद्ध आहेत अशा रेश्मा कारखानीस आपल्या समोर उपस्थित आहेत. गीतकार आणि कवी मंदार चोळकर ज्यांनी 170+ अधिक चित्रपटांसाठी 40+ अधिक मालिकांसाठी 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्य नाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम सुद्धा ते करत असतात. सांस्कृतिक कला दर्पण आणि फिल्मफेअर मराठी यासारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तेव्हा या काव्यधारात आपण भिजूया.

0: रश्मीकडे सूत्र देताना एवढंच सांगेन की आपल्यासाठी योग दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, योग्य ठिकाणी तुम्ही दाद देताय, त्यामुळे दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आणि यांना सांगतो की आज शब्दांची कसोटी छान आहे.
1: पाऊस आणि प्रेम अशा आपल्या या काव्य मैफिलीचा आजचा विषय आहे. आणि ही मैफिल सुरू करत असताना प्रत्येकाला पाऊस वेगळा भासतो, जाणवतो, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि त्यातून सुद्धा जेव्हा पावसाची सर जेव्हा झिम्माडपणे आपल्या अंगावर बरसते, तेव्हा ती सर सुद्धा प्रत्येकाला वेगळी भासते, किंवा त्या सरीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवत असतं. कशी असते ही पावसाची सर? पहिल्या कवितेमध्ये रेश्मा आपल्याला सांगतायत पावसाच्या सरीबद्दल.
2: रिमझिम एक सर नितळत्या तनूवर, रिमझिम एक सर नितळत्या तनूवर, ओल्या मातीचा सुगंधी दरवळ मनभर, रिमझिम एक सर. रिमझिम एक सर संगे सोनसळी ऊन, रिमझिम एक सर संगे सोनसळी ऊन, पुण्या परिसाचा स्पर्श मन जाहले कंचन. रिमझिम एक सर, रिमझिम एक सर इंद्रधनुत रंगली, हृदयाच्या अंगणात जणू रांगोळी सजली. रिमझिम एक सर मनी पिसारे फुलले, रिमझिम एक सर मनी पिसारे फुलले, लक्ष पाचूंचे वर्षाव पंखा पंखांनी झेलले. रिमझिम एक सर, रिमझिम एक सर उरे गारवा उरात, रिमझिम एक सर उरे गारवा उरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात.
1: क्या बात आहे, किती वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात या सरींबद्दल काही ना काहीतरी वाटत असेल. म्हणजे या चिंब भिजवणाऱ्या सरी जशा, तसा पाऊस आपल्यावर रुसतो, किंवा त्याचा रुसवा सुद्धा थोडासा वेगळा असतो का? म्हणजे तो रुसला आहे त्याचं गहिरेपण आपण अनुभवलं, आणि असं पुन्हा कधी होऊ नये हे सुद्धा आपण अगदी मनात ठरवून टाकलं की असं नको, त्याचा रुसवा नको. तुला काय वाटतं मंदार की ह्या रुसव्याबद्दल किंवा अशा काय भावना असतात?
3: पाऊस रुसतो नक्कीच रुसतो. आणि रुसवा फुगवा हे सगळं लहानपणात चालतं. आत्ता आपली बच्चे कंपनी जी होती सगळी कलांगणची, त्यांनी आज हा पहिला परफॉर्मन्स केला स्टेजवर, त्यांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे. एकदा प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही जशी छोटी मंडळी आहेत ना, त्यांची जी पालक मंडळी आहेत किंवा आपण जी मोठी माणसं आहोत, ती पण कोणाची तरी छोटी मंडळी आहोत. तो आहे निसर्ग. त्यामुळे निसर्ग काय म्हणतोय आपल्याला? तो म्हणतो एकदा बरं का पाऊस रुसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, ढग निघाला भटकायला वाऱ्यावरती लटकायला. सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, हा आलोच म्हणून गेला, हा आलोच म्हणून जो गायब झाला परत फिरून नाहीच आला. पण माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार, माणूस होता फार हुशार म्हणाला पैसा देतो ना यार. अहो रुपयाला नाही विचारत कोणी, खोट्या पैशात कसलं पाणी. तरीही बिचारा थांबला बरं कुठं पडायचं सांगा तरी खरं. शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, शोधून थकलो झाड पर्वत एवढा मुसळधार पाहिजे का आवाज. शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, खोटा पैसा करा खरा काळा पैसा गोरा करा. माणूस पळतो स्वार्थापाठी वेळच नाहीये निसर्गासाठी. पोपटपंची तुमची फार शांत बसून करा विचार, कराल कृती आत्ताच्या क्षणी. हे सगळ्या मुलांना आहे, निसर्गाच्या सगळ्या मुलांना. कराल कृती आत्ताच्या क्षणी तर पावसात खेळाल म्हातारपणी, तर पावसात खेळाल.
1: पण पावसाचं कसं

0: तर माहितीये का, तो कितीही रुसला ना तरी मुळातच बरसणं हा त्याचा स्वभाव आहे. तो आपण कसा बदलणार? फक्त आता मंदार यांनी कवितेत सांगितलं तसं की आत्ता कृती करणं गरजेचं आहे, मग त्याचं बरसणं जेव्हा आपण अनुभवू त्यात फक्त चिंब होणं आहे आणि मग वेगवेगळ्या कल्पना सुचणं हेच आपण करू शकतो, नाही का? कितीही रुसला तरी तो परत येणार आहे, अशा प्रकारच्या कविता सुद्धा असतातच ना. म्हणजे जसं त्याचं बरसणं रुसवा आहे हे आपल्याला वाटतं की अरे असं कसं, तसा तो येणार आहे आणि तो येतच राहणार आहे, हा दिलासा सुद्धा किती महत्वाचा आहे.
1: हो, आणि इमोशनल ब्लॅकमेल फक्त आपल्यालाच करता येतं असं नाही.
0: अगदी खरं,
1: तो पण थोडासा काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो. काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस. जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस. झुंब झुंब तो हा वारा. झुंब झुंब तो हा वारा शिळक खट्याळ घालतो, झुंब झुंब तो हा वारा शिळ खट्याळ घालतो. तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा. नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा. वर शिंपावे अत्तर तसा दरवळ मातीचा. सारे सारे तुझ्यासाठी, सारे सारे तुझ्यासाठी लाडी जोडीत सांगत. तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा. इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली. म्हणे वीज शृंखलांनी रोषणाई सुद्धा केली. खुळा

अतरंगी रंग उगा कशा आढे वेढे, उगा कशा आढे वेढे, उठे चल माझ्या संग, दव बिंदूंचा मोगरा, दव बिंदूंचा मोगरा, तुझ्या केसात माळतो, तूही ये ना चिंब होना, असे काहीसे बोलतो, झुंब झुंब तो हा वारा, नाद घुमड न भात, माद घुमड न भात, साद धडधड उरात, नाद घुमड न भात, साद धडधड उरात, डप वाजत मेघांचे पाय, थांबे ना घरात, तोही बेभान बेभान, तोही बेभान बेभान, माझ्या

0: झुंब तो हवारा, झुंब झुंब तो हवारा।
1: वाह क्या बात है,
0: धन्यवाद।
1: पाऊस काय कल्पना करत असेल हीच कल्पना मुळात इतकी वेगळी आहे, नाही का? आणि त्याच्या कल्पनांमध्ये हिरवळ आहे, पृथ्वी आहे, तिचं नटणं आहे, सजणं आहे, या सगळ्या बरोबरीने पाऊस प्रेरणा देतो

0: कवी मनातल्या प्रेमाला सुद्धा. आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतोय तेव्हा कोणीतरी एक परी असतेच, तिची आठवण तरी येणारच पावसात. हा मंदार.
1: हा म्हणजे परीची आठवण पावसात पावसाळा नसला तरी येते. एक परी असावी, एक परी असावी गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. नजरेत तिच्या अथांग सागर, नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर. नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर होऊन अलवार फुलपाखरू वाऱ्यावरती भिरभिरणारी एक परी असावी. गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लड नदी. पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लड नदी, पहाट वेळी विरल्या धुक्यात प्राजक्त श्वासात भिजणारी एक परी असावी. गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत. पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत. आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही
0: घेत.
1: हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असं समज आहे. गीतकारांना घेतात. तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत. आणि कवी वगैरे लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत. खोटी खोटी कशाला जीती जागती खरी खुरी एक परी असावी. गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. आता ओळखी पालखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर. ओळखी पालखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार, ए माझ्यासाठी आहे ना ही कविता, असं आडून आडून विचारत राहणार. तुझ्यासाठी नाही का बाई, किंवा तुला कसं कळेल हे. असतं ना एक बटन असलं पाहिजे कीबोर्डवर विंडोज सारखं, किती वेळा ते टाईप करणार, एकच बटन दाबलं की तुझ्यासाठी नाही ग बाई, किंवा तुला कसं कळेल हे ज्याचं त्याने ठरवायचं अगदीच नाही जमलं ना तर कन्फ्युजनचं सोंग मिरवायचं ना सोबत रुसणारी आणि हो सोबत खुळणारी एक परी असावी. किमान एक तरी परी असावी. गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी
0: असावी. पण जोपर्यंत ती प्रेयसी असते तोपर्यंत ती परी असते.
1: नंतर तिला पर येतात.
0: किंवा तिची परीक्षा होते.
2: परीक्षा.
0: एकदा का तिची बायको झाली परीची परीक्षा. हा रेश्मा.
2: अगदी अगदी. अगं कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा. कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुणसंपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा. कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुणसंपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा. एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार. एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार. चुकून माकून दोन्ही असली तर मग भांडखोर असेल फार. देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित. देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित. स्वयंपाकाची बोंब बसणार 100% निश्चित. काहीच नाही तर उधळपट्टी. काहीच नाही तर उधळपट्टी. किंवा असेल मुलखाची हट्टी. सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी. यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वावात. खरं मग आमचं काळोख असल्यामुळे ना दिसत नाहीये.
1: हा पण मनातला आवाज
2: सांगतोय ना. शेजारी बायको नसेल तर अरे आणायला हवं होतं तिला. भले शाबाश पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान. भले शाबाश पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान. वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःचं ध्यान. बायको हवी सुंदर. बायको हवी सुंदर. बरं सौंदर्याची व्याख्या काय. कटरीना प्रियांका दीपिका किमान दिसावी ऐश्वर्या राय. किमान बरं का रश्मी. समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र. समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र. अहो ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र.

0: बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित धरताय. बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित धरता आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता. कबूल आहे, चिडते भांडते थोडं भान नाही उरत. कबूल आहे, चिडते भांडते थोडं भान नाही उरत. म्हणून काही टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत, उधळपट्टी करते. उधळपट्टी करते पण घरासाठीच. तरी पई पई साठवते ना, आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना.
1: नंबर वन,
0: सासरी तुम्हाला रावसाहेबांची शाही उडवत असते. सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात, घरची ओढ लागते. मग लाडा कोडाची ती राजकुमारी कशी घरदार सोडून येते तुमच्यासाठी, असेल त्या परिस्थितीत जन्मभर जुळवून घेते. आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, केवळ तीच असेल सोबतीला एवढे लक्षात ठेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा. आणि तिला बघून स्वतःच म्हणाल, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा. सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा.
2: क्या बात आहे, वा. पण ही फेज असते ना मध्ये मध्ये येणारी, असं धरून चालू हे कायमच नाही. आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर कवितांमधून जे प्रेम आपल्यापर्यंत येतं, आणि पावसाचा जेव्हा उल्लेख निघालाय तेव्हा रेश्मा यांच्या कवितामध्ये सुद्धा मगाशी आपल्याला कृष्ण भेटला, राधा भेटली, आणि जेव्हा पावसाचा उल्लेख आपण करतो तेव्हा ही अजरामर प्रेम कहाणी कायम कुठे ना कुठेतरी डोकावतच असते. राधेच्या मनाची काय अवस्था असेल मंदार कवितेतून?
3: रंगात भिजवणी अंग, रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज.
0: वाह.
3: रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज, राधेच्या गालावरती अलगद उतरून आली लाज. मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, तो भवर दिवाना रास खेळण्या फुला फुलांवर गेला. ओठांवर ठेवून ओठ, ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा.
0: क्या बात है.
3: ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरर्या अमृतधारा. ओठांवर ठेवून ओठ माळला थेट फुलांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरल्या अमृतधारा. हे मना मनाचे खूळ, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. तो इथेही होता तिथेही होता, तो इथेही होता तिथेही होता, त्या फसव्या सायंकाळी. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. सावलीत त्याच्या जी जी आली ती ती झाली राधा, ती ती होती राधा, ती ती आहे राधा, ती ती असेल
0: राधा.
2: पावसाचं कसं आहे ना, म्हणजे आपण त्याच्याबरोबर किती सहज आपलं नातं जोडून टाकतो, म्हणजे त्याच्यासाठी वेळ नाही लागत. आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असेल त्याच्याबरोबर, कोणाला तो मित्र असेल, सखा असेल, जीवलग असेल. आणि प्रेमाचं नातं जेव्हा येतं त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्या. प्रेम तर आहेच शाश्वत, पण त्याबरोबरीने रुसवा फुगवा आला, अपेक्षा आला, अपेक्षांचं ओझं आलं, हे सगळं पावसाबरोबरच्या नात्यात सुद्धा असतं का रेश्मा? काही थोडंसं वेगळं असतं, काय सांगाल
0: कवितेमध्ये? मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
2: बर
1: बर.
0: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. काय घडलं, केव्हा घडलं नेमकं काहीच आठवत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. सवयीने विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? सवयीने विचारतात लोक काय म्हणतोय पाऊस? जखमेवर मीठ चोळायची जगाला भारी हौस, पण दाखवत नाही मी, दडवून ठेवते.

0: आमच्या मधला अबोला, मनातली दुःख मनात बरी, चव्हाट्यावर कशाला. त्यालाही तसं पाहिलं नाही कुणाजवळ जाताना, नात्यामधल्या दुराव्याची रडरड गाणी गाताना. तशी आम्ही काळजी घेतो, कुणाला काही सांगत नाही. पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही, द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. कडाक्याचं भांडण बिंडण तसलं देखील काही नाही. हा, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून. मीही मग घेते स्वतःला स्वतःमध्येच कोंडून. अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार, मी सांगते ना, अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. अबोल्याचं नेमकं कारण बहुतेक इगो असणार, पण त्याचा की माझा हे अजून ठरत नाही. पण इतकं मात्र खरं की मी आणि पाऊस आम्ही
1: बोलत नाही,
0: हल्ली बोलत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. माझं काही म्हणणं नाही, काही हरकत नाही. तरी आठवणींची झोप पुढे बोचरी होत जातेच, आणि किती किती टाळलं तरी नजरानजर होतेच. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात, पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात, माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. सार सार कळतो पण काही काही वळत नाही. मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. पण मग यावं ना, यावं एकदाच मोकळं व्हावं, ओतून द्यावं स्वतःला. इतकी अडी, इतका अहम, इतका राग कशाला. पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची, पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. माझ्या मनात राग, त्याच्या मायाविया दाटायची. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा, मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा, बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. हल्ली माझ्या मुठीत दडली ओंजळ त्याला दिसत नाही. पण काय करणार, मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
2: तुमच्यातला हा बोला लवकर दूर व्हावा असंच आपण आज नाही का त्यालाच सांगू.
0: पटी पटापटा कविता द्याव्यात त्यांनी अजून.
2: पण होतं कसं की पाऊस तोच असतो बऱ्याचदा, पण आपण त्याच्याकडे कसं बघतोय, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्यावर भावना बदलत असतात नाही का. आणि मग सगळी नाती बदलतात, मग सगळं व्यक्त होणं बदलतं, आणि मग प्रत्येकाचा पाऊस वेगळा भासायला लागतो. मंदार,
1: असं वाटत असेल कदाचित, पण तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी.
2: बर,
1: तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वेगळं होतं ते वय, वेगळी होती ती सवय. तू उधळायचीस छंद रंग गंध, जगायचीस प्रत्येक श्वासन श्वास. तुला आवडायचं पाऊस आला की पावसात भिजायला, पावसात भिजताना नाचायला. आणि मला तुला पावसात भिजताना बघायला आवडायचं. जेव्हा तू पावसात भिजायचीस मनसोक्त नाचायचीस, बघ ना, मातीचे डाग सर्दी ताप यांची काळजी फुलपाखराला असते का कधी.
3: क्या बात है, मस्त.
1: तू नाचायचीस आणि मी तुझ्याकडे बघतोय हे कळलं की मात्र लाजायचीस, चेहरा उंजळीत झाकून घ्यायचीस, स्वतःशी ससायचीस. आणि मग तेव्हा तुझ्या बटांमधून तुझ्या बोटांवर आणि तुझ्या बोटांमधून तुझ्या गालावर ओघळलेला पाऊस गुलाबी व्हायचा, कदाचित माझ्या कवितांसारखा किंवा मग गाण्यांसारखा. बघ ना, तुझा पाऊस माझा पाऊस कधीच वेगळा नव्हता, वेगळा नव्हताच कधी.
3: छान, क्या बात है.
2: आपल्या काव्य मैफिलीमध्ये बघता बघता किती शेड्स आपण पावसाच्या अनुभवल्या नाही का. आणि जसं महिने बदलत जातात म्हणजे

0: ग्रीष्म तो पाऊस वेगळा आहे, आषाढातला आता वेगळा, श्रावणातला वेगळा असेल आणि प्रत्येक क्षणी तो असा छान छान दिसत राहतो आणि त्यावेळेला आपली धरती, आपली धरणी असं सुंदर एक शालू पांघरून आल्यासारखं वाटतं आणि तिचं सजणं कसं असतं ते आता वेगवेगळ्या फॉर्म्स मधल्या कविता आपण जेव्हा ऐकतोय तेव्हा या काव्य मैफिलीचा समारोप आपण रेश्मा आपल्यासमोर एक लावणी लावणी सदृश एखादी कविता छानशी ते सादर करतात आणि आजची काव्य मैफिल आपण इथेच समाप्त करतोय.
1: कदाचित यानंतर माझ्याकडे माईक नसेल म्हणून

आणि ते अनेक ही अनेक शतक होऊन होत राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. सृष्टी एक लावण्यवती, मी म्हटलं की एखादी लावणी सृष्टीवर या निसर्गावरती म्हणजे या धरतीवरती करावी, तर ती लावणी सादर करते. ठेका म्हणजे वर्षाताई माफ कर मला. ही धरा सरळ आली.

0: वाह मंडळी रेशमा कारखानेस मंदार चोळकर धन्यवाद
1: धन्यवाद
0: खूप खूप धन्यवाद
2: रसिको या शब्द ब्रह्मामधून आता नाद ब्रह्मात तल्लीन होण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या सत्रामधून. शब्द हा जर आकाशवाणीचा प्राण आहे असं म्हटलं तर संगीत ही त्या प्राणतत्वाची लय आहे असं म्हणता येईल. उत्तम अभिजात संगीत हे रेडिओच्या माध्यमातून देशातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि याची तीन ठळक उदाहरणं म्हणजे अनेक अजरामर भावगीतं जी आजही आपल्याला आवडतात ही सगळी भावगीतं आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. दुसरं उदाहरण म्हणजे गीत रामायण. बाबूजी आणि गदिमांच्या प्रतिभेतून साकारलेलं गीत रामायण ही सुद्धा आकाशवाणीचीच सांगीतिक देणगी असं म्हणता येईल. सिनेनाट्य

संगीतामधली अनेक गाणी ही सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून लोकप्रिय झाली. आकाशवाणी संगीत संमेलन, शनिवार आणि रविवारच्या राष्ट्रीय संगीत सभा आणि नित्यनेमाने रोज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम यामुळे आकाशवाणीचं नादब्रह्म हे चैतन्याने सळसळत राहिलेलं आहे गेली अनेक दशकं. आजच्या उत्सवातल्या तिसऱ्या सत्रामध्ये मल्हार सुरांची बरसात आपण अनुभवणार आहोत आणि यासाठी पहिल्या कलाकार आपल्या समोर सज्ज आहेत, अंकिता जोशी. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मला आपल्याला एक संगीत क्षेत्रामधला किस्सा सांगायचा आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या प्रसंगी पंडित जसराजजी आलेले होते आणि एक 10 वर्षांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी अतिशय आतुर होऊन त्यांच्या प्रतीक्षेमध्ये होती. पंडितजींना भेटायचा असा तिचा हट्ट होता, आग्रह होता, पण पंडितजी ग्रीन रूममध्ये पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने साथीदारांसोबत बसलेले होते आणि त्यामुळे दरवाजावर जो माणूस उभा केलेला होता तो काही त्या मुलीला आज जाऊ देत नव्हता. या मुलीने काय केलं की त्याचं लक्ष नसताना हळूच त्याच्या बाजूला छोटीशी अशी एक जागा बघितली आणि त्या फटीतून ती चक्क आत शिरली आणि पंडितजींना जाऊन भेटली. आणि नुसती भेटली नाही तर त्यांना सांगितलं की तुमचा बिहाग राग मला फार आवडतो आणि मलाही तो म्हणता येतो. मग पंडितजींनी त्यांना थोडी गंमत वाटली की या मुलीचं धाडस बघून आणि त्यांनी तिला तो राग थोडासा म्हणायला सांगितला आणि तो इतक्या तयारीने तिने सादर केला वयाच्या 10व्या वर्षी की त्याच क्षणी पंडितजींनी तिची शिष्या म्हणून निवड केली आणि तिला शिकवण्याचं मान्य केलं. पुढे जवळपास 2 दशकं पंडितजींकडे ही मुलगी शिकली आणि मेवाती घराण्याची जी गायकी आहे त्या गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे जे युवा कलाकार आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रणी नाव म्हणून तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. ते नाव म्हणजे अंकिता जोशी. रसिकभाऊ, यंदाच्या वर्षी संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार अंकिता जोशी यांना मिळालेला आहे. या आधी सुद्धा अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांनी मिळालेले आहेत आणि काही चित्रपटांसाठी सुद्धा पार्श्वगायन त्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राग मेघ त्यांनी निवडलेला आहे. या रागातले 2 बंदिशी त्या गात आहेत. पहिली बंदिश 3 तालात आणि दुसरी 1 तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ करण्यासाठी तनय रेगे आणि सुधांशु घारपुरे हार्मोनियमवर साथ करण्यासाठी आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि विनंती करूया की सुरुवात करावी.

आज आकाशवाणीचं शताब्दी वर्ष मुंबईचं पूर्ण होत आहे, त्यासाठी मी सगळ्यांचे सगळ्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन देते त्यांना. आणि एक खूप मनापासून एक गोष्ट शेअर करू इच्छिते की जेव्हा मला ग्रेडेशनचं लेटर आलं मुंबई आकाशवाणीचं, तेव्हा ते गुरुजींनीच ओपन केलं होतं आणि मला फोन केला, अच्छा सुनो तुम्हारा ग्रेडेशन का लेटर आया है. आणि ते इतके खुश झाले. गुरुजींनी म्हणायचे की आकाशवाणीने रेडिओने हमको बनाया है. तर या प्रसारमाध्यमाचं गुरुजींचं आणि अनेक मोठ्या कलावंतांच्या आयुष्यात जे फार महत्वाचं स्थान आहे ते आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत. आणि त्याच मंचावर आज आम्ही सेवाच आहे ही एक प्रकारची, असं मला वाटतं की हे इतकं सिद्ध झालेलं स्टेज आहे. तर आम्ही सगळे कलावंत आपले खूप आभारी आहोत की आपण आम्हाला इथे बोलवलं. राग मेघनी सुरुवात करते. डर लागे मोहे दामिनी को, सावन में कही आवन को, चहुदिशी गरजत बरसत आवे, पापी पपैया शोर मचावे, मैं कौन जतन राखू मन को. डर लागे मोहे

धन्यवाद अंकिता जोशी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ अंकिता जोशी यांच्यासाठी. मल्हाराचा एकंदरीत माहोल सगळीकडे असताना बाकी बाब बोरकरांना आपण थोडस आठवूया. बाबू बोरकर असं म्हणतात, मल्हाराची जळात धून वीज नाचते अधून मधून, वनात गेला मोर भिजून गोपी खेळल्या पदी थिजून, घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटे ना अजून, वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग. हे सगळं सांगण्यामागचं कारण की तो पावा जेव्हा आपल्याला ऐकू येतो तेव्हा मल्हार आपल्यामध्ये मुरल्यासारखं वाटतं. यानंतरचं आपल्यापुढे सादरीकरण होत आहे, निनाद मुळावकर यांचं स्वागत करणार होता आपण, बासरी वादन त्यांचं आता सादर करणार आहे. पंडित पलुस्कर पुरस्काराने सन्मानित आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालाय. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत पंडित मल्हारराव कुलकर्णी, आनंद काशीकर, पंडित विनय सरदेशमुख, संदीप कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी शिक्षण आणि मार्गदर्शन घेतलंय. उस्ताद राशिद खान, पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, हरिहरन, अश्विनी भिडे देशपांडे अशा अनेक दिग्गजांबरोबर सादरीकरण आणि साथ केली आहे. आजच्या कार्यक्रमात निनाद आपल्यासमोर सादर करणार आहेत राग मिया मल्हार. मध्यलय गत तीन तालात आणि त्यांना तबला साथ करतायत तनय रेगे. निनाद मुळावकर.

तिकडनं गेम फक्त कमी करा आणि व्हॉल्यूम वाढा. व्हॉल्यूम वाढू शकता, गेम थोडं कमी करून व्हॉल्यूम वाढा.

सरीवर सरी बासरी, खरोखर हा बासरीवादनाचा पाऊस आपण अनुभवला आणि ज्यानंतर संतूरचे सूर ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. स्वागत करूया मंगेश जगताप यांचं. संतूरवादक मंगेश जगताप, पंडित उल्हास बापट आणि पंडित सुरेंद्र शर्मा यांच्याकडे वादनाचं शिक्षण घेऊन संतूर या वाद्याप्रमाणेच हरपेजी या वादनामध्ये सुद्धा ते माहिर आहेत. हरपेजी याचा अर्थ हार्मोनियम, पियानो आणि गिटार या वाद्यांचा एकत्रित आविष्कार. ट्रिनिटी कॉलेज लंडनतर्फे पियानो वादनातली श्रेणी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आकाशवाणीचे बी हाय श्रेणी प्राप्त कलाकार आहेत. कलाश्री, कलागौरव, मोहम्मद रफी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी ते सन्मानित झालेले आहेत. क्रोमॅटिक तंत्राने संतूरवादन करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक मंगेश जगताप आहेत. आपल्यासाठी सादर करतायत संतूरवर पहाडी धून, जी रचना पंडित उल्हास बापट यांची आहे. ऐकूया मंगेश जगताप संतूरवर पहाडी धून.

0: यानंतर तिघांचं एक एकत्रित सादरीकरण आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. ठुमरीची मेडली हे तिन्ही कलाकार आपल्यासाठी सादर करणार आहेत आणि याबरोबरच या कार्यक्रमाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे तेही संगतेकडे येणार आहे. दरम्यान नव्या ताज्या तमाच्या पिढीतल्या कलाकारांना आणि श्रोत्यांना जोडून ठेवणारी आकाशवाणी त्या आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमात हे युवा कलाकार सहभागी झाले आणि त्यांचा उत्साह आपण अनुभवला. आपणही त्यांना भरभरून दाद दिलीत. म्हणजेच
1: जेनझीच्या भाषेत सांगायचं झालं तर आता आपण समारोप करत असताना आकाशवाणी आता अशी राहिलेली नाही आहे की आमच्या काही असं होतं अशा स्वरूपात आता ती राहिली नाही आहे. कारण अनेक नवे नवे बदल त्याच्यामध्ये झालेत आणि ते खूपच सुंदर आहे, आताच्या पिढीशी जुळवून घेणारे आहेत. त्यामुळे जेनझी किंवा जेन अल्फा आकाशवाणीबद्दल आता काय म्हणेल पुढल्या काळामध्ये, तर ती असं म्हणेल की आकाशवाणी आपण म्हणताना म्हणतो की दर्जेदार कार्यक्रम किंवा एक अविभाज्य घटक किंवा असा एक भरजरी पदर असं दालन आहे की ज्यांनी आठवणी साठवून ठेवल्यात. पण जेनझी किंवा जेन अल्फा म्हणेल

0: श्रोतेहो, आताच आपण भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा हा विशेष कार्यक्रम ऐकलात.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.

0: 91 90
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत
1: हे हॅलो व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम कितीतरी पर्याय आहेत
0: हो पण मेंदूचं काय त्याचेही व्यायाम करायला हवेत
1: अच्छा म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज बरं त्या कशा करायच्या
0: रेडिओ ऐक ना स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन
2: श्रोते हो ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चार जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Danta.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चार वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती

त्यांनी दिली. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं ते म्हणाले. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा, तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी तसंच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दर्शवत दुकानं बंद ठेवण्यात आली तर मुंबईच्या मुख्य बाजारपेठा आणि कार्यालयं नेहमीप्रमाणे सुरू होती. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातही बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातल्या विविध भागातली दुकानं बंद ठेवण्यात आली. गडचिरोलीतही बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद होती. हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. वाशिम जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतही बाजारपेठा, दुकानं बंद करण्यात आली तर काही शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. जालना शहरातली दुकानं आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट

पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली, पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना बिनशर्त चर्चा करायचं आवाहन केलं, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाजही पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कांदाव गाडेगाव परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातल्या आषाढ सरींनी बळीराजा सुखावला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सलग 3र्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 2-3 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम झाला. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: 91 90
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत
1: हे हॅलो व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम कितीतरी पर्याय आहेत
0: हो पण मेंदूचं काय त्याचेही व्यायाम करायला हवेत
1: अच्छा म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज बरं त्या कशा करायच्या
0: रेडिओ ऐक ना स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो ती या मायामुळे मिळाली तिच्यामुळे लोक येऊ लागली तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28

0: जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर.
0: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, हृदयनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
0: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
3: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
4: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
5: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
4: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
0: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 वाजता FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल.
6: श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतहो, आज राष्ट्रीय प्रसारण दिवस. 99 वर्षांपूर्वी म्हणजे 1927 मध्ये आजच्याच दिवशी मुंबई केंद्रावरून रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. आकाशवाणीनं देशाच्या इतिहासाचे अनेक चढउतार पाहिले आहेत. स्वातंत्र्याची पहाट असो, युद्धाचे प्रसंग असोत किंवा मनोरंजनाची आणि माहितीची गरज, आकाशवाणीनं प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. आणि आता बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या युगात AIमुळे आकाशवाणी टेलिव्हिजनच्या प्रसारणाचं स्वरूप देखील बदलू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI प्रसारण क्षेत्रात वेगानं क्रांती करत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाच्या प्रसारणाचं बदलतं स्वरूप आणि AIचा प्रभाव, या विषयावर आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करत आहे. काळ बदलला, माध्यम बदलली, पण आकाशवाणीच्या आवाजातील ती आपुलकी आणि विश्वासार्हता आजही तशीच टिकून आहे. आज राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त आकाशवाणीच्या आठवणी ताज्या करत आहेत आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सचिन प्रभुणे.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन अर्थात आपल्या आकाशवाणीचा 99वा वर्धापन दिन. भारत हा खेड्यांचा देश आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण म्हणत होतो. मात्र भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती करत आपण आता

0: आधुनिक बनतोय. सर्वसामान्य लोकांच्या ऍस्पिरेशन वाढतायत, त्याचबरोबर सुधारणा तंत्रज्ञान हे खेड्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे विज्ञान, शिक्षण, मनोरंजन, शेती, महिला सक्षमीकरण, उद्योग या सर्व क्षेत्रात या बदलत्या भारताची खूप महत्वाची अशी भूमिका आहे. ग्रामीण निमशहरी भारताच्या साथीला आकाशवाणी अर्थात रेडिओ कायमच राहिलेला आहे. घराघरात पोहोचलेल्या रेडिओनं देशाच्या विकासात भरीव योगदान दिलं. आपल्या भारतात स्थानिक प्रसारण केंद्र सुरू होण्याचा काळ हा 1990 ते 1995 काळ. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली होण्याचा हा काळ होता. नागरिकांच्या युवकांच्या अपेक्षांनी भरारी घेतली होती आणि यातच आकाशवाणीच्या भारतभरात असलेल्या सर्व केंद्रांनी की जी नव्यानं उदयाला आलेली स्थानिक प्रसारण केंद्र होती त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आपलं म्हणणं आपण जनसामान्यांना ऐकू शकतो हा विश्वास आकाशवाणीनं सर्वसामान्यांना दिला. मग या आकाशवाणींवर छोटे शेतकरी असतील, उद्योजक असतील, गावोगावी असलेले साहित्यिक असतील, लोककलावंत असतील, सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून आपलं जीवनमान उंचावलेले नागरिक असतील यांना उत्तम व्यासपीठ आकाशवाणीनंच दिलं. आकाशवाणीनं भारताच्या विकासांमध्ये विविध क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. शेती असेल, स्थानिक प्रयोग करणारे शेतकरी असतील, लोकसंगीत असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, यातलं आकाशवाणीचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. शेतीमध्ये स्थानिक प्रयोग, व्यावसायिक शेती करणारे, प्रक्रिया उद्योग, गटशेती, सेंद्रिय शेती यांना एक मोठं व्यासपीठ आकाशवाणीनं दिलं. लोकसंगीताचा बहुमोल ठेवा पण जपलाय, आकाशवाणीनं जपलाय, वृद्धिंगत केलाय. महिला सक्षमीकरणाचं विविध क्षेत्रातील जे काम आहे त्यात आकाशवाणीचं योगदान हे वाखाणण्याजोगं आहे. गावोगावच्या स्वयंसहायता गटांना इतकं मोठं व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून निर्माण झालं की त्यातून त्या उद्योग निर्मितीत आल्या, व्यवस्थापन करायला लागल्या, नवे प्रयोग करायला लागल्या, नव्या बाजारपेठा शोधायला लागल्या. आकाशवाणीनं स्थानिक नाट्यकृतींना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं, अनेक लेखक घडवले. ते आपत्ती व्यवस्थापन म्हटलं की ह्या स्थानिक प्रसारण केंद्रांचा किंवा एकूणच आकाशवाणीचा जो आपत्ती व्यवस्थापनातलं योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्या त्या भागातला हवामानाचा अंदाज आकाशवाणीवरूनच आजही शेतकरी मिळवतो, त्याचा उपयोग करतो. पावसाचा अंदाज आहे, पावसाची आकडेवारी आहे, विविध धरणांची पाणी पातळी किती आहे, धरणातून पाणी सोडल्यानंतर धरण क्षेत्रातल्या लोकांना घ्यायची खबरदारी आहे, यासाठी खूप मोठं योगदान आकाशवाणी देत. एकूणच भारताच्या ज्या ऍस्पिरेशन असलेल्या क्लासला त्याचं व्यासपीठ मिळवून देण्याचं मोठं काम आकाशवाणीनं केलेलं आहे, स्थानिक प्रसारण केंद्रांनी केलेलं आहे. आकाशवाणीच्या या राष्ट्रीय प्रसारण दिनाला आकाशवाणीतलं हे योगदान, आकाशवाणीचं महत्व लोकांना सांगताना खूप आनंद तर होतोच, परंतु देशाच्या विकासात एक माध्यम किती मोठी भूमिका बजावू शकतं याचं अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणून आकाशवाणीकडे बघावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
1: श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाचा वेगानं विस्तार होत असताना आकाशवाणी टेलिव्हिजन सारख्या प्रसारण क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल होताना आपण पाहत आहोत आणि आता एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे आणि ती क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI. प्रसारण क्षेत्रात AI खूप मोठे बदल घडवून आणत आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजन पासून ते डिजिटल पॉडकास्ट पर्यंत AI तंत्रज्ञानानं कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्राचा वेग वाढला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्रात होत असलेले बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देत आहेत AI क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर.
2: आकाशवाणीने गेल्या 9 दशकांपासून भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही प्रवासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते डिजिटल युगापर्यंत, ग्रामीण भारतापासून ते महानगरापर्यंत विविध भाषा, विविध संस्कृती आणि परंपरा जोडण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्याने केलं आहे. आज या परंपरेच्या बरोबर नवं तंत्रज्ञान उभं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं. साधारण 2014 चौथी औद्योगिक क्रांती जी झाली, इंडस्ट्री 4.0, त्याच्यापासून म्हणजे गेले 12-13 वर्ष आमूलाग्र बदल विशेषतः प्रसारण आणि माध्यम यांच्यामध्ये झाले आहेत आणि अर्थातच त्याला आकाशवाणी किंवा रेडिओ हा अपवाद असणार नाही. मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी संगणकीय प्रणाली, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे माणसाची जागा घेणारी यंत्रणा नाही हे आपण लक्षात ठेवू. ते माणसांच्या क्षमतांना

अधिक प्रभावी बनवणारं साधन आहे. प्रसारण क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सहाय्यक म्हणून मोठ्या वेगानं प्रवेश करतोय. सर्वप्रथम कॉन्टेंट क्रिएशन, याच्यामध्ये विचार केला तर आजच्या एआयच्या मदतीनं बातम्यांचा प्राथमिक मसुदा काही सेकंदामध्ये तयार होऊ शकतो. हवामान, शेअर बाजार, क्रीडा निकाल, सरकारी अहवाल सारख्या माहितीचे संक्षिप्त आणि सुसंगत स्वरूपामध्ये रूपांतर कृत्रिम बुद्धिमत्ता सहज करू शकतो. विविध भाषांमधील भाषांतर, शीर्षक तयार करणं, कार्यक्रमांसाठी संशोधन करणं किंवा सोशल मीडियावरील चर्चेचा आढावा घेणं यासारखी कामं एआय वेगवानी करू शकतं. मात्र आकाशवाणीची खरी ताकद ही केवळ माहिती देण्यामध्ये नाहीये तर विश्वसनीय संवेदनशीलता आणि सार्वजनिक हित जपण्यामध्ये आहे. एखाद्या बातमीमागील सामाजिक संदर्भ, एखाद्या मुलाखतीतील भावनिक छटा, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातील मानवी स्पर्श आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे समजू शकणार नाही. एडिटिंग हा जो भाग आहे, संपादन, याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ऑडिओमधील अनावश्यक शांतता किंवा पार्श्वभूमीचा आवाज किंवा तांत्रिक त्रुटी या काही क्षणात दूर करू शकते. लांब मुलाखतीचे महत्वाचे मुद्दे वेगळे करणे, भाषणात अचूक लिप्यंतरण करणे, उपशीर्षके ठरवणे तयार करणे आणि संग्रहातील हजारो ध्वनी मुद्रिका शोधून काढणे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत उपयुक्त आहे. आकाशवाणी सारख्या विशाल संस्थेकडे दशकानुदशक जतन केलेला ध्वनी वारसा आहेच. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती, दुर्मिळ संगीत मैफली, साहित्यिकांची भाषणं, ऐतिहासिक प्रसारण यांचे डिजिटल वर्गीकरण आणि शोध सुलभ करण्यासाठी एआयची भूमिका फार मोठी आहे. त्यामुळे आपला सांस्कृतिक वारसा अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. याचबरोबर ज्याला आपण डिलिव्हरी किंवा प्रसारण आणि वितरण म्हणू तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी रेडिओ अर्थातच निश्चित वेळेत प्रसारित होत असत, पण आत्ता ते कार्यक्रम मोबाईल किंवा स्मार्ट स्पीकर किंवा इंटरनेट, रेडिओ, पॉडकास्ट अशा विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सोयीनुसार कार्यक्रम ऐकता येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या बदलत्या सवयी समजून घेत आहे आणि योग्य श्रोत्यांपर्यंत योग्य कार्यक्रम योग्य वेळी पोहोचवण्यामध्ये मदत करत आहे. विविध भारतीय भाषांमधील सामग्रीचे स्वयंचलित भाषांतर आणि आवाजाच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची क्षमता एआय मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भारतातील भाषिक विविधतेला नवीन ताकद त्याच्यामुळे मिळते आहे. श्रोत्यांशी संवाद हा अधिक परिणामकारक होणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी होत आहे. आजचा श्रोता हा फक्त ऐकणारा नाही, तो प्रतिसाद देणारा, प्रश्न विचारणारा आणि चर्चेत सहभागी होणारा आहे. एआयच्या सहाय्यानं श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, संदेश आणि अभिप्राय याचं विश्लेषण करून त्यांची आवड, अपेक्षा, गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात आणि ते एआय उत्तम करत आहे. आकाशवाणी एकदाच होते असं आपण म्हणायचो, पण परिणामकारकता न बदलता आकाशवाणी आपण म्हणू तेव्हा होऊ शकते असं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येऊ शकतंय. यापुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काय काय होऊ शकेल ह्याला खरोखर जी कल्पना शक्ती आहे त्याचीच मर्यादा असू शकते. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. अत्यंत वेगाने माहितीचं संकलन करून त्याचं प्रसारण करणं हे जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये घडत आहे ते अधिक वेगाने होईल. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढणे आणि संपादनाचं किंवा एडिटिंगचं काम कमी करणे आणि त्यामुळे अधिक मानवी सहभाग वाढवायला जो कल्पकतेवर आधारित असेल असं करायला मदत करणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की करणार आहे. आजच्या जमान्यामध्ये की जिथे लोक एकमेकांशी अतिशय सहज जोडली गेलेली आहेत, ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो, तर या काळामध्ये आकाशवाणीची जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये अधिक आहे. कारण आपण ऐकलं असेल की एका उद्योजकाचा आवाज वापरून मोठी रक्कम कोणीतरी परस्पर लांबवली होती. याचा अर्थ असा की आवाजाचं नक्कल करणे आणि त्याच्यातनं काही चुकीची बातमी पसरवणे किंवा चुकीचा संदेश दिला जाणे आणि तोही मोठ्या प्रमाणावर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक आपला धोका आकाशवाणी किंवा या माध्यमामध्ये समजायला हवा. आणि त्याचमुळे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे, साहित्य किंवा सामग्री निर्मिती आहे, याच्यामध्ये अधिक आपल्याला कठोर नियंत्रण असणं आवश्यक राहील. भारत हा विविध भाषा, संस्कृती, धर्म यांचा देश आहे आणि त्यामुळे चुकीची माहिती, बनावट ध्वनी मुद्रिका, डीप फेक तंत्रज्ञान या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कठोर संपादकीय नियंत्रण आवश्यक राहील. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा तोटा आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सत्यता, निष्पक्षता आणि सार्वजनिक हित याच्यामध्ये कुठेही आपल्याला तडजोड करता येणार नाही. प्रसारण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भूमिका याच्यामध्ये पत्रकार, निर्माता, तंत्रज्ञ आणि उद्घोषक यांना पण एआयच्या साधनांचा प्रभावी वापर करता यायला हवा आणि तो करता येण्यासाठी एआयचे जे टूल्स आहेत त्याच्याबद्दल माहिती असायला हवी. शेवटी एआय आणि मानवी बुद्धिमत्ता

0: यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. AI वेग देईल, विश्लेषण करेल आणि पुनरावृत्तीची कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील संवाद आणि लोकांसाठी विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं कार्य मात्र आकाशवाणी मधील माणूसच करू शकेल. आकाशवाणी ही केवळ प्रसारण संस्था नाही, ती भारताच्या लोकशाहीची, संस्कृतीची आणि जनविश्वासाची वाहक आहे. आणि त्यामुळे AI स्वीकारताना आपण तंत्रज्ञानाचा वापर मनुष्याला केंद्रस्थानी करून ठेवायला हवा. अर्थातच AI हे साधन आहे, ध्येय नाही. आपलं ध्येय जे राहील ते विश्वसनीय, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि दर्जेदार प्रसारण. आणि त्यामुळे रेडिओनं ट्रान्झिस्टर पासून FM पर्यंत, उपग्रह प्रसारणापासून डिजिटल स्ट्रीमिंग पर्यंत अनेक बदल यशस्वीपणे स्वीकारलेत. AI ही त्या प्रवासातली पुढची पायरी आहे. या बदलाला आपण भीतीनं नव्हे तर विवेकानं आणि तयारीनं आणि आत्मविश्वासाने सामोरं गेलो तर आकाशवाणीचं भविष्य AIच्या काळामध्ये अधिक प्रभावी, लोकाभिमुख होईल. आणि मला वाटतं बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी असणारी आकाशवाणी बहुजन सहभागाय अशी पण व्हावी हे AI करू शकेल असा माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, प्रसारण क्षेत्रानं नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्र अधिक वेगानं, अचूक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. भविष्यात मानवी कौशल्य आणि AI तंत्रज्ञान या दोघांच्या संगमानं प्रसारण क्षेत्र अधिक समृद्ध होईल. आधुनिकतेची कास धरताना या माध्यमात काम करणाऱ्यांच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील भावाची, आपुलकीची ऊब कायम राहील यात शंका नाही. तंत्रज्ञानाची ही नवी पावलं प्रसारण क्षेत्राला अधिक समृद्ध करतील एवढं मात्र नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: श्रोतः वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आपण ऐकणार आहोत परसबागेतील कोंबडी पालन याविषयी. डॉ रचना कोळंबकर, सहाय्यक प्राध्यापिका कृषी अर्थशास्त्र, यांनी दिलेली माहिती. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान

0: हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 21 व 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 22 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 87 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 73 ते 75 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 21 व 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 21 व 22 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 22 जुलै पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 88 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 63 ते 68 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 25 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 21 व 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 22 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 89 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 61 ते 68 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.

0: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषी वलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे किसान वाणी. कार्यक्रमात आता जाऊया पुढे आणि आजच्या कृषी संवाद मध्ये परसबागेतील कोंबडी पालन याविषयी डॉ रचना कोळंबकर, सहाय्यक प्राध्यापिका कृषी अर्थशास्त्र यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
2: नमस्कार श्रोते हो, आजच्या सत्राचा विषय आहे परसबागेतील कोंबडी पालन आणि अर्थशास्त्र. आपल्या आवडत्या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपण परसबागेतील कोंबडी पालन आणि त्याचे अर्थशास्त्र या महत्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. परसबागेतील कोंबडी पालन हा ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबासाठी अतिरिक्त उत्पन्नाचा एक सोपा आणि फायदेशीर व्यवसाय आहे. कमी जागा, कमी भांडवल आणि कमी देखभालीत हा व्यवसाय सुरू करता येतो. साधारणपणे 10 ते 20 कोंबड्यांपासून कोंबडी पालन सुरू करता येते. स्थानिक किंवा सुधारित जातींच्या कोंबड्या निवडल्यास अंडी आणि मांस उत्पादन चांगले मिळते. कोंबड्यांसाठी स्वच्छ पाणी, संतुलित आहार आणि सुरक्षित निवारा आवश्यक असतो. समजा एखादा शेतकऱ्याने 20 कोंबड्या घेतल्या. कोंबड्या खरेदी, निवारा बांधणी आणि खाद्य यासाठी सुरुवातीला काही हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागली. योग्य व्यवस्थापन केल्यास प्रत्येक कोंबडी वर्षाला सुमारे 150 ते 200 अंडी देऊ शकतात. या अंड्यांची विक्री करून नियमित उत्पन्न मिळते. तसेच जुनी कोंबडी मांसासाठी विकल्यास अतिरिक्त नफा मिळू शकतो. घरगुती गरजांसाठी अंडी आणि मांस उपलब्ध होत असल्याने कुटुंबाच्या पोषणातही भर पडते. परसबागेतील कोंबडी पालनामुळे महिलांना आणि युवकांना घर बसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होते. शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. आता सविस्तरपणे पाहूयात हा परसबागेतील कोंबडी पालनाचा व्यवसाय कशा पद्धतीने करूया. सर्वप्रथम परसबागेतील कोंबडी पालन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. परसबागेतील कोंबडी पालन म्हणजे घराच्या आसपास उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत कमी संख्येने कोंबड्या पाळणे. या पद्धतीमध्ये कोंबड्या दिवस

भर मोकळ्या वातावरणात फिरून किडे, अळ्या, धान्यांचे कण आणि हिरवा चारा खातात. त्यामुळे खाद्यावरील खर्च कमी होतो आणि अंडी तसेच मांसाची गुणवत्ता चांगली राहते. ग्रामीण भागातील लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा एक उत्कृष्ट जोडधंदा आहे. आता आपण जाणून घेऊया परसबागेतील कोंबडी पालनाचे फायदे काय काय आहेत ते. सर्वप्रथम, कमी भांडवलात व्यवसाय सुरू करता येतो. घरातील महिलांनाही सहज सांभाळता येण्यासारखा हा उद्योग आहे. कुटुंबाला पौष्टिक अंडी व मांस मिळते. अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. शेतातील किडींचे नियंत्रण होण्यास मदत होते. कोंबडींच्या विष्ठेचा उपयोग उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून करता येतो. तर हे एवढे सारे फायदे असल्यामुळे परसबागेतील कोंबडी पालनाच्या उद्योगाचा विचार करणं गरजेचं आहे. आता या कोंबडींच्या जातीची निवड कशी करावी? परसबागेतील संगोपनासाठी सुधारित देशी जाती अधिक फायदेशीर ठरतात. काही लोकप्रिय जाती म्हणजे ग्रामप्रिया, वनराजा, गिरीराजा, कडकनाथ, स्वर्णधारा आणि रंगबेरंगी देशी कोंबड्या. या रोगप्रतिकारक्षम असून कमी खर्चात चांगले उत्पादन देतात. ह्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे. कोंबड्यांसाठी हवेशीर, स्वच्छ आणि कोरडा निवारा असावा. प्रत्येक प्रौढ कोंबडीस सुमारे 1 ते 1.5 चौरस फूट जागा द्यावी. पावसाचे पाणी आत येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं. रात्री कोल्हा, कुत्रे, मांजर यासारख्या प्राण्यांपासून संरक्षण मिळणे ह्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. नियमित स्वच्छता ठेवावी आणि त्यानंतर मूळ जो विषय आहे तो म्हणजे ह्या कोंबड्यांचं खाद्य व्यवस्थापन. कोंबडीच्या वाढीसाठी आणि अंडी उत्पादनासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे. आहारामध्ये मका, ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन पेंड, हिरवा चारा, खनिज मिश्रण यांचा समावेश असावा. नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी उपलब्ध ठेवावे. लसीकरण आणि आरोग्य व्यवस्थापन ह्याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. रोगापासून बचावासाठी वेळेवर लसीकरण करणं आवश्यक आहे. कोंबड्यांवरती महत्वाचे जे रोग आढळले जातात ते म्हणजे राणीखेत रोग, गंबोरो रोग, फाऊल पॉक्स. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण कार्यक्रम राबवावा, ज्याचा खूप मोठा फायदा मिळून जातो. परसबागेतील कोंबडी पालनाचे अर्थशास्त्रही या सगळ्या बाबीसोबत खूप महत्वाचे आहे. जर 20 कोंबड्यांच्या युनिटचे अर्थशास्त्र बघावयास झाले तर ते अशा पद्धतीने असेल. पिल्ले खरेदी करावयास जो खर्च येतो तो म्हणजे 20 पिल्ले. 1 पिल्ल्याची किंमत 50 रुपये. 20 पिल्ले × 50 रुपये बरोबर 1000 रुपये हा पिल्ले खरेदी करण्याचा खर्च येतो. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे निवारा बांधणी खर्च, साधारणत 3000 रुपये. खाद्य खर्च वार्षिक 8000 रुपये. औषधे व लसीकरण 1000 रुपये. एकूण खर्च सरासरी 13000 रुपये. आता आपण बघूया उत्पन्न. जर प्रत्येक कोंबडीने वर्षाला 180 अंडी दिली तर 20 कोंबड्या × 180 = 3600 अंडी. अंडी विक्री दर 6 रुपये धरल्यास 3600 अंडी × 6 रुपये दर बरोबर 21600 रुपये उत्पन्न मिळू शकते. याशिवाय 20 कोंबड्यांची विक्री 20 कोंबड्या × 300 रुपये दर पकडल्यास 6000 रुपये अतिरिक्त उत्पन्न. एकूण उत्पन्न अंड्यांचे 21600 + 6000 कोंबडी विक्री एकूण 27600 रुपये उत्पन्न. जर निव्वळ नफा बघावयास झाला, उत्पन्न 27600 + 13000 रुपये खर्च

0: खर्च वजा करता जो निव्वळ आपल्याला नफा मिळतो तो म्हणजे 14,600. म्हणजेच कमी गुंतवणुकीत वर्षाला चांगला नफा मिळू शकतो. ह्या उद्योगामध्ये महिलांसाठी चांगल्या संधी आहेत. महिला बचत गट, स्वयंरोजगार गट आणि ग्रामीण लोकांसाठी कोंबडी पालन हा अत्यंत उपयुक्त व्यवसाय आहे. कमी वेळेत आणि घरच्या घरी सांभाळता येत असल्याने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होते. श्रोते हो, परसबागेतील कोंबडी पालन हा केवळ अंडी आणि मांस उत्पादनाचा व्यवसाय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा, कुटुंबाच्या पोषणाची गरज भागवणारा आणि अतिरिक्त उत्पन्न देणारा महत्वाचा उपक्रम आहे. योग्य जातींची निवड, संतुलित आहार, स्वच्छता आणि वेळेवर लसीकरण यामुळे या व्यवसायात निश्चित यश मिळवता येते. धन्यवाद. नमस्कार.
1: मंडळी, आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आताच आपण परसबागेतील कोंबडी पालन याविषयी डॉ रचना कोळंबकर, सहाय्यक प्राध्यापिका कृषी अर्थशास्त्र यांनी दिलेली माहिती ऐकलीत.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिक्रमा नारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. निवेदन अंजर मुजावर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ दीपक ठमके.

ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
2: एकत्र
1: येतात, जेव्हा सगळ्यांचं व्हिजन एक असतं, तर आपली जर व्हिजन क्लिअर असेल आणि ती व्हिजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या व्हिजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
4: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
3: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
0: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 वाजता FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता

0: ईश्वर
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत हृदयनाथ मंगेशकर आहेत तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला
2: उठास माझा धार वज्राची
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी शिकवून जाणारे अनुभव क्षण परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम
2: आम्ही ठाकर ठाकर या रानाची
3: श्रोते हो ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार। विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं। अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे।
1: इट इज माय हंबल अपील टू द स्टुडंट्स ऑन एज्युकेशन दॅट द गव्हर्नमेंट इज रेडी फॉर टॉक्स व्हेनेव्हर यू वांट एट व्हिचएव्हर आवर ऑफ द डे एंड फॉर एज मच लेंथ ऑफ टाइम दैट यू विश टू। वी आर रेडी टू डिस्कस द इशू on which the agitation has happened and all the other related issues as well with an open mind and the talks can be held at the residence of Shri Ganta।
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं। दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौन व्रत आंदोलन केलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

0: जमा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी 3 आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
1: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
0: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसार भारती मनोरंजन, माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसार भारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं, कविता, गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या

0: या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्यपूर्व सामन्यात 11-4 11-18 11-3 असा 3 सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व सामना इजिप्तच्या हबीबा रिस्क हिच्याशी होईल. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात समरडुंग इथं एनएचपीसीच्या प्रकल्पाचा निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या सर्व 25 कामगारांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून अविरतपणे केंद्र आणि सिक्कीम सरकारच्या विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी एकत्र येत युद्धपातळीवर काम करून ही मोहीम राबवली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सिक्कीम सरकारनं 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून पुढच्या 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं या समितीला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात बापूराव विभूते आणि सहकाऱ्यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

पाठून ह्या समस्कुराला सजविले छान मंडपाला बनवी रूपकर पक्वनाला राणा मग स्वतः सज्ज झाला राणा मग स्वतः सज्ज झाला स्वाभिमान आणि स्वधर्माला धावूया निश्च भान सिंघान स्वाभिमान धारा सन्मान हाने भान सिंघात अनविल सभा मंडपात मान सिंह बसे भोजनास

रंग आला भूमीला राणा प्रताप लालेला झाला जसा वीरभद्र कोपला की परशुराम खवळलेला प्रतापाच्या पाहुण तडफेला मानसिंग मागे थरकला मानसिंग मागे थरकला रणातून काढला पळ गेला दिल्लीला धावले सैन्य सहायाला

महाराज वेळ गुजरला तुम्ही इथून निघा आधी चला राणा प्रताप घोडा उडवीत पारण सचला राणा प्रताप घोडा उडवीत पारण सचला सखे धावे वेगान वाचवाय धन्याचा प्राण मागे येऊनी स्वारस्य हे दोने शेतक झाला बेभाने धावली गती वेगाने तो सहाक आली लांबुने थांबराया थांबरा

भिंकार हूं न बोले धन्यास सेवक मिळाला चरणास झालं संपलं कार्य

राठोडाने खाली त्याच्या घडी गुप्तपणे धाडी ऐक वीरगडी नको रे सोडू ब्रिदरान नको हे सोडू ब्रिदराणा नको रे झुक

एवढ्यात गुंतले मने सर्वांनी दिले वचने डोळे भरले आनंदाशून हसतमुखी प्रतापाने सोडला प्राणे

0: Participants were Satyanarayan Gupta, former principal advisor, Telecom Regulatory Authority of India, and Ramya, anchor. This program was produced and presented by the News Services Division of Akashvani. You can listen to it on our mobile app, News on AIR. This program is also available on our YouTube channel, News on AIR Official. You may share your feedback about this program through email at airnsttalks@gmail.com or WhatsApp on 92890-94044.
1: Insights. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजते सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात स्मिता वाघ यांनी गायलेला राग सुरमल्हार. विलंबित बंदिश आहे तिलवाड्यात आणि द्रुत बंदिश आहे तीन तालात. यांना तबला साथ दिली आहे भूषण परचुरे यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अनिरुद्ध गोसावी यांची. तर ऐकूया स्मिता वाघ यांनी गायलेला राग सुरमल्हार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्मिता वाघ यांचं गायन. आपण ऐकलात राग सुरमल्लार. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: 91 90
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
1: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम कितीतरी पर्याय आहेत.
0: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
1: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
0: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
1: अलकनंदा पाध्याय यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.

0: निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

0: यापीचे 10 वाजून 30 मिनिट होत आहेत. सादर करत आहोत नभोनाट्य आपलं बुवा असं आहे. या नभोनाट्याचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहात. लेखक मनोहर काटदारे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. सादर करीत आहोत आपला बुवा असं आहे
2: भाग दुसरा.
1: रंगमंच या नाटकाचं नभोनाट्य रूपांतर. लेखक मनोहर काटदारे. दिग्दर्शक स्वप्ननील जयकर. पार्श्वसंगीत शैलेंद्र बर्वे. निर्मिती कल्पवृक्ष मुंबई. आपला बुवा असा आहे.

0: सांग कुठे भेटायचं ठरलं होतं?
1: 81 बस स्टॉपवर हॉटेलजवळ गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता.
0: तू किती वाजता तिथे होतास आणि किती वेळ?
1: मी माझ्या घड्याळाप्रमाणे 6:15 पोहोचलो आणि 8:30 वाजेपर्यंत थांबलो.
2: खोटं.
0: तू का मध्ये बोलतेस?
2: सॉरी.
0: अरे तू खरं बोलतोयस ना? हा बरं माधवी, आता तू सांग की तू किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत उभी होतीस?
2: मी पण हॉटेल जवळ 81 बस स्टॉपवर संध्याकाळी 6:15 ते 8:30 पर्यंत उभी होते माझ्या घड्याळाप्रमाणे. माझं घड्याळ 7 मिनिटं पुढे असतं.
1: आता मी पण म्हणू शकतो खोट.
0: शांतता शांतता, एक बघा बघा बघा, मी तुमचा प्रश्न सोडवतोय ना. हा गडबड नको. आता आता एक लक्षात घ्या की तुम्हाला एकमेकांबद्दल वाटतं.
2: वाटत होत.
0: तेच ते वाटत होत. हा वाटत होत. तुम्ही दोघांनी स्वखुशीने कुणाच्याही सक्तीशिवाय भेटायचं ठरवलं. दोघं तिथे गेलात असं म्हणताय आणि एकमेकांना दिसलंच नाही हे शक्य नाही. म्हणजे तुमच्यापैकी एक कोणीतरी खोटं बोलतंय.
2: मी खोटं बोलत नाही.
1: मग मीच खोटं बोलतो. घ्या आता मला. मी काय बोलवत?
0: अरे थांब रे, जरा मला तरी विचार करू द्या. मंडळी, म्हणजे याचं जर उत्तर मिळालं नाही तर हे सगळं इथेच संपणार? तुम्हाला काय वाटतं कोण खोटं बोलत असेल आणि का? अरे यस, सापडलं उत्तर. ए लेट्स ट्राय. प्रकाश, तू नक्की कुठे उभा होतास?
1: किती वेळा सांगू? हॉटेलजवळ 81 बस स्टॉपवर.
0: अरे ते कळलं रे, पण म्हणजे नक्की कुठे? बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, नक्की कुठे?
1: तिकडे 81 जात नाही, मी वरळीला होतो.
0: थांब थांब थांब थांब, तू कुठे होतीस?
2: कुठे म्हणजे? चर्नी रोडला हॉटेलजवळ.
1: तू ग्रेटच आहेस, तिथं कुठे गेलीस?
2: म्हणजे काय? वरळीचं हॉटेल मला माहित नाही. माझी आत्या राहते गिरगावात, म्हणून मी आपली
1: गुरु आहेस.
2: असं काय करता हो, चुकलो असेल माझं.
0: नाही नाही, चूक माझीच झाली. आईला काय वात आणला तुम्ही दोघांनी? आता फुटा आणि काय भांडायचं ना ते बाहेर जाऊन भांडा. चला.
2: तुम्ही असं काय केलं? तुम्ही तिथे का नाही भेटलात मला?
1: निखिल, हा एक लक्षात आहे ना?
0: काय?
1: आईला हे पसंत नाही पडणार, तिचं मत.
0: अरे ते माहितीये रे मला.
1: नाही पण मग गोरेगावला राहता येणार नाही, जागेचा प्रश्न.
0: तो मी सोडवीन, पण आत्ता काही नको. निदान थोडा वेळ तरी डोक्याला पूर्ण विश्रांती पाहिजे. ज्या मुंगे आल्यात, जस्ट गो.

नमस्कार मंडळी. तर एकंदरीत रिसेप्शन वगैरे संपल्याचं म्युझिकवरून आपल्या लक्षात आलं असेलच. लेखकाने सुज्ञपणे एक छोटासा प्रश्न निर्माण करून ठेवलेला होता जो आता सुटलेला आहे. नाही म्हणजे आई ही बाई असल्यामुळे लग्नाला संपूर्ण पाठिंबा मिळणं कठीण होतं. हा आणि जागा, नाहीतरी माझी चुलत मावशी मला खूप दिवस आग्रह करत होती त्यांच्याकडे राहण्याचा. तर संधीचा फायदा घेऊन सध्या तरी माझीच जागा प्रकाश आणि माधवीला राहायला दिलेली आहे. कारण आपलं बुवा असं आहे की आपण मदत करायची असं ठरवलं ना की अगदी शेवटपर्यंत, मग शेंडी तुटो नाहीतर पारंबी तुटो, त्यात बदल नाही. असो असो, आपण नाटक पुढे ऐकायला उत्सुक असाल असं मी धरून चालतो आणि आता जाहीर करतो की आता तुमच्या काळजाला गुदगुदा करणार असं नाटक पुढे सुरू होत आहे. वेळ सकाळी सुमारे 6 ची, अगदी एक्झॅक्ट म्हणजे 5:50 ची.

0: काय झालं?
1: का उठला ताडकन?
0: भैया आला असावा दूध घेऊन.
1: किती घाबरले मी.
0: ठेरो ठेरो, आता हूं. दूधवालाच आहे. तू झोप, मी घेतो दूध.
1: आहा, तू झोप, मीच घेते.
0: नको नको, तू दिवसभर दमतेस, शिवाय रात्रीचं जागरण आहे तुला.
1: मला एकटीलाच.
0: चल, चावटपणा नको, मी मस्त चहा करतो मग उठ तू. आया रे, झोप तू.
1: ये आपण दोघांनी दूध घेऊया, चालेल?
0: चालेल, किती छान सुस्त ग तुला. आया रे, माफ करना हा, जरा उठने को देरी हो गई.
2: हाँ, आजकल ठंडी बहुत है.
1: काय हो, काय म्हणाला तो?
0: म्हणाला आजकाल ठंडी बहुत है.
1: चावटच आहे.
0: मग काय, तुझ्या बरोबर राहण्यात किती मजा वाटते.
1: आयुष्यभर असेच राहाल का हो?
0: तुला शंका आहे?
1: नाही तसं नाही, पण वाटत की तुम्हाला जेवढी मी चांगली वाटते त्याच्या पावपट जरी आईना वाटले असते तर बरं झालं असतं, म्हणजे दुधात साखर पडली असती.
0: आईचं जाऊ दे ग, मी आहे ना.
1: तुम्ही स्वतंत्र राहायचं ठरवलं हे सुद्धा त्यांना आवडलेलं नाही.
0: न आवडू दे, ते मी बघून घे. ए, पण आयुष्यभर अशीच एकमेकांना साथ द्यायची, कबूल?
1: कबूल. तुम्ही?
0: नो, आपण दोघच असताना तुम्ही म्हणायचं नाही. कबूल?
1: कबूल.
0: तर दोन करार झाले. कोण कडमडला भल्या वेळी?
1: शिव्या देऊ नका, दारूगडा.
0: यांना काही काळ वेळच नाही.
1: अहो पण तुम्ही.
3: गुड मॉर्निंग.
0: अरे निखिल, ये.
3: सॉरी हा, तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल.
0: छे छे, डिस्टर्ब कसलं आलंय? तसं काही नाही. काय ग,
1: मला काय विचारता?
3: नाही, खर तर लग्न झालेल्या जोडप्याला हनीमून संपून 8 दिवस सुद्धा झालेले नसतील, तोच भेटायला जाणं म्हणजे खर तर चक्क मूर्खपण आहे. पण
0: ए, जरा चहा टाक ना याला.
1: टाकते ना.
3: हा मग काय, बँकेत कधीपासून येणार आहेस
0: आता? काय,
1: अहो चहा संपलाय.
0: काय?
1: चहा संपलाय.
0: चहा संपलाय
3: काय रे? चहा संपलाय का?
0: हात तिच्या. चहा संपलाय एवढंच ना, त्यात एवढं हळू काय बोलायचं? आणि ते सुद्धा या निखिल समोर. त्याच्याकडे काय कधी चहा संपत नसेल. काय रे, चहा काय? आत्ता मी घेऊन येतो.
1: तुम्ही बसा बोलत, मी आणते चहा.
0: नको नको, मी आणतो.
1: अहो नको, मी आणते ना.
3: नाहीतर एक काम करूया ना, तुम्ही बसा बोलत तोपर्यंत मीच आणतो.
0: असं कुठे झालंय?
1: जरा गॅस कमी करा, साखर घातली मी, मी जाऊन येते.
0: अगं
3: थांब रे,
0: हळू जा.
3: एवढा कासावीस होऊ नकोस रे. मग काय, कसं काय चाललंय?
0: छान, मस्त, अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय.
3: गुड. कसं काय झालं हनीमून? बँगलोर कसं काय वाटलं?
0: अर ते तुला सांगायचंच विसर.

0: आम्ही बँगलोरला गेलोच नाही.
1: म्हणजे पुण्याहून 2 दिवसांनी बँगलोरला जाणार होतास ना?
0: हो, पण त्याची मोठी गंमतच झाली.
1: काय?
0: माझी एक आत्या राहते पाटेवाडीला पुण्याजवळ, ती आणि आबासाहेब तिचे मिस्टर
1: अच्छा
0: लग्नाला येऊ शकले नाहीत, तेव्हा आई म्हणाली बँगलोरला जाण्यापूर्वी त्यांच्या पाया पडून जा. म्हंटल बरं, आणि म्हणून पुढच्या 2 दिवसांनंतरच तिकीट काढलं पुणा टू बँगलोर आणि आम्ही गेलो पाटेवाडीला.
1: बरं मग पुढे?
0: आबासाहेब म्हणजे जरा प्रस्तच गावातलं. तर एक दिवस झाला तसं मी आपल्याला हळूच म्हंटल की उद्या आम्ही निघतो, तर ते दमदार आवाजात म्हणाले
2: कुठ?
0: म्हंटल बँगलोरला. तर ते म्हणाले
2: बँगलोरला काय आहे, तिथं दार खिडक्या लावूनच बसणार ना.
3: मग त्यापेक्षा आमची पाटेवाडी काय वाईट आहे काय? इथले डोंगर नदी सृष्टी सौंदर्य बँगलोरच्या थोबाडीत मारेल, तेव्हा इथंच राहा, काही जायचं नाही कुठं.
1: अरे
0: पण आबासाहेब ती तिकीट त्याची

0: फ्लोर आणि आम्ही गेलो पाटेवाडीला.
1: बर मग पुढे.
0: आबासाहेब म्हणजे जरा प्रस्तच गावातलं. तर एक दिवस झाला तसं मी आपल्याला हळूच म्हटलं की उद्या आम्ही निघतो. तर ते दमदार आवाजात म्हणाले
1: कुठं?
0: म्हटलं बँगलोरला. तर ते म्हणाले
1: बँगलोरला काय आहे, तिथं दार खिडक्या लावूनच बसणार ना.
2: मग त्यापेक्षा आमची पाटेवाडी काय वाईट आहे काय? इथले डोंगर नदी सृष्टी सौंदर्य बँगलोरच्या थोबाडीत मारेल. तेव्हा इथंच राहा, काही जायचं नाही कुठं.
1: अरे
0: पण आबासाहेब ती तिकीट त्याची काळजी नको, आणा ती तिकीट इकडे. मी आपली घाबरत घाबरत तिकीट दिली.
1: अरे
0: त्यांनी आत्याबाईला हाक मारली. मी म्हणाले
2: अहो आपलं सामान बांधा, आपल्याला बँगलोरला जायचंय.
0: आणि गेले. आत्याबाईंचं वय 55 आणि आबासाहेबांचं 65. आम्ही आपलं राहिलो पाटेवाडीत.
1: ग्रेट हा, तुझ्या आबासाहेबाला एकदा बघितलंच पाहिजे.
0: अरे एकदम धम्माल माणूस आहे.
3: कोण हो?
0: अग आपले आबासाहेब ग. अग ह्याला आपली हनीमूनची मजा सांगत होतो.
3: काय?
0: नाही नाही म्हणजे तसं नाही, आपली आबासाहेब आत्याबाई म्हणजे ते बँगलोर.
3: पण खरंच कमाल केली.
1: ए आपल्याला तर बुवा माणूस एकदम आवडला, अगदी न बघतात.
0: अरे तर 2 दिवस माझ्याशी बोलत सुद्धा नव्हती.
3: उगीच काहीतरी सांगू नका.
1: बरं ते जाऊ दे. आज तुमचा काय प्रोग्राम आहे? नाही म्हणजे आज मी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवायला आलो होतो. लेट्स हॅव सम फन.
0: आज?
1: हो का?
0: नाही तसं नाही, आपण आज थोडी संसाराची खरेदी करायची होती.
1: अरे रविवारी मजा करायची सोडून खरेदी कसली करताय? ती पण गहू तांदूळ साखर असली. असं कसा रे तू अरसिक?
0: ते तुला नाही करायचं, बायको बरोबर खरेदी करण्यास सुद्धा एक गंमत आहे.
1: असं? बर ओके, बेस्ट ऑफ लक इन युअर खरेदी ऑफ गहू तांदूळ साखर वगैरे. पुन्हा कधीतरी येईन. चल गा माधवी येतो.
3: अहो थांब ना, आम्ही पण येतो तुमच्या बरोबर.
0: अहो अरे हो एक मिनिट थांब ना.
1: थांबतो पण जिन्यावर.

0: अग
1: हात अवघडला असेल ना?
0: छे छे, तसं काही नाही. लहानपणी कोकणात असताना याच्यात चौपट वजन उचलली मी. आता कामाची सवय करायला हवी.
1: का
0: काय बावळटच आहेस. तुला आणि आहेस ना माझी
1: इश. म्हणून काय तुम्ही आयुष्यभर अशाच पिशवी असलीत राहणार?
0: अर्थात तू सुखी राहावस म्हणून.
1: इतकं बायकोचं वेळ चांगलं नाही, मग फार काळ टिकत नाही ते.
0: पण आपलं टिकेल. कारण?
1: आता कारण वगैरे नको, मला थोडी मदत करा. सगळं सामान लावून झालं की मी स्वयंपाकाला लागते.
0: नो, आज नो स्वयंपाक. आपण बाहेर जेऊ आणि नंतर मस्त पिक्चर बघू. तिकडे सुद्धा आणली आहेत मी शेवटच्या रांगेतली चार.
1: बरेच आहे तुम्ही. मग मगाशी भाऊजींना का नको म्हणालात? ते बिचारे.
0: तो काही बिचारा वगैरे नाही, त्याला कळेल बरोबर. चल लवकर आटप, आजचा दिवस धमाल करूया.
1: काय?
0: ध मा ल?
1: नाही.
0: ए इकडे ये ना, समजावून सांगतो.
1: ही काय वेळ आहे?
0: हे कम ऑन.
1: अहो पण
0: ए
2: सॉरी सॉरी सॉरी जेंटलमन अँड लेडीज ऑल्सो. किती झटकन जातात हे असे क्षण, शेवरीच्या कापसासारखे हलके फुलके क्षण. मग मागे वळून पाहिलं की आयुष्य किती छोट होत असं वाटत. गेलेली चार पाच वर्ष अगदी चार पाच मिनिटांसारखी वाटतात. नाही पण ती मिनिट नसतात, असतात वर्ष. सगळ्यांचेच अर्थ बदलतात आणि मग. अरे जरा जास्तच वेळ बोललो नाही का मी? तुम्ही थोडे बोर झाला असाल. अहो पण चार पाच वर्षांचा काय दाखवायचा, म्हणजे एवढं बोर होणारच काय.

0: तुम्ही पण जागेच आहात ना?
1: काल मीच घेतलं होतं.
0: मग आणखीन एक दिवस घ्या.
1: दिस इज टू मच.
0: सकाळी चिडून काहीतरी बोलू नका, दूध घ्या.
1: मी घेणार नाही, रविवारी सुद्धा
0: चालेल. नेहमी आपलं झोप झोप. आम्ही माणसं नाही, आम्ही दमत नाही.
1: आता हो दे इकडे.
0: आता नको, झोपा.
1: तू पातेला इकडे दे.
0: मुळीच नको, मी घेईन दूध.
1: माफ करना हा, उठने को देरी हो गई.
2: हाँ, आजकल गर्मी बहुत है, रात को जल्दी नींद नहीं आती होगी.
0: भैया मेला आगाऊच है, रात्री झोप नीट लागली नाही तरी याला काय करायचं?
1: उगीच त्याच्यावर कशाला चिडतेस? वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. तू आपली झोप, मी चहा वगैरे करून तुला उठवतो.
0: एकदा उठल्यावर मला झोप येत नाही तुमच्यासारखं.
1: प्रत्येक वेळी तुलना कशाला करतेस माझ्याशी? मी वाईट माणूस आहे, सगळ्या घाणेरड्या सवयी मलाच आहेत. झालं समाधान?
0: तुम्हाला काय भांड्याची लहर आली आहे बायकांसारखी?
1: बायकांसारखी तेवढ्यात तेवढ्यात कार चिमठा बायकांसारखी म्हणे.
0: काय शोधताय?
1: काही नाही.
0: काही नाही काय शोधताय तर खरं?
1: सोनं शोधत नाहीये, चहाचा डबा कुठे तो शोधतोय.
0: डबा जाग्यावरच आहे.
1: आता तू सरळपणे सांगणार आहेस का?
0: मी चहा करते. लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी चहाचा डबा सापडत नाही आणि म्हणे चहा करतो.
1: ए आता मला आणखीन भडकवू नकोस. मला चहा नकोय, मी खाली जाऊन चहा घेतो.
0: मी पण तसं करू.
1: तुला काय हवं ते कर.
3: अरे अरे अरे काय रे, कुठे चाललास?
1: सॉरी यार.
3: एकदम गुस्सात दिसतोयस.
1: छे छे गुस्सात कसला?
3: नाही अरे क्षणभर मला सुद्धा ओळखलं नाहीस. काय भांडण वगैरे झालं काय सकाळीच? काय ग माधवी?
0: तुमच्या मित्रालाच विचारा.
3: काय रे प्रकाश?
1: मी आपला खाली चहा प्यायला चाललो होतो सहजच.
0: आता खोटं का सांगता? सांगा, घरी बायको चहा देत नाही म्हणून बाहेर चाललो होतो.
1: तू उगीच काहीतरी सांगू नको. सर चल रे निखिल, आपण खाली जाऊन चहा घेऊ.
0: त्यांना कशाला नेता? त्यांना मी देईन चहा.
3: अरे अरे अरे अरे एक मिनिट, तुम्ही दोघेही गुस्सात आहात तेव्हा एकमेकांशी काही बोलू नका. माधवी, ए माधवी चल तू आपला चहा कर बघू मस्तपैकी.
0: चहा तयारच आहे जवळजवळ.
3: आणि हे बघा उगीच एकमेकांवर चिडू नका रे. अरे आयुष्य एवढं छोटं असतं. हा हा म्हणता संपत, मग उगीच कडू आठवणी ठेवायच्या कशाला? हा
0: ते तुम्हाला नाही कळायचं.
3: अग अग बारीक सारीक गोष्टीवरून एवढं काय तुम्ही मनावर घेता? चालायचं. आयुष्य जरा इझिली घ्यायला शिका.
0: हे सगळं बोलायला सोपं आहे, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं.
3: बर चला, दोघही फारच सिरियस झालात. चल प्रकाश येतो.
1: अरे थांब ना. बघ बघ तुझ्या अशा वागण्यामुळे माझे मित्र सुद्धा थांबत नाही तिकडे.
0: मी असं वागते? तुम्ही असे वागता ते माझ्या मैत्रिणी घरी आल्यावर?
1: काय ग केव्हा केव्हा वागले मी तुझ्या मैत्रिणी घरी आल्यावर? बोलो ना बोलो तुझ्या मैत्रिणींना घरी.
0: हो तुम्हाला माझ्या मैत्रिणीच बघायच्या असतात ना.
1: हा बोल, आता मला तुझ्या मैत्रिणी बघायच्या. त्यांना काय बघायचं? त्या पण तुझ्यासारख्या असणार.
0: तुमचे मित्र सुद्धा तुमच्यासारखे असणार.

0: हे भैया आला वाटतं, दूध घे ना, जागीच आहेस ना.
1: एक दिवस तुम्ही घेतलं तर काय बिघडेल?

उंटाच्या पाठीवरचं ओझ एवढं वाढतंय की आणखी साधी काडी जरी पडली तरी तो खाली बसेल, आणि ही काडी कुठूनही येण्याची शक्यता आहे. आणि जर ती एकदाची पडणार असेल, ती पडून जाओ असं तुम्हालाही वाटत असेल ना, तर ती ही काडी अगदी क्षुल्लक. म्हणजे मी या दोघांना संध्याकाळी 4 पिक्चरला बोलवलंय, आता वाजले 3, म्हणजे ही दोघं निघण्याच्या तयारीत असतील.

0: कुठली साडी नेसू?
1: हवीती नेस.
0: असं काय करता?
1: सांगितलं ना हवीती नेस म्हणून.
0: अहो पिक्चरला जायचं म्हणून विचारलं, अजून तुमचा राग गेलेला नाही. मी माफी मागते, मग तर झालं. अहो उठा ना, चला वाहत यार.
1: तू जा, सांग त्याला मी येत नाही म्हणून.
0: ते बरं दिसेल का?
1: त्यात बरं काय दिसायचंय? एक तिकीट विकायला सांग त्याला.
0: तुम्हाला असं वागणं काय मिळतं? कुठल्याही गोष्टीचा बेत मोडला म्हणजे कसला आसुरी आनंद मिळतो?
1: मला आसुरी आनंद मिळतो, मी राक्षस आहे ना म्हणून. तुम्ही चांगली माणसं आहात, तुम्ही मिळवा चांगला आनंद, म्हणूनच म्हणतो मी येत नाही.
0: तुम्हाला अलीकडे काय झालं ना हे मला कळतच नाहीये. भाऊजीने सकाळी सांगितलं असतं तर हा गुळ झालाच नसता. नव्हतं यायचं तर नाही म्हणून सांगायचं.
1: तेव्हा तसं वाटलं नव्हतं.
0: तुम्हाला काय हवं ते करा, मी पण येत नाही.

0: बरं चल निघूया.
1: नको, आता तुम्ही एकटेच जा.
0: का?
1: मी येणार नाही म्हणून.
0: आता असं का वागतेस? मगाशी मी येत नाही म्हणून कावली होतीस, आता मी येतोय.
1: जीव गेल्यावर पाणी पाजून काय उपयोग?
0: काही जीव गेलेला नाही, काही जीव गेलेला नाही. एवढ्या तेवढ्यावरनं उगीच कांगावा करू नकोस.
1: मी कांगावा करते?
0: हो.
1: मी काय केलो? एखादं उदाहरण द्या.
0: हा कालचंच, कालचंच उदाहरण घे ना. हा काल मी पापड तळ असं सांगितलं तेव्हा तू तळलेच नाही, त्यांनी केवढं मोठं नामायण केलंस त्यावरून.
1: हे तुम्ही बोलताय? रामायण मी केलं? तुम्ही शांत मला ऐकत होतात नाही काय?
0: हे तुम्हाला सांगतेस?
1: मीच कशाला, कुणीही हेच सांगेल. हवं तर विचारा श्रोत्यांना. काय हो, संध्याकाळी बायको दमून घरी आली, आलं तिला स्वयंपाक करायचा कंटाळा, तिनं नुसता भात टाकला आणि पापड भाजले, तर तुम्ही खाता की नाही एखाद्या दिवशी?
0: असं नको विचारूस इथल्या श्रोत्यांना. हे बघा, नवऱ्याला भाजलेला पापड आवडत नाही, तळलेला आवडतो. असं असताना जर बायकोने मुद्दामच भाजले तर तुम्ही सहन कराल काय असं विचार इथल्या श्रोत्यांना.
1: हे बघा, मी मुद्दाम भाजले नव्हते, गॅस पेटलेला होता. पापडाकरता तेल काढणं, परत ते झाकून ठेवणं, कढई घासायची.
0: तुझं तेल गेलं खड्ड्यात घ्या, पुन्हा पुन्हा तेलाचं काय सांगतेस?
1: हे चांगलंय, म्हणजे विषय तुम्ही काढायचा आणि वर.
0: हो, पण म्हणून तू गप्पा बसली असतीस तर काय बिघडलं नसतं.
1: मला एवढं सांगताय तर तुम्ही का नाही गप्पा बसत? मी एक मूर्ख आहे.
0: तू मूर्ख नाहीस ग, मूर्ख मी आहे म्हणून तुझ्याशी लग्न केलं. तेव्हाच आई सांगत होती
1: भावाच्या मुलाशी लग्न कर म्हणून.
0: हो,
1: मग करायचं होतं. माझ्याशी सुद्धा लग्न करायला खूप मुलं मागे लागली होती.
0: मग करायचं होतं त्यातल्या एखाद्या मूर्खाशी?
1: तेच तर केलंय.
0: हे बघ माधवी, मला उगीच तू भडकायला लावू नकोस. माझा तोल गेला ना तर?
1: तर काय कराल
0: माधवी?
1: काय?
0: तू माझा अंत बघू नकोस.
1: तुम्ही पण
0: यू सरात नाव.
2: बघितलं मंडळी, एकदाची काडी पडली, पापड मोडला, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, त्याचा हा परिणाम. म्हणजे आता सगळं संपलं. आता पुढे काय? आपण फक्त वाट पाहायची. नाही म्हणजे निदान मी तरी तसं ठरवलंय.

0: नाही पण खरं सांगू का, नाही मला आतून वाटतंय की माधवीला जाऊन 2 वर्ष झाली तर प्रकाश माझ्याकडे येईल, तो नाही राहू शकणार, तो तसा हळवाय. अरे हा गया, अरे आपल्या कहाणीचा नायक इथेच येतोय, आता आपण त्या गावचेच नाहीत असं भासवलं पाहिजे. हा निखिल,
1: निखिल.
0: अरे प्रकाश, आज इथे कुठे वाट चुकलास?
1: चुकलो नाही, मुद्दामच आलोय, एक काम आहे महत्वाचं.
0: बोल.
1: अरे माधवीला भेटा असं वाटतं यार, 2 वर्ष झाली.
0: अरे मग भेट,
1: इतकं सोपं नाही ते.
0: का? तिचा पत्ता माहित नाही, मायरमध्ये तर राहते.
1: ते माहित आहे, पण तू येशील बरोबर, तिला आणलं पाहिजे परत, एकट्यानं राहणं आता नाही जमणार रे मला.
0: मग एवढंच तिला सांग, येईल ती.
1: इतकं सोपं नाही ते.
0: बर ठीक आहे, ते नंतर बघू, मी येतो तुझ्या बरोबर. पण हे बघ प्रकाश, मी काही आतमध्ये येत नाही, तू 2 वर्षांनी भेटतोयस तिला तर चल. आणि हे बघ, हे खटके बाद संवाद म्हणायचे नाहीत, हे लक्षात ठेव.
1: बर बर लोक हो, मी एवढं सांगतोय पण तुम्ही ऐकालच, ही दोघं शब्दांच्या कसरतीच करणार, दोघांची इगो उफाळून येणार आणि मग याचा शेवट तोच ट्रॅजेडी.
0: कदाचित तुम्हालाही पाहायला किंवा ऐकायला आवडेल अशीच.
1: मी आत येऊ शकतो?
2: माझ्याच कडे आलात ना.
1: दुसऱ्या कुठे जाणार मी?
2: प्रश्न तसा नव्हता
1: पण उत्तर तेच.
2: बसा ना, उभे का परक्यासारखे?
1: परक्यासारखं आहे म्हणून. तुम्ही पण बसू शकता.
2: माझ्याच घरात मला बसायला सांगायचं म्हणजे थोडं विचित्र नाही का?
1: विचित्र वाटल्या तरी पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात. हॉस्टेलच्या खोलीला घर मानावं लागतं, प्रसंग येतो म्हणून, वेळ येते म्हणून. पूर्वीचं सार सार विसरून.
2: विसरायला हवं ते. तुम्हाला वाटलं चटका बसला मला, चटका नव्हता तो, प्राणांतिक वेदना.

0: नव्हती ती, अबोल अवेळी आलेली.
1: चुकलं असेल माझं?
0: चुकलं असेल? अजून शंका आहे तुम्हाला?
1: शब्दांचे खेळ करू नकोस, त्याकरता आलेलो नाही मी. मला एकच कळतं, काळोख पडला की दिवा शोधला पाहिजे, उगीच काळोख काळोख अशी हकाटी म्हणण्यात काय अर्थ आहे?
0: काळोखात सुद्धा एक सुख असतं, स्वतः सुद्धा स्वतःला न पाहू शकण्याचं हे सुख, यातना संपवण्याचं हे सुख.
2: स्टॉप इट. काळोख पडल्यानंतर दिवा शोधला पाहिजे? अरे कशाला, लोक इथे काळोख पडायची वाट बघतात आणि यांना दिव्याची घाई लागल्या. बरं दे जाऊ दे, पण तुम्हाला खरं सांगू, ही जेव्हा म्हणाली ना काळोखात सुद्धा एक प्रकारचं सुख असतं, ते आपण तर एकदम चक्रावूनच गेलो. म्हटलं ही असलं काळोखातल्या सुखाचं ओपनली कसं काय बोलते. असो, पण तुम्हाला आणखी ऐकवलं तर तुम्ही पण बोर व्हाल, म्हणून मी असल्या नाटकाचा शेवट काय असतो हे आधीच सांगितलं. हा आता शेवट आपल्याला माहीत आहेच, तर आपण शेवटाकडेच जाऊया ना.
1: जाऊ दे ते, विसर आता.
0: विसर कशी? इतकं सोपं आहे ते?
1: सोपं नसेल कदाचित, पण ते केलं पाहिजे. विश्वास ठेव माझ्यावर, पुन्हा एकदा आपण पाटीवाडीला जाऊ, तुझ्या आवडत्या जागी, तुझे शब्द ऐकायला. तेच शब्द ज्यांनी जीवनाचा अर्थ बदलला, ते शब्द. प्रकाश, तू माझं सर्वस्व आहेस रे. मला स्वार्थी म्हण, अप्पलपोटी म्हण, पण मी देवाला सांगणार आहे की मला बाळ होईल ना, ते सुद्धा अगदी प्रकाशसारखंच होऊ दे.
0: हे सारं आठवतं तुम्हाला? जपून ठेवले तुम्ही? खरं नाही वाटत तुम्ही असं बोलता, तेव्हा पूर्वीचे आठवता. वाटतं की आपलं लग्नच झालं नाही अजून. तुम्ही तसेच भेटता आहात मला, लग्नापूर्वी भेटत होतात ना तसे. वाटतं खिशातून चॉकलेट काढणार आहात आणि म्हणणार आहात.
1: म्हणणार आहे मधु, जसं मला वाटतं तसं चॉकलेट.
0: अय्या, खरंच तुम्ही आणलं चॉकलेट? किती चांगले आहात तुम्ही, कसं विसरलं नाहीत काही सुद्धा, कसं ठेवलं जपून सगळं मी नसताना सुद्धा.
1: तू नाहीस असं मानलंच नाही कधी. मी समाधान करीत आलो मनाचं की तू माहेरी गेलीयस म्हणून, उद्या येणार आहेस. सारं जपून ठेवलंय घरात, आपल्या आवडीचं ते दोन मांजरांचं कॅलेंडर.
0: आणि आपले शेजारचे गोखले कसे आहेत? त्यांची बदली होणार होती. आणि त्या उषाताई, त्यांची तब्येत कशी असते? आणि त्यांचा तो बिट्ट्या येतो का हो आपल्याकडे? आता खूप मोठा झाला असेल? नाही
1: नाही येणार.
0: का हो, गंभीर का झाला?
1: तापाचं निमित्त झालं, चार दिवसांच्या आतच.
0: बिट्ट्या गेला कायमचा, नुकता जन्म घेतलेला कोवळा जीव फुलणं म्हणजे काय कळण्यापूर्वीच गेला. मग कशाला जन्माला आला तो?
2: ए काय कशाला, काय कशाला? हा श्रोत्यांचं अंतःकरण पिळवटून काढायचं म्हणून का कोणाला पण मारायचं काय? अगं ए बाई, काय फाजीलपणा चालवलाय? सरळ सांग ना, त्याच्या घरी जाणारेस की नाही तेवढंच.
0: उत्तर नाही आला. खरं म्हणजे कशालाच उत्तर नाही. प्रकाश, क्षमा करा मला, मी येऊ शकत नाही तुमच्या बरोबर.
1: ठीक आहे, तुला त्रास द्यावा अशी माझी इच्छा नव्हती. त्रास झाला तर क्षमा कर. लक्षात ठेव, मी तुझाच आहे. अच्छा बाय.
2: काय रे प्रकाश, तू एकटाच?
1: हो यार, नाही आली ती. तिचं बरोबर आहे.
2: काय बरोबर आहे? अरे मी तुला सांगितलं होतंस ना, हा की खटकेबाज संवाद म्हणू नकोस म्हणून. बरं चल, एक काम करूया, मी तुझ्या बरोबर येतो. माधवी.
0: हा?
2: हे बघ, मी याला घेऊन आलोय आणि ताबडतोब बाहेर जाणार आहे आणि बाहेरून दरवाजा लावून घेणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आतून टकटक करत नाही ना, तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही, कळलं? चल जा रे. आणि चक्क हा हा म्हणता एक तास गेला सुद्धा. आता हा हा कोण म्हणालं तेवढं मात्र विचारायचं नाही हा, कारण आपलं बुवा असं आहे.
3: आपला बुवा असं आहे.
4: भाग दुसरा.
3: मनोहर काड्डरे लिखित, कल्पवृक्ष निर्मित या रंगमंचीय नाटकाचं नभोनाट्य रूपांतर आत्ताच आपण ऐकलं. दिग्दर्शक स्वप्ननील जयकर, यातील कलाकार निखिल हजारे, संजोत वैद्य, समी